FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूजॉन AIR ॲपवर. हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. 5:57 झाली आहेत. आमची आजची प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. श्रोत्या नमस्कार, सुप्रभात. आज आहे रविवार, भारतीय सौर दिनांक 21 आषाढ, शके 1948, अर्थात 12 जुलै 2026.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो, भक्तिसंगीताच्या या भक्तिमय कार्यक्रमात सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करूया सुमन कल्याणपूर यांच्या सुरेल स्वरातील भूपाळीनं.

श्रोतेहो अमृतधारा भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया अश्विनी भिडे यांनी गायलेला संत नामदेव महाराजांचा अभंग, संगीत अभिजित लिमये यांचं.

श्रोतेहो, हा होता किशोरी आमोणकर यांच्या सुरेल स्वरात संत सोयराबाईंचा अभंग. संगीत होतं किशोरी आमोणकर यांचं. अमृतधारा भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रवीण डवणे यांची भक्तिरचना, संगीत नंदू होनप यांचं. भक्तिरचना गायली आहे अजित कडकडे यांनी.

श्रोतेहो, ही होती उषा मंगेशकर यांनी गायलेली रचना अमृतधारा. भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूया समूह स्वरात देशभक्ती गीत.

श्रोतेहो, समूह स्वरातील देशभक्ती गीताबरोबरच आजचा अमृतधारा भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत.

श्रोतेहो, अमृतधारा भक्ती संगीताचा हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. जाणून घेऊया आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी.

रूपरेषेनंतर म्हणजेच 6:40 कृषी वार्ता या अंतर्गत क्षारपड जमिनीत मत्स्य संवर्धन याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा या अंतर्गत किडनी स्टोन याविषयी डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही चवरे यांनी घेतलेली मुलाखत. 6:50 परिसर अंतर्गत ई कचरा आणि धोके याविषयी भावना चौधरी यांचं भाषण आपण ऐकू शकाल. ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमाची वेळ असेल 7:00. या अंतर्गत सावध भा ऐका पुढल्या हका हा दीपलक्ष्मी पुजारी यांचा वैचारिक बंध. 7:25 अभिजात मराठी आपली मराठी. 7:50 दिशा भविष्यातील शिक्षणाची. 7:15 रुचिरा मसाले खवैयेगिरी आणि 8:40 चिंतन हाच चिंतामणी हे

प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 9 वाजता गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 कायद्याविषयी बोलू काही या अंतर्गत लघु उद्योजक कर नियोजन याविषयी सी ए दीपाली केळकर यांच्याशी दिव्या अष्टपुत्रे यांनी केलेली बातचीत. 10:00 आपली आवड. 10:30 जितेंद्र घोडके सराफ हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यानंतर लोकसंगीत. 11:00 रामचरित मानस गान. 11:10 भारताची वाढती लोकसंख्या आणि उपलब्ध संसाधनं यांची सांगड घालून आरोग्य, वाहतूक, हवामान बदल तसंच इतर दैनंदिन समस्या कशा सोडवू शकतो याविषयी श्रोत्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांवर आधारित आमचा फोन इन कार्यक्रम गप्पा गाणी. कार्यक्रमाची वेळ पुन्हा एकदा लक्षात घ्या, 11:10. दुपारी 12:00 वनिता मंडळांतर्गत बालिका आणि महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी अॅडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत, तसंच महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉ मंजुषा चौधरी यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. 5:30 युववाणी अंतर्गत पखवाजवादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. 6:35 गम्मत जम्मत अंतर्गत बाल कीर्तनकार स्पृहा साठे हिनं सादर केलेलं गोकर्ण आख्यान. आणि 7:30 शेतकरी बांधवांसाठीचं कार्यक्रम आवड शेतकऱ्यांची. श्रोते हो, आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी आपण जाणून घेतलं.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
1: कृषी वार्ता. या कार्यक्रमात आज आपण ऐकूया क्षारपड जमिनीत मत्स्य संवर्धन याविषयी माहिती. आज ऐकूया या माहितीचा भाग दुसरा.
2: मंडळी, अंतर्गत खारट पाण्यातील मत्स्य संवर्धन हा विकासाचा नवा मार्ग आहे, पण त्यासोबत पर्यावरणीय जबाबदारीही तितकीच महत्वाची आहे. सांडपाणी थेट शेतात किंवा नाल्यात सोडलं तर भूजल प्रदूषण, जमिनीतील खारता वाढ, तसंच जैवविविधतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून जलविसर्ग पूर्णपणे टाळणारे शून्य विसर्ग तत्व किंवा शुद्ध केलेलं पाणी सोडण्याचं प्रक्रियेतून विसर्ग तत्व पाळणं आवश्यक आहे. कोळंबीच्या रोगराईवर नियंत्रण ठेवण्यासाठी जैवसुरक्षेची काटेकोर अंमलबजावणी, गुणवत्तापूर्ण बीज आणि सतत पाणी तपासणं ही बंधनं आवश्यक आहेत. महाराष्ट्रातील खारट जमिनी आणि खारट भूजल हे भविष्यातील जलसंपदेसारखेच महत्वाचे ठरू शकतात. पीक उत्पादनाच्या अडचणी असलेल्या जमिनी जलकृषीमध्ये सर्वाधिक यशस्वी ठरू शकतात हे देशातील अनेक उदाहरणांनी सिद्ध झालंय. पाणी घटक वृद्धीकरणाचे वैज्ञानिक उपाय, बायोफ्लॉक्ससारखी आधुनिक तंत्र, निर्यात बाजारातील स्थिर मागणी आणि शाश्वतेवरील भर या सर्व घटकांच्या सहाय्यानं महाराष्ट्रात अंतर्गत खारट पाण्यातील मत्स्य संवर्धन हा चांगला व्यवसाय होणार आहे. मंडळी, महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जलस्रोतांची क्षारता झपाट्यानं वाढत आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात जमिनीची सुपीकता आणि भूजलाची गुणवत्ता गेल्या दशकभरात मोठ्या प्रमाणात घटली आहे. अशा भागात खारट पाणी म्हणजेच अडथळा नाही तर संधी या दृष्टीनं पाहिलं तर जलकृषीची एक नवी अर्थव्यवस्था उभारता येऊ शकते. कोळंबी संवर्धनासाठी 3 ते 25 पीपीटी क्षारता योग्य मानली जाते. महाराष्ट्रातील अनेक भागात ही क्षारता नैसर्गिकरित्या उपलब्ध आहे. समस्या केवळ पाण्यातील खनिज संतुलनाची असते आणि ते योग्य पूरकांद्वारे सहज दुरुस्त केलं जाऊ शकतं. मंडळी, औद्योगिक दृष्टीनं मत्स्य व्यवसायात मोठ्या प्रमाणावर संधी आहेत. मत्स्य प्रक्रिया केंद्र, शीतगृह, जैव पोषक उत्पादन आणि खनिज पूरक तयार करणारे उद्योग यांची मागणी वाढेल. ग्रामीण भागात रोजगार निर्मितीचे नवीन मार्ग तयार होतील. विशेषतः महिलांसाठी डीहेडिंग, ग्रेडिंग, पॅकिंग, लॅब असिस्टंट, पाणी गुणवत्तेची चाचणी अशी अनेक कार्यक्षेत्र निर्माण होऊ शकतील.

0: कृषीवार्ता या कार्यक्रमात आत्ताच आपण क्षारपड जमिनीत मत्स्य संवर्धन याविषयीची माहिती ऐकलीत. हा होता या माहितीचा भाग दुसरा आणि शेवटचा. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
1: शेतीची माहिती, आरोग्याची काळजी, तल्लीन करणारी अभंगवाणी,
2: विश्वासार्ह बातम्या, मखमली गाणी, रसिकांच्या मनात आकाशवाणी.

0: माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण।

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. 6:45 झाली आहेत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण मूत्रखडा अर्थातच किडनी स्टोन याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. बरीच माहिती आपण मूत्रखड्याविषयी म्हणजेच किडनी स्टोनविषयी जाणून घेतलेली आहे, पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा पडतो की मला होऊच नये असं प्रत्येकाला वाटतं, तर किडनी स्टोन होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो?
1: बरोबर आहे. तर किडनी स्टोन होऊ नये याच्यासाठी मी एक पाच गोष्टी तुम्हाला सांगेल. सगळ्यात पहिली गोष्ट, जसं मी सांगितलं होतं की किडनी स्टोन होण्याच्या मागे मुख्य कारण आहे पाण्याची कमतरता. आपण पाण्याचं प्रमाण भरपूर ठेवा, भरपूर पाणी पिण्याची सवय लावा. पाणी इतकं प्यावं की आपण जेव्हा लघवी करतो त्या लघवीचा रंग पाण्यासारखा व्हावा. लघवीचा रंग युजली पिवळा असतो, पण तो जेवढा लाईट पिवळा राहील, जेवढा तो पाण्यासारखा क्लिअर राहील, तेवढं असं समजायचं की आपल्या शरीराला पाणी भरपूर मिळालेलं आहे. जेवढा तो घट्ट पिवळा रंग राहील, तेवढं समजायचं की बा आपल्या शरीराला पाण्याची कमतरता आहे. तर जेवढा डार्क येलो तेवढं आपली बॉडी अंडर हायड्रेटेड आहे असं आपण म्हणतो. आता एक कॉमन प्रश्न हा ओपीडीमध्ये विचारण्यात येतो की डॉक्टर साहेब मी पाणी किती प्यावं, तर याच्यावर उत्तर एक ब्लँकेट उत्तर नाहीये. याच्यावर मी त्यांना हेच समजावून सांगतो की तुमचं व्यवसाय काय आहे, तुमची दिनचर्या कशी आहे, तुम्ही तुमच्या पूर्ण डेली रुटीनमध्ये आउटडोर ऍक्टिव्हिटीज करता की तुम्ही एका चेंबरमध्ये बसून काम करत आहे, त्या चेंबरमध्ये एसी आहे, कूलर फॅन आहे की नाही, वातावरण कसं आहे, तुम्हाला घाम येण्याची टेंडन्सी आहे का. तर जास्त करून लोक जे ऑफिस गोईंग असतात, 9 to 5 जॉब्स वाले असतात, जे शहरी लोक असतात, त्या लोकांना मी म्हणतो की बा तुम्ही आपलं जे लिक्विड इंटेक आहे ते 3 लिटरच्या जवळपास ठेवा, तरी भरपूर आहे. खूपदा शेतकरी लोक येतात की डॉक्टर साहेब मी सकाळी 9 वाजता शेतात जातो, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शेतात काम करतो, मला माहिती आहे की त्यांना घाम खूप येणार आहे कारण की ते उन्हात काम करत आहे. आपल्या घामापाळी 2-1 लिटर पाणी आपल्या शरीरातनं निघून जातं, तर या लोकांसाठी हे 3 लिटर पुरेसं होत नाही. त्यांना आम्ही म्हणतो की तुम्ही 5 ते 6 लिटर पाणी प्या. काही लोक स्पोर्ट्समन असतात, एथलीट्स असतात, की जे डेली बेसिसवर आउटडोर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज करतात, तर हे त्या इंडिव्हिज्युअलचं काय रुटीन आहे त्याला बघून आपण त्यांना ऍडवाईस करतो. पण एक जर कोणाला सांगायचं सेफ लिमिट, तर 3 लिटर तर नक्कीच प्यायलाच पाहिजे पाणी कमीत कमी. त्याच्यावर ते उत्तर आहे. दुसरी गोष्ट की बाबा स्टोन पुन्हा पुन्हा होऊ नये त्याच्यासाठी, जसं मी सांगितलं होतं, मिठाचं प्रमाण कमी करणे आपल्या आहारामध्ये, तर त्यांनी पण खूप फरक पडतो. चौथं म्हणजे जसं मधुमेह आणि लठ्ठपणा, तर मधुमेह म्हणजे आपले शुगर्स कंट्रोल करा आणि आपलं वजन कमी करा, तर यांनी पण स्टोन्स फॉर्मेशनची टेंडन्सी कमी होते. आणि पाचवं म्हणजे असं की खूपदा एक गैरसमज जो चालू आहे

समाजामध्ये की टमाटर पालक नका खाऊ. आता याचा एक प्रॉब्लेम आहे. पहिली गोष्ट तर आता टमाटर पालकनी मध्ये जे कॅल्शियम आहे त्यांनी दगड होतात हा आता गैरसमज आहे. हा खूप सारा रिसर्च झालाय ज्याच्यावर क्लिअर झालेलं आहे की जे डायटरी कॅल्शियम आहे जे आहारामध्ये कॅल्शियम मिळतं त्यांनी डायरेक्टली स्टोन्स तयार होत नाही. जर तुम्हाला काही कॅल्शियमचे मेटाबॉलिझमचे आजार असतील तरच हे प्रॉब्लेम्स होण्याची शक्यता आहे. तर म्हणूनच हे आपल्या आहारातनं हे जे पदार्थ आहे हे तुम्ही बंद करू नये. उलट कधी कधी जर आपल्या आहारामध्ये कॅल्शियमचं डेफिशियन्सी राहिली तर त्यांनी

0: हे जे पदार्थ आहे हे तुम्ही बंद करू नये. उलट कधी कधी जर आपल्या आहारामध्ये कॅल्शियमचं डेफिशियन्सी राहिली तर त्यांनी काही इतर पद्धतीचे किडनी स्टोन्स तयार होतात, जसे ऑक्झॅलेट स्टोन्स. तर आपल्या बॉडीमध्ये कॅल्शियम आणि ऑक्झॅलेट एकमेकांशी जुडतं आणि त्यांनी मग ऑक्झॅलेटचं एक्सक्रिशन कमी होतं आणि ऑक्झॅलेट स्टोन्स कमी तयार होतात. म्हणून पेशंट्सला आम्ही हे म्हणतो की हे टमाटर पालक खाणं बंद करणे ही चुकीचे आहे. तुम्ही टमाटर पालक खा आणि आपण रोज रोज खात नाही आहे तर हे रोटेशन मध्ये खायचे आपण, की आठवड्यातनं एकदा खाल्लं, आठवड्यातनं दोनदा खाल्लं तर इट इज ओके. जे लोक रोज रोज खाऊन राहिले, ज्यांचं स्टेपल फूड आहे टमाटर आणि पालक, त्या लोकांमध्ये हे प्रॉब्लेम जास्त दिसतात. तर आपल्या जनरल एडवाईस हीच राहील की हे हेल्दी डाएट तुम्ही कन्झ्युम करा.
1: डॉक्टर चैतन्य देशमुख, आपण इथे आलात आणि एकंदरीतच किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी सविस्तर माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार.

0: श्रोते हो किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. श्रोते हो, सकाळचे 6:50 झाली आहेत.
2: परिसर. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ई कचरा आणि त्याचे धोके याविषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून. परिसर या कार्यक्रमाचा शेवटचा म्हणजे चौथा भाग ऐकणार आहात.
3: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण ई कचऱ्यामुळे होणारे धोके आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम समजून घेतला. पण समस्या समजून घेणं महत्वाचं आहे आणि त्याहूनही महत्वाचं आहे त्यावर योग्य तो उपाय करणं. ई कचऱ्याची समस्या कमी करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला आपल्या वापरण्याच्या सवयी बदलायला हव्यात. यासाठी एक साधा आणि सरळ नियम लक्षात ठेवला पाहिजे. रिड्यूस, रियूज आणि रिसायकल. म्हणजेच गरज नसताना इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी कमी करणं, शक्य असेल तर जुन्या वस्तू पुन्हा वापरणं आणि योग्य पद्धतीनं त्यांचा पुनर्वापर करणं. आपल्याला एखादी वस्तू खराब झाली की लगेच फेकण्याची सवय कमी करायला हवी. अनेक वेळा छोटी दुरुस्ती करून ती वस्तू पुन्हाही वापरता येते. उदाहरणार्थ, एखादा जुना मोबाईल फेकण्याआधी तो दुसऱ्याच्या उपयोगी पडू शकतो का, त्याची दुरुस्ती होऊ शकते का याचा विचार करायला हवा. तसंच जुने मोबाईल, बॅटरी, चार्जर किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू सामान्य कचऱ्यात टाकू नयेत. त्या योग्य ई कचरा संकलन केंद्रावर द्यायला हव्यात, जेणेकरून त्यातील उपयोगी भाग पुन्हा वापरता येईल. ई कचऱ्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं खूपच गरजेचं आहे. घरात, शाळेत किंवा समाजात याबद्दल चर्चा व्हायला हवी, कारण याविषयीची जागरूकता वाढली तरच लोक योग्य तो निर्णय घेतील. कंपन्यांची सुद्धा यामध्ये महत्वाची भूमिका आहे. त्यांनी पर्यावरणाचा विचार करून वस्तू तयार करायला हव्यात आणि जुन्या वस्तू परत घेण्यासारख्या योजनाही राबवायला हव्यात. पण मात्र यात सर्वात मोठी भूमिका आपली आहे. आपण ग्राहक म्हणून जबाबदारीनं वागलो तर मोठा बदल घडू शकतो. आपण आज एक जुना मोबाईल योग्य ठिकाणी दिला, कुठलीही बॅटरी चुकीच्या पद्धतीनं फेकली नाही किंवा एखादी वस्तू पुन्हा वापरली तरी त्याचा पर्यावरणाला फायदा होतो. पर्यावरण संरक्षण ही फक्त सरकारची जबाबदारी नाही, प्रत्येक व्यक्तीचा त्यात वाटा असायला हवा. तंत्रज्ञान आपल्याला पुढे घेऊन जातंय, पण त्या प्रगतीसोबत निसर्गाची काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे हे प्रत्येकाला कळायला हवं. शेवटी एवढंच सांगू इच्छिते श्रोते हो, इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरणं ही काळाची गरज आहे, पण त्यांचा योग्य वापर आणि योग्य विल्हेवाट लावणं ही आपली जबाबदारी आहे. आज आपण ई कचऱ्याबद्दल जागरूक झालो तर उद्याचं पर्यावरण आपण अधिक सुरक्षित ठेवू शकतो. चला तर श्रोते हो, तंत्रज्ञान स्वीकारूया पण पर्यावरणाची साथ सोडू नका. धन्यवाद.
2: मंडळी, आताच आपण ई कचरा

कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून. मंडळी, आताच आपण आपल्या परिसर या कार्यक्रमाचा शेवटचा म्हणजेच चौथा भाग ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे, निवेदन रोहिणी सूर्यवंशी यांचं. परिसर. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, अवश्य ऐका अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 7:25, 7:50 दिशा भविष्यातील शिक्षणाची, सकाळी 8:40 चिंतन हाच चिंतामणी आणि सकाळी 10:30 जितेंद्र घोडके सराफ हे प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.

श्रोतेहो जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. जयपूर आग्रा घराण्याच्या अष्टपैलू गायिका कविता खरवंडीकर यांचा आहे आज वाढदिवस. युवा सरोदवादक अमान अली बंगश यांचा आज आहे वाढदिवस. ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांचाही आहे आज वाढदिवस. एक प्रतिभावान दिग्दर्शक बिमल रॉय यांचा आहे आज जन्मदिन. आपल्या कसदार अभिनयानं रसिकांच्या हृदयात मानाचे स्थान मिळवणारे ज्येष्ठ अभिनेते प्राण यांचा आहे आज स्मृतिदिन. कुस्तीवीर ज्येष्ठ अभिनेते दारा सिंग यांचा आहे आज स्मृतिदिन. अभिनेत्री गायिका सुलक्षणा पंडित यांचा आहे आज वाढदिवस. प्रसिद्ध अभिनेते ज्युबिली स्टार राजेंद्र कुमार यांचा आहे आज जन्मदिन. भारतीय मूळ असलेले आणि ऑडिओ क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणारे बोस कॉर्पोरेशन कंपनीचे संस्थापक आणि प्रमुख डॉक्टर अमर बोस यांचा आहे आज स्मृतिदिन. श्रोतेहो दिनविशेष आपण जाणून घेतले. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.

0: श्रोते हो, ही होती लता मंगेशकर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, अवश्य ऐका रुचिरा मसाले खवैयेगिरी हा प्रायोजित कार्यक्रम. आज सकाळी 8:15 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. सकाळचे 7 वाजलेत. सकाळ झाली स्मार्ट निर्णयाची, शिवसमर्थ गुंतवणूक सर्वाधिक फायद्याची. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत ऐसी अक्षरे रसिके हा साहित्य विषयक कार्यक्रम. आज यामध्ये ऐकूया सावध व्हा ऐका पुढल्या हका हा दीपलक्ष्मी पुजारी यांचा वैचारिक बंध.
1: रात्रीचे 11 वाजत आले होते. शेजारच्या घरातील भजन संध्या अजून सुरूच होती. भजनात रंगलेल्या त्या कुटुंबाला संध्या समय उलटून निशाराणी अवतरली आहे हे कळलं नसावं. भक्तिरसात ते चिंब चिंब चिंबोरे झाले होते. भक्तिरसात शांतरस असतो हे त्यांना ठाऊक नसावं. गायनातला गोडवा संपला होता आणि त्या भगवंताला आपला आवाज ऐकू जावा म्हणून कंठघोष सुरू झाला होता. शेजारी दवाखाने आहेत, आजूबाजूच्या घरात वृद्ध ज्येष्ठ लोक राहत आहेत, कोणी परीक्षार्थी अभ्यास करण्याचा प्रयत्न करत असतील, या गोष्टींचं भान त्यांना उरलं नसावं. देवाचं नाव घेताना त्यानंच निर्माण केलेल्या या सृष्टीवर ते केवढा अन्याय करताहेत हे कोणी कसं पटवून द्यायचं बरं. सगळे उच्च विद्याविभूषित कलासक्त त्यांच्या भक्तीत विघ्न कसं आणायचं. हा भक्तिरस श्रवणीय आनंददायी न राहता ध्वनी प्रदूषणास कारणीभूत ठरतो. ध्वनी प्रदूषणाचे अनेक परिणाम होतात. डोकेदुखी, रक्तदाब वाढणं, डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या होणं आणि कायमचं कमी ऐकू येणं अर्थात बहिरेपणा. मोठ्या आवाजात बोललेलं ऐकण्याची सवय कायमसाठी लागू शकते. मग हळू आवाजात बोललेलं ऐकण्याची क्षमता कमी होते, एकाग्रता कमी होते. हा त्रास सगळ्यांना सोसावा लागतो. आवाज कमी ठेवा असं सांगावं तर आम्ही आमच्या घरात गातोय आणि तेही देवभक्तीपर अभंग, तुमच्या कानांना का त्रास होतो, अशा प्रकारची उत्तरं ऐकावी लागतात. केवळ कर्णबधीर नाही तर मनबधीर झालेल्या या लोकांना कसं समजवायचं. असो, माझ्या झोपेचं मात्र या भजनानं पुरतं खोबरं केलं होतं. कांठळ्या बसवणारा आवाज कानावरून हात बाजूला सारू देत नव्हता. अशा बेभान झालेल्या भक्तिरसात नालेले चिंबोरे उत्सवात भक्तीनं निथळून नाचताना दिसतातच ना आपल्याला. लग्न समारंभ असो किंवा वाढदिवस, कुणाचं आगमन असो किंवा निवडणूक जिंकल्याचा जल्लोष, आपला आनंद व्यक्त करण्याची पद्धत कर्णकटू तर असतेच पण सामाजिक शांतता बिघडवणारी असते. समाजात राहताना नीतीनियमांचं पालन न करणारे अनेक महाभाग दिसतात. ध्वनी प्रदूषण हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नसावाच. कोणता देव यांना प्रसन्न होत असेल.

0: बिचारे देव सुद्धा कपाळावर आठ्या घालून कान बंद करून बसत असतील. निसर्गाच्या साध्या सरळ नियमांना धाब्यावर बसवून चाललेल्या अशा कितीतरी कृतींना ही अवनी कंटाळलीय. तिला आता हा आक्रोश सहन होत नाहीये. मोठ्या आवाजात वेगानं धुराड्यातून धूर सोडत पळणारी वाहनं तिचं शरीर तुडवतात. आधुनिकीकरणाच्या नावाखाली तिची हिरवी बाळं मुळासकट उखडून टाकली जातात. ती तापलेल्या तप्त तव्यागत किती उसासे सोडत आहे. सजीवांना संजीवन देणारी ही अवनी आपलं काम चोख बजावत आहे. तरीही वेगवेगळे संकेत देऊन ती तिच्यावर होणारा अन्याय सांगत असते. त्यातूनच जंगलात लागणारा वणवा, असह्य उष्मा, दुष्काळ, पाण्याचं दुर्भिक्ष अशा गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं. सुनामी, महापूर, भूकंप, ज्वालामुखी अशा उद्रेकाच्या रूपानं पृथ्वी तिचा राग व्यक्त करीत असते. यावर्षी पावसानं दिलेली हुलकावणी याचंच तर लक्षण आहे. आपण सावध व्हायला हवं, संकेत समजून घ्यायला हवेत. अन्यथा ही सर्जनशीलता गमावून बसलेली रुष्ट झालेली पृथ्वी, आग ओकणारा सूर्य, संतुलन बिघडलेलं निसर्गचक्र यांना तोंड देणं अवघड होऊन बसेल. आपल्या पुढच्या पिढीला तप्त दाह देणारं वाळवंट म्हणजे पृथ्वी अशी व्याख्या करावी लागेल. हरितवनी म्हणजे काय असतं हे कळणं दुरापास्त होईल. हिरवे डोंगर, नदी नाले, सरोवर, तलाव या गोष्टी चित्रात बघाव्या लागतील. हिरवे गालीचे अदृश्य होतील. पक्ष्यांचा गोड किलबिलाट बंद होईल. सूर रुसून बसतील. संगीताचा वसंत हरवेल आणि फक्त ग्रीष्म राहील. म्हणूनच सावध होऊया.
1: श्रोते हो, आताच आपण सावध व्हा, ऐका पुढल्या हका हा दीपलक्ष्मी पुजारी यांचा वैचारिक बंध ऐकलात. ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
5: जरा थांबा, हा गुरु का हत्ती बघतो
6: काय? नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
5: कणीस आणि हत्ती? भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्ती छाप गहू भुसा वापरा.
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. सकाळचे 7:07 आणि 40 सेकंद झाली आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत सुरुवातीला जाहिरात प्रसारण.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झाले. थोड्याच वयात म्हणजे 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: छोट्या मित्रमैत्रिणींनो, आषाढी वारी सुरू झाली आहे. मग छोटी दोस्त मंडळी मागे कशी राहतील? म्हणूनच यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये मी आपल्याला ऐकवणार आहे बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन गोकर्ण आख्यान.

0: अखेर बटूने ते आत्मलिंग खाली ठेवलं आणि
1: बालकीर्तनकार स्पृहा साठे हिने सादर केलेलं कीर्तन येत्या रविवारी 12 जुलैला संध्याकाळी 6:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून कार्यक्रमाचं सूत्र

0: संचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन।
1: अभ्यासाचे गभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते।
2: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या चरोक्यातून।
1: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भारतीच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर।
2: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादरकर्ते आहेत सुमित श्रीबाद।
1: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकी तपावले चाले रम्य दुपार, टाकी तपावले चाले रम्य दुपार।
2: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून।
3: झुले बाई झुला माझा, झुले बाई झुला, झुले बाई झुला माझा।
4: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली।
3: आता होता भुईवर भेटे आभाळाला,
4: जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणि।
5: आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, 3 देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी रवाना। बिहारमधील बोधगयासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष रेल्वेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपुरात हिरवा झेंडा। पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेमधील मृतांची संख्या 9। राज्यात मान्सूननं पुन्हा जोर धरल्यानं खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग। आणि लंडनमध्ये ऐतिहासिक महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला विजयाची संधी। आता सविस्तर बातम्या, इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी रवाना झाले आहेत। या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातील त्यांची न्यूझीलंड भेट ऐतिहासिक ठरली। 4 दशकांहून अधिक काळानंतर भारतीय पंतप्रधानांनी न्यूझीलंडचा केलेला हा दौरा द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना देणारा ठरला। या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्याशी चर्चा केली। संरक्षण, पर्यटन, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन तसंच दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन या 5 क्षेत्रांमध्ये यावेळी 10 सामंजस्य करार करण्यात आले। ऑकलंडमध्ये भारतीय वंशाच्या 10,000 नागरिकांच्या उपस्थितीत स्पार्क एरिना इथं झालेला कार्यक्रम या दौऱ्याचं प्रमुख आकर्षण ठरला। या कार्यक्रमात भारत एक विश्वासू मित्र असल्याचं लक्सन यांनी नमूद केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचं कौतुक देखील त्यांनी केलं। हा दौरा भारत आणि न्यूझीलंड संबंधांमध्ये एक नवीन अध्याय सुरू करेल असा विश्वास मोदी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला। शाश्वत, लवचिक आणि भविष्यासाठी सज्ज असलेली वाहतूक व्यवस्था उभारण्याकरिता ब्रिक्स देशांमध्ये अधिक दृढ सहकार्याचं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल नागपूरमध्ये केलं। भारताच्या अध्यक्षतेखाली आयोजित 3रा ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत उद्घाटनपर भाषण करताना ते बोलत होते। ब्रिक्स समूहाची ताकद, नाविन्यपूर्णता, भागीदारी आणि सामायिक जबाबदारीच्या माध्यमातून जागतिक गतिशीलतेचं भविष्य घडवण्याची एक अद्वितीय संधी उपलब्ध करून देते असंही ते म्हणाले। उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधील वाहतूक क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दिशेनं ही बैठक एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले। बोधगया ही भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांची प्रेरणाभूमी आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये केलं। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यासह राज्यातील अन्य जिल्ह्यातील लाभार्थ्यांना बिहारमधील महाबोधी विहार बोधगया इथं घेऊन जाणाऱ्या विशेष रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते। राज्य शासनानं सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील 800 लाभार्थी 11 ते 16 जुलै या कालावधीत विशेष रेल्वेनं महाबोधी विहार बोधगया इथं तीर्थयात्रेसाठी रवाना झाले। आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी काल दिवेघाटातून सासवड

0: मुक्कामी पोहोचली तर जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम काल लोणी काळभोर इथं होता. आज तुकाराम महाराजांची पालखी पुढे यवतकडे मार्गस्थ होईल. त्र्यंबकेश्वर इथून निघालेल्या श्रीसंत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं अहिल्यानगर इथं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. संत निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी 2 दिवस अहिल्यानगर इथं मुक्काम करून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. महिला आणि बालविकास विभागाच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीनं आषाढी वारी काळात महिला उन्नती वारी हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाचा प्रारंभ आज सकाळी 11 वाजता उरुळी कांचन इथल्या पालखी तळावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते होणार आहे. महिलांपर्यंत शासनाच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्कांविषयी माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं महिला उन्नती वारी हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी मार्गावर डिजिटल चित्ररथांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. तसंच महिला आणि बालकांसाठी असलेल्या शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, महिलांसाठी उपलब्ध विविध मदत वाहिनी क्रमांक आणि महिलांशी संबंधित विविध कायद्यांची माहिती, प्रचार प्रसिद्धी या उपक्रमातून करण्यात येणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. चंद्रपूर जिल्ह्यात यंदा सरेसरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्यामुळे शेतीची कामं लांबणीवर पडली आहेत. शेतकरी अजूनही समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. ऐकूया याविषयीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: चंद्रपूर जिल्ह्यात विशेषतः धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. इतर पिकाच्या तुलनेत धान पिकांना पाण्याची अधिक गरज असते. 23 जून जिल्ह्यात मान्सून दाखल झाला, मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीला 3 दिवस पाऊस पडल्यानंतर पावसाने अचानक दांडी मारल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. जून महिन्यात 106 मिलीमीटर पाऊस तर जुलै महिन्यात 49.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या अपुऱ्या पावसामुळे पेरणीचे कामे लांबणीवर पडल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात कुठेही अधिकचा पाऊस नसल्यामुळे कुठेही पूर परिस्थिती उद्भवलेली नाही. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मंगेश बेले, चंद्रपूर.
0: राज्यात मान्सूननं पुन्हा जोर धरल्यानं खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयानं 7 जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार ऊस वगळता राज्यातील सरासरी 1,44,36,000 हेक्टर क्षेत्रापैकी 45% म्हणजेच 65,11,872 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. तर ऊसासह 42% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. पुणे विभागात 22% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान गेल्या वर्षी याच कालावधीत ऊसासह 69% तर ऊस वगळता 74% क्षेत्रावर पेरणी झाली होती. यंदा सुरुवातीच्या काळात पावसाचं असमान वितरण झाल्यामुळे पेरण्या काहीशा मंदावल्या होत्या. मात्र गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना गती मिळाली आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेमध्ये काल शोधमोहिमेदरम्यान इमारतीत आढळलेल्या 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या कचरा डेपोमध्ये 8 जुलै रोजी कचऱ्याचा ढीग वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवरती कोसळून गंभीर दुर्घटना घडली होती. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या शोधकार्याची पाहणी केली होती. तसंच दुर्घटनेत बाधित झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांनी धीर दिला. प्रशासनामार्फत सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही पवार यांनी दिली. दुर्घटनेच्या कारणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही पवार यांनी म्हटलं. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेगाड्या रद्द झाल्यानं प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबई पुणे मार्गावर राज्य परिवहन महामंडळातर्फे दररोज 200 अतिरिक्त बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबई पुणे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीनं 10 ते 18 जुलै या कालावधीत कौशल्य सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहात युवकांसाठी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील संधी, कौशल्य विकास, उद्योजकता तसंच देश परदेशातील रोजगाराच्या संधी याबाबत विविध मार्गदर्शन सत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाई करत 15 लाख रुपये किमतीचा 37,000 लिटरहून थोडा अधिक भेसळयुक्त दूध साठा नष्ट केला. अजिंक्य राणा मिल्क इंडस्ट्रीज या आस्थापनेला त्रुटी निवारण करेपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी काल दिली. संबंधित उद्योगाकडून दुधाचे 4 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. क्रिकेट. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये काल रात्री इंग्लंडमधील

0: साउदम्प्टन इथं झालेल्या पाचव्या आणि अंतिम टी ट्वेंटी सामन्यात इंग्लंडनं भारताचा 56 धावांनी पराभव करून 5 सामन्यांची मालिका 4-0 अशी जिंकली. महिलांच्या क्रिकेटमध्ये लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळल्या जात असलेल्या ऐतिहासिक कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडचा पहिला डाव 170 धावात गुंडाळून पहिल्या डावात 115 धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात देखील भारतानं दमदार सुरुवात करत काल दुसऱ्या दिवसअखेर एका खेळाडूच्या मोबदल्यात 154 धावा केल्या. स्मृती मानधना 69 तर यास्तिका भाटिया 39 धावांवर खेळत आहे. भारताकडे एकंदर 269 धावांची आघाडी असून सामन्याचे 3 दिवस बाकी असल्यानं भारताला विजयाची संधी आहे. प्रतिष्ठित लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळली जाणारी ही पहिलीच महिला कसोटी असल्यानं हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 3 देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी रवाना. बिहारमधील बोधगयासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष रेल्वे गाडीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपुरात झेंडा. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेमधील मृतांची संख्या 9. राज्यात मान्सूननं पुन्हा जोर धरल्यानं खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग. आणि लंडनमध्ये ऐतिहासिक महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला विजयाची संधी. याबरोबरच प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
2: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
1: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
3: जरी थंड वाटे तरी ऊब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
1: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी.
4: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर.

0: एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.
1: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
2: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
1: काय
2: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी.
3: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
0: श्रोते हो अवश्य ऐका रुचिरा मसाले खवैयेगिरी हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 8:15. दिशा भविष्यातील शिक्षणाची हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 7:50. चिंतन हाच चिंतामणी 8:40. जितेंद्र घोडके सराफ हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 10:30. आणि अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 7:25 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.

0: झटपट पटापट लक्ष्मीजी घर के अंदर।
1: अरे काय चाललंय, काय झटपट पटापट?
0: अगं पंचगंगा बँकेच्या झटपट गोल्ड लोनमुळं माझं मोठं काम पटापट झालं।
1: कसलं?
0: स्टार्टअप साठी अर्जंट पैसे पाहिजे होते, आपल्या पंचगंगा बँकेत गेलो, झटपट गोल्ड लोन घेतला, पटापट पैसे खात्यात, मोठं कॉन्ट्रॅक्ट हातात।
1: बरं झालं तू पंचगंगा बँकेत गेलास, आमच्या बाबांसारखं फसव्या अमिषाला बळी पडला असतास ना तर आतापर्यंत व्याज भरून घाईला आला असतास।

0: श्रोते हो आवश्यिका, येत्या रविवारी म्हणजे 12 जुलैला कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात CA दीपाली किणीकर यांनी दिलेली लघुउद्योजक कर नियोजन या विषयाची माहिती.
1: काही व्यापारी काय म्हणतात की या महिन्यात तर काय माझा व्यवसाय झाला नाहीये, मी GST चा रिटर्न कशाला भरू. पण लक्षात ठेवा, व्यवसाय जरी झाला नसेल तरी तुम्हाला नील रिटर्न हा कायद्यानं भरणं बंधनकारक आहे.
0: तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावर 12 जुलैला सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही हा कार्यक्रम FM बँड 102.7 MHz वर आणि News on AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍप वर.
2: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. यानंतर ठीक 7:25 मिनिटांनी अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम.

0: आयोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।
1: अभिजात मराठी आपली मराठी।
2: अभिजात मराठी
3: आपली मराठी।
2: अभिजात मराठी

0: पार्टी
1: आपली मराठी
0: अभिजात मराठी
1: आपली मराठी।
2: श्रोतेहो नमस्कार। अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। श्रोतेहो मराठी भाषा विभागांतर्गत कार्य करणारी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ ही संस्था कोश विश्वकोश ज्ञानकोश याबरोबरच मुलांसाठी कुमार विश्वकोश देखील संपादित करत असते। कुमार विश्वकोश संपादित करण्याची योजना 1980 नंतर विचाराधीन होती आणि त्या अनुषंगाने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी कुमार विश्वकोश ही देखील योजना तयार केली होती। या भागात आपण कुमार विश्वकोश या प्रकल्पातील पूर्ण झालेला पहिला खंड जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे पल्लवी गायकवाड संपादकीय सहाय्यक मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा या आलेले आहेत आणि त्यांच्याकडूनच आपण या कुमार विश्वकोशातील जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी माहिती घेणार आहोत। तर मॅडम नमस्कार, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत।
3: नमस्कार सर्व श्रोत्यांना।
2: मॅडम, कुमार विश्वकोश हा जो तयार होतोय तर याचा परिचय आम्हाला थोडक्यात करून द्या, म्हणजे त्यांचं उद्दिष्ट काय आहे आणि वाचक वर्ग कोणता असतो।
3: 1980 पर्यंत मराठी विश्वकोशाचे पहिले 9 खंड प्रकाशित झाले होते आणि यासोबतच बाल विश्वकोश आणि कुमार विश्वकोश अशा दोन भागांमध्ये मुलांसाठी विश्वकोश तयार करण्याची योजना मंडळाच्या विचाराधीन होती। त्या अनुषंगानेच महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीने 12 खंडांचा कुमार विश्वकोशाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आणि या 12 खंडांमध्ये भौतिक विज्ञान, तंत्रज्ञान, जीवसृष्टी, शेती, साहित्य, कला, क्रीडा, चरित्र, भौगोलिक दृष्ट्या आपला महाराष्ट्र आणि भारत अशा विविध विषयांचा समावेश केलेला आहे। कुमार विश्वकोशाचा वाचक वर्ग हा इयत्ता 9वी ते 12वी या वर्गातील मुले मुली असा अभिप्रेत आहे। म्हणजे असं असलं तरी देखील एखादी संकल्पना जेव्हा कुमारांना सोप्या आणि सुटसुटीत भाषेत समजावी किंवा स्वतःला माहिती करून घेण्यासाठी प्रौढ वाचकही कुमार विश्वकोशाकडे वळतात। उदाहरणार्थ जीवसृष्टी आणि पर्यावरणाचा जे पहिल्या भागात अजेंडा 21 ही नोंद घेतली आहे, मग 21व्या शतकातील जगाच्या शाश्वत विकासाबाबतचा केलेला आराखडा

0: असे पहिल्याच वाक्यात अजेंडा 21 म्हणजे नक्की काय हे आपण इथे स्पष्ट केलं आहे. कुमार विश्वकोशाचा वाचक वर्ग व्यापक आहे असं म्हटलं तरी साधारणपणे 14 ते 18 या वयोगटातील मुलामुलींना आपण डोळ्यासमोर ठेवून या कोशाची रचना केलेली आहे.
1: मॅडम, आता आपण बोललात की कुमार विश्वकोश तयार केलाय आणि त्याचा पहिला खंड प्रकाशित झालेला आहे, तर हा खंड नेमका कशाविषयी आहे याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा.
0: आपला जे कुमार विश्वकोशाचे एकूण 12 खंडांचा प्रकल्प आहे त्यापैकी पहिला खंड जीवसृष्टी आणि पर्यावरण हा खंड पूर्ण झालेला आहे. म्हणजे जीवसृष्टी आणि पर्यावरण याचं वाढतं महत्व लक्षात घेता कुमार विश्वकोशासाठी अग्रक्रमाने जीवसृष्टी आणि पर्यावरण या खंडाची निर्मिती करण्यात आली. या संपूर्ण खंडाच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये मराठी विश्वकोशाला होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे सहकार्य लाभलेलं आहे. या केंद्राचे तत्कालीन संचालक आणि मराठी विश्वकोश मंडळाचे माजी सदस्य दिवंगत डॉक्टर हेमचंद्र प्रधान यांनी अगदी खंडाच्या सुरुवातीपासून ते खंडाच्या शेवटच्या नोंदीपर्यंत आपलं समन्वयाचं काम विश्वकोशासोबत केलेलं आहे. त्यांच्या समन्वयातून आपण अनेक नोंदी कुमार कोशामध्ये प्रकाशित केलेल्या आहेत. त्यानंतर आपले जे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर जयंत नारळीकर यांनी देखील हा खंड परिपूर्ण व्हावा यासाठी आपल्याला वेळोवेळी सातत्याने अत्यंत महत्वपूर्ण अशा सूचना केल्या. त्यांनीच सांगितलेल्या सूचनेप्रमाणे आपण कुमार विश्वकोशासाठी ज्या काही नोंदी लिहिलेल्या होत्या त्या नोंदींचे वाचन कुमारांच्या वयोगटासमोर केले आणि त्यांच्याकडून किंवा त्यांच्या अध्यापकांकडून जे काही आपल्याला सूचना आल्या त्या लेखी स्वरूपात आलेल्या ज्या काही सूचना होत्या जे मुलांसमोर वाचन केल्यानंतर त्या मुलांकडून आलेल्या सुद्धा सूचना, तर या सर्व सूचनांचा आपण अभ्यास केला आणि त्या अभ्यासावरून आपण आवश्यकतेनुसार नोंदींमध्ये योग्य ठिकाणी बदल देखील केलेले आहेत. आणि विशेष बाब म्हणजे या खंडाचं जे मुखपृष्ठ आहे त्यासाठी युवा चित्रकारांची स्पर्धा घेण्यात आलेली होती. त्यानंतर दत्तात्रय पाडेकर, चंद्रकला कदम, मोहन बने यांसारख्या नामवंत परीक्षकांनी महाराष्ट्रभरातून आलेल्या सुमारे 240 चित्रांमधून आता सध्या जे मुखपृष्ठ आहे कुमार कोशाचे त्याची निवड केलेली आहे. जे जे स्कूल ऑफ आर्ट्सची विद्यार्थिनी यशस्वी कांबळे हिने हे चित्र तयार केलेलं होतं. मग अशा प्रकारे या सर्व दिग्गजांच्या साथीने आणि डॉक्टर विजया वाड यांच्या अध्यक्षतेखाली जीवसृष्टी आणि पर्यावरण या खंडाच्या निर्मिती प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.
1: मॅडम, जीवसृष्टी आणि पर्यावरण आता हा जो खंड प्रकाशित झालाय याच्यामध्ये आणखीन उल्लेखनीय असं काय आहे?
0: आपला जो मराठी विश्वकोशाचा जो खंड होता तो सर्व विषय संग्रहक आहे. तसं कुमार विश्वकोशाची रचना ही विषयनिहाय करण्यात आलेली आहे. जीवसृष्टी आणि पर्यावरण या खंडामध्ये जीवशास्त्राच्या शाखा आणि उपशाखा या संदर्भातील सुमारे 1025 नोंदींचा आपण आढावा घेतलेला आहे. त्यामध्ये जीवशास्त्रातील प्रमुख आणि महत्वपूर्ण अनेक संकल्पना आहेत ज्या विद्यार्थ्यांना समजतील अशा सोप्या सुटसुटीत परंतु शास्त्रीय भाषेमध्ये स्पष्टीकरण केलेलं आहे त्यांचं. आणि हेच या खंडाचे मुख्य उद्दिष्ट आहे की विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेमध्ये खंड नोंद लिहिणे. हा खंड जीवसृष्टीशी जोडला गेला असल्याने यात प्रामुख्याने वनस्पती आणि प्राणी यांविषयीची माहिती देण्यात आलेली आहे. जसे की जैवविविधता आहे, पर्यावरण आहे, जीवसृष्टीमध्ये झालेली उत्क्रांती आहे, शरीर विज्ञान, ऊती, केंद्रक, पेशी या संदर्भातली माहिती देखील आपण या खंडामध्ये घेतलेली आहे. अनुवंशिकी वगैरे अशा विविध विषयांवरच्या नोंदींचा देखील या खंडामध्ये अंतर्भाव करण्यात आलेला आहे. सध्या आधुनिक तंत्रज्ञानाचा पर्यावरणावर जो काही दुष्परिणाम झालेला आहे किंवा लोकसंख्येचा जो पर्यावरणावर दुष्परिणाम झालेला आहे या संदर्भातील नोंदी देखील आपण घेतलेल्या आहेत. त्यावरील उपाय याची माहिती देखील आपण पर्यावरण अवनती किंवा पर्यावरण व्यवस्थापन, पर्यावरण शिक्षण अशा नोंदींमधून दिलेली आहे. त्याचबरोबर जीवशास्त्राचा इतर विज्ञानाशी म्हणजेच भौतिकी असेल, रसायनशास्त्र असेल इत्यादींशी आलेला जो काही संबंध आहे याचे विवेचन जैव अमापन, जैव वस्तुमान यांसारख्या नोंदीतून करण्यात आलेले आहे. जीवशास्त्रातील उपपत्तींवर आधारलेली उत्पादन तंत्र आणि त्यांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम यांविषयीचे विवेचन हा ह्या खंडाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे.
1: गायकवाड मॅडम, आता आपण जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी ज्या खंडामध्ये नोंदी आहे त्याविषयी सांगितलं. जीवसृष्टी आणि पर्यावरण या संपूर्ण खंडाचं स्वरूप आता कसं आहे आणि परिभाषा कशी आहे किंवा त्याचं वाचन कुमारांनी कसं करावं असं अभिप्रेत आपल्याला आहे याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा.
0: जीवसृष्टी आणि पर्यावरण या खंडाचा वाचक वर्ग लक्षात घेता आपण तो हाताळण्याच्या दृष्टीने सोयीस्कर व्हावा म्हणून त्याची पृष्ठसंख्या कमी ठेवलेली आहे. विश्वकोशाच्या तुलनेमध्ये आकारमान देखील कमी ठेवलेले आहे आणि हा जो खंड आहे तो 250-300 ते 400 पानापर्यंतच आपण घेतलेला आहे. आणि या एका खंडाचे जीवसृष्टी आणि पर्यावरण या एका खंडाचे आपण

0: एकूण चार भागांमध्ये विभाजन केलेले आहे. त्यातील पहिला भाग आहे तो अंकुरण ते ग्लुकोज, दुसरा भाग घटसर्प ते पॅरामेशियम, तिसरा भाग पांगारा ते लाजाळू आणि चौथा भाग लिंबू ते ज्ञानेंद्रिय. अशा प्रकारे या अपासून ते ज्ञपर्यंत सर्व नोंदी या चार भागांमध्ये पूर्ण करून आपण कुमार विश्वकोशाच्या जीवसृष्टी आणि पर्यावरण हा खंड पूर्ण केलेला आहे.
1: अच्छा,
0: मराठी विश्वकोशाच्या धोरणाप्रमाणेच यातील नोंदी देखील आकार विल्लेच घेतलेल्या आहे आपण, वर्णानुक्रमे आकार विल्ले. आणि यामध्ये आपण विश्वकोशाने स्वरांचा क्रम कसा घेतलेला आहे तर अ या स्वरानंतर ॲ, आ या स्वरानंतर ऑ, त्यानंतर ई, ई, ऊ, ऊ, बाकी आपले जे आहे त्याप्रमाणे पुढचे, म्हणजे एकूण 14 खडी म्हणतो आपण, त्याप्रमाणे आपण विश्वकोशाने घेतलेले आहे. फक्त अ ॲ आ ऑ असे ठेवलेलं आहे. त्यानंतर व्यंजनं घेतलेली आहेत. जसं आता जो खंड आहे त्याचं एक पृष्ठ आहे ते आपण दोन रकान्यांमध्ये विभागलेले आहे, रकाना अ आणि आ अशा प्रकारे. मग त्यावेळेस ते नोंद शीर्षक आहे ते लगेच लक्षात यावं या दृष्टीने ते आपण लाल अक्षरात ठळक लाल रंगामध्ये केलेलं आहे. आणि त्यापुढेच कंसामध्ये त्या नोंदीचे नाव इंग्रजी स्पेलिंग सहित दिलेले आहे. म्हणजे उदाहरणार्थ अंजीर ही नोंद आहे तर अंजीर हा शब्द आहे तो आपण लाल अक्षरात ठळक घेतलेला आहे आणि त्यापुढे कंसामध्ये कॉमन फिग असं त्याचं नाव दिलेलं आहे. उपशीर्षक जी आहेत, जसं आता वनस्पती ही नोंद घेतली समजा तर त्यामध्ये आवृत्तीबीज वनस्पती हे त्याचं उपशीर्षक झालं, तर ते उपशीर्षक आपण रखाणाच्या मध्यभागी घेतलेलं आहे. आणि जे त्याचं उप उपशीर्षक आहे जसं बीजी वनस्पती किंवा मग शिराजन्य वनस्पती हे जे उप उपशीर्षक आहेत ते आपण रकान्याच्या डाव्या बाजूला ठळक काळ्या अक्षरामध्ये घेतलेले.
1: हा म्हणजे ते पोट प्रकार पुढे पुढे येत जातात,
0: पुढे येत जाणारे प्रकार त्याचे. त्यानंतर या खंडातला आपण जास्तीत जास्त चित्र देण्याचा प्रयत्न केलेला आहे, रंगीत चित्र दिलेली आहेत पूर्णपणे आणि छायाचित्रांवर अधिकाधिक भर आहे की आहे ती संकल्पना विद्यार्थ्यांना लगेच लक्षात यावी जे चित्राच्या माध्यमातून शक्य होतं.
1: हो, हे खूपच छान आहे कारण की मुलांनी सगळंच बघितलेलं असेल असं नाही आहे. जीवशास्त्र आणि पर्यावरण विषयक वनस्पती म्हणा किंवा सगळे जीव बघितलेले नसतील तर सचित्र गोष्टींचा त्यांना खूपच छान उपयोग होतो.
0: त्यामुळेच आपण या खंडामध्ये छायाचित्रांवर अधिकाधिक भर दिलेला आहे आणि जास्तीत जास्त चित्र असावीत याकडे देखील कटाक्ष ठेवण्यात आलेला आहे. काही वेळा कसं होतं एकाच गोष्टीसाठी विविध शब्दांचे किंवा संज्ञांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ स्वादुपिंड यालाच अग्निपिंड असं देखील म्हटलं जातं. मग आपण ही एकच नोंद दोन वेळा घेणार का तर नाही. तर अशा वेळी काय केलं जातं की जो प्रचलित शब्द आहे जास्तीत जास्त त्या नावाने आपण नोंद घेतो. जसं आता दिलेल्या आत्ताच्या उदाहरणामध्ये स्वादुपिंड हा जास्त प्रचलित शब्द आहे तर त्यामध्ये आपण स्वादुपिंड या नावाने नोंद घेणार. सर्व काही माहिती आहे ते स्वादुपिंड या खाली देणार. आणि जेव्हा अच्या खंडामध्ये अग्निपिंड असं जिथं आपण ते देणार तो शब्द आपण सोडणार नाही, तो शब्द आपण देणार. का तर काही जण अग्निपिंड या नावाने देखील माहिती असेल त्यांना तो अर्गन आहे तो, त्यामुळे मग त्याच्या पुढे अग्निपिंड पहा स्वादुपिंड असं करून आपण ती संज्ञा देखील तिथे घेत असतो. त्यानंतर विज्ञानाच्या विज्ञान विषयामध्ये कसं असतं की जी इटॅलिक नावं असतात लॅटिन नावं असतात ती आपण इटॅलिक देतो तिरप्या अक्षरांमध्ये. कधी कधी ग्रंथनामा असतात ती देखील तिरपी देतो. या खंडात देखील आपण जी वनस्पतींची शास्त्रीय प्राण्यांची शास्त्रीय नावं आली आहेत ते तिरप्या अक्षरांमध्येच दिलेली आहेत. आणि संक्षेप जे वापरले जातात जसं की ग्रॅ किलोग्रॅम किंवा सस म्हणजे समुद्र सपाटी यासारखे जे संक्षेप आहेत या संक्षेपांविषयीची माहिती देखील आपण सुरुवातीला दिली आहे. त्यानंतर अनुक्रमणिका, तर यामध्ये आपण मराठी शीर्षकं आहेत ती मराठी शीर्षक त्याच्यापुढे इंग्रजी पारिभाषिक शब्द आणि पृष्ठ क्रमांक अशा प्रकारे आपण ती अनुक्रमणिका दिलेली आहे. मराठी विज्ञान विषयामध्ये इंग्रजी संज्ञांचे मराठी परिभाषिक शब्द तितकेसे प्रचलित नसतात. जसं आता ॲलर्जी हा शब्द आपल्याला माहित असतो पण त्याला मराठी परिभाषा अधिहर्षद आहे हे आपल्याला लक्षात येत नाही. किंवा डायलिसिसला अपोहन आहे परंतु आपण नोंदी तर अपोहन शब्दाने घेणार आहोत. मग हे त्या वाचकाला लक्षात यावं यासाठी आपण ते इंग्रजी शब्द जे कंसात दिलेले आहेत त्यानुसार देखील आपण त्याची अनुक्रमणिका केलेली आहे. ते इंग्रजी शब्द आणि त्याच्या पुढे त्याचा पृष्ठ क्रमांक.
1: बरोबर आहे कारण एवढे शास्त्रीय शब्द मराठीत अजून आपल्या अंगवळणी पडले नाही,
0: प्रचलित नसल्यामुळे आपल्याला हे देखील आपण त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीने केलेलं आहे. जीवसृष्टी आणि पर्यावरणाच्या एकूण चार भागांपैकी जे पहिले दोन भाग आहेत ते ग्रंथ स्वरूपात सध्या उपलब्ध आहेत आपल्याला आणि इतर सर्व म्हणजे चारही भाग संकेतस्थळावर त्यांचं लोकार्पण करण्यात आलं आहे. ते सर्वांसाठी वाचनाला उपलब्ध आहे, मोफत उपलब्ध आहे. आपले संकेतस्थळ मराठी विश्वकोश .org या संकेतस्थळावर वरच्या भागामध्ये मराठी विश्वकोशाची इतर प्रकाशने यामध्ये जेव्हा आपण त्या टॅबवर जातो तिथे आपल्याला कुमार विश्वकोश किंवा आपण स्क्रोल करत खाली आलो तर तिथं कुमार विश्वकोशाच्या पृष्ठाचं एक चित्र आहे. त्या चित्रावर जरी क्लिक केलं तरी आपण कुमार विश्वकोशच्या सर्व भागांचं वाचन करू शकतो. त्यानंतर आपण अंध व्यक्तींसाठी पहिल्या भागाच्या ब्रेल लिपी

0: भाषेतील आवृत्तीचं देखील तयार केलेली आहे. संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या पहिल्या दोन भागातील सर्वच नोंदी श्राव्य स्वरूपात उपलब्ध आहेत.
1: तर ह्या विश्वकोशामुळे कुमारांच्या देखील अज्ञान जे आहे ते दूर होणार आहे आणि त्यांनी नक्की आपल्या संकेतस्थळाला भेट देऊन त्याच्यामधून माहिती घ्यावी आणि त्यांचं ज्ञान वाढवावं हेच या प्रसंगी सांगणं उचित राहील. मॅडम, आज आपण इथं आलात आणि आम्हाला कुमार विश्वकोश जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी माहिती सांगितली. आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय यांची आम्ही वाट पाहत आहोत. आपण आमच्याशी या ईमेलवर नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com aaplimaratehi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.

0: श्रोतेहो, ही होती किशोरी अमोणकर यांनी गायलेली संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना. संगीत होतं किशोरी अमोणकर यांचं. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.
1: श्रोतेहो, माझे जीवन गाणे या कार्यक्रमात उद्या आपण ऐकणार आहोत भिवाजी काटकर यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग. तेव्हा अवश्य ऐका उद्या सकाळी 10:30 कार्यक्रम माझे जीवन गाणे.
2: बाळे, तोंड शिवल्यागत का बंद हाय?
3: तात्या, दाड लई दुखाल्या, मंजन लावून बसलोय.
2: बाळे, साळी पिरून घाऊ येतात वय, उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात.
3: वय, दातासाठी एक नंबर.
4: माधव मिशन, डेव्हल क्लब, तळमजला.
5: शेतकरी बंधू भगिनींना आपलं पशुधन आपलं जीवन, म्हणूनच पावसाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी याविषयी डॉक्टर अक्षता रेणुशे यांची मुलाखत जरूर ऐका बुधवारी संध्याकाळी 7:30 किसान वाणी या कार्यक्रमात. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरती आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
0: श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी अवश्य फोन करा आणि तुमचे शेतीविषयक प्रश्न शंका जरूर विचारा. या आठवड्यातले आपले तज्ज्ञ आहेत सहाय्यक कृषी अधिकारी सतीश वर्मा. तेव्हा जरूर फोन करा आणि

0: भुईमूग पिकावरील कीड रोग नियंत्रण याविषयी तुमचे प्रश्न शंका जरूर विचारा. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 0231-2562-2624. तेव्हा जरूर फोन करा. मंगळवारी 14 जुलै रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेमध्ये हॅलो किसान या कार्यक्रमासाठी FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केले. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 7:50 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम.
1: कार्यक्रम सादर करत आहेत क्रिएटिव्ह पीपल ॲडव्हर्टाइजमेंट सातारा.
2: दिशा भविष्यातील शिक्षणाची.
3: श्रोतेहो नमस्कार. दिशा भविष्यातील शिक्षणाची या मालिकेत आपलं स्वागत. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी शिक्षणाची समज उमज निरनिराळे असते आणि म्हणूनच

0: भविष्यातील शिक्षणाची।
1: श्रोत्यो नमस्कार, दिशा भविष्यातील शिक्षणाची या मालिकेत आपलं स्वागत। प्रत्येक विद्यार्थ्यासाठी शिक्षणाची समज उमज निरनिराळे असते आणि म्हणूनच शिक्षणातील अडचणींचं स्वरूप हे प्रत्येक पालकासाठी वेगवेगळं असतं। शिक्षणातील अडसर दूर करण्यासाठी शिक्षणतज्ञ प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम आता सुजान पालकत्वाच्या या प्रवासात विद्यार्थी आणि पालकांसोबत आहेत। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी जाणून घेऊयात प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम यांच्याकडून।
2: मागील भागात आपण इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन बद्दलच्या काही गोष्टी पाहिलेल्या होत्या। आता यानंतरच्या सगळ्या पुढच्या टप्प्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, जसं मेडिकल ऍडमिशन, इंजिनिअरिंग ऍडमिशन या दोन कोर सायन्स स्ट्रीम आपण नक्की पाहतोय, पण त्याचबरोबर अजूनही काही सायन्सच्या बेसवरच्या ऍडमिशनचे प्लॅटफॉर्म उत्तम आहेत। एस्पेशली यामध्ये करिअर करताना एक फार्मसीचं ऑप्शन आपल्याकडे सगळ्यांना कल्पना आहेच आहे, बी फार्मसी। त्या बी फार्मसीच्या ऑप्शनमध्ये सुद्धा मुलांना केमिस्ट्रीतला थोडा सब्जेक्ट इंटरेस्ट असेल तर खूप चांगलं काम करू शकतील। त्याच्यामध्ये फार्मा डी नावाचा डॉक्टरेट इन फार्मसी हा पण जवळपास 5-5.5 वर्षाचा एक उत्तम कोर्स त्याच्यामध्ये आहे। तिथंही मुलांना करिअरच्या अतिशय उत्तम संधी आहेत। बऱ्याच वेळा मुलांना तो अंदाज येत नाही, कित्येक मुलांना हेही कल्पना नाहीये की PCM किंवा PCB या दोन्ही सब्जेक्टच्या नुसार तुम्ही फार्मसीला जाऊ शकता, याबद्दलची माहिती मुलांना नसते। यालाच अजून एक महत्वाचा बायोच्या सब्जेक्ट बेस असणाऱ्या मुलांसाठीचा ऑप्शन, तो म्हणजे BSc नर्सिंगचा। BSc नर्सिंग हा सुद्धा 4 वर्षाचा एक उत्तम डिग्री कोर्स आहे, ज्यामध्ये मुलांना एक्सलंट करिअर करता येण्यासारखं आहे। 100 मार्कांचा हा पेपर आहे, 100 क्वेश्चन 100 मार्क आणि 90 मिनिटाचा। त्याच्यामध्ये विषय सुद्धा अगदी क्लिअर आहेत, एक त्याच्यामध्ये फिजिक्स आहे, केमिस्ट्री, बायोलॉजी, याच्यानंतर नर्सिंग ऍप्टिट्यूड आहे अशाप्रमाणे, आणि त्याचबरोबर इंग्लिशचा बेस आहे। अशाप्रमाणे त्यांचे 5 विषय 20-20 क्वेश्चन्स आहेत आणि 100 मार्कांची असणारी परीक्षा आहे। BSc नर्सिंग वर सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज आहेत किंवा प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ऍडमिशन खूप आहेत। मुलांनी त्याही गोष्टीचा विचार सिरियसली करायला पाहिजे, कारण कित्येक वेळा मुलांना असं वाटतं की मेडिकल स्ट्रीममध्ये जायचंय परंतु मला तेवढे मार्क नाही मिळाले तर दुसरं ऑप्शन्स काय, तर दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला पहिला फार्मसीचा ऑप्शन आहे, PCB ग्रुपवर जाऊ शकाल, BSc नर्सिंगचा ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्ही जाऊ शकाल। यानंतर मेडिकल स्ट्रीममध्ये आपण कोर मेडिकल बरोबर काही पॅरामेडिकलच्या ऑप्शन्सवर बोललेलो होतो, त्याच्यामध्ये फिजिओथेरपी एक उत्तम ऑप्शन आहे, त्याच्यानंतर स्पीच अँड ऑडिओलॉजी, त्याच्यानंतर ऑक्युपेशन थेरपी, असे काही चांगले ऑप्शन्स आहेत की जिथं तुम्ही तुमचं उत्तम करिअर बायो सब्जेक्टशी कनेक्टेड करू शकाल। आणि त्याचबरोबर चौथा त्यातला ऑप्शन आहे, तो म्हणजे ऍग्रिकल्चरचा। ऍग्रिकल्चरच्या ऑप्शन्समध्ये तुमच्यासाठी संधी काय आहे, तर CET परीक्षेच्या माध्यमातून, म्हणजे महाराष्ट्राची MST CET एक्झाम दिल्यानंतर 3 कोर्सेसला तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे। एक आहे इंजिनिअरिंग, दुसरा आहे फार्मसी आणि तिसरा आहे ऍग्रिकल्चर। इंजिनिअरिंगला तुम्हाला बाय डिफॉल्ट PCM विषय लागणार आहे, पण फार्मसीला तुम्हाला PCM किंवा PCB या दोन्ही ग्रुपमधून जाऊ शकाल, आणि ऍग्रिकल्चरला तुम्हाला PCB ग्रुप पण काही ठिकाणी PCMB ग्रुप लागणार आहे, जसं त्याच्यातले काही टेक्निकल बेस्ड कोर्सेस आहेत। ऍग्रिकल्चरमध्ये जवळपास 9-1 कोर्सेस आहेत ऍग्रिकल्चरच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये, याच्यामध्ये स्पेशली BSc ऍग्रीचे काही, म्हणजे BSc ऍग्री, BSc फिशरीज आहे, BSc डेअरी सायन्स आहे, BSc हॉर्टी आहे, या टाईपमध्ये काही ऑप्शन्स आहेत, पण त्याच्यामध्ये BTech फूड आहे, BTech बायोटेक आहे, हेही PCMB सब्जेक्टशी कनेक्टेड असणारे काही विषय आहेत। त्यामुळे ऍग्रिकल्चरमध्ये सुद्धा तुम्हाला उत्तम संधी करिअरच्या आहेत। मुलांनी थोडासा त्याच्याबद्दलचा बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेतली आणि त्याच्या प्लॅनमध्ये उतरला तर तुम्हाला तेही करिअर एक उत्तम ठिकाणी करता शिकेल। याचा अर्थ की सायन्स स्ट्रीममधून तुम्ही कोणत्याही PCM PCB ग्रुपमधून अतिशय टॉपमोस्ट ठिकाणी जरी तुम्हाला काही स्कोरनुसार जातानाही आलं तरी तुम्हाला प्लॅन B प्लॅन C तुम्ही अल्टरनेटिव्ह ऑप्शन्समध्ये नक्की जाऊ शकाल तिथं। त्यामुळे हाही मुलांनी थोडासा अभ्यास किंवा ह्याची माहिती घेणं फार गरजेचं असणार आहे। आणि मी कायम बोलतोय की सगळ्यात महत्वाचं करिअर हे कायम लक्षात ठेवा की 2 शब्दांशी कनेक्टेड आहे। मागही बोललोय, स्कोर नाहीतर स्किल आहे, म्हणजे इतका स्कोर मिळवा की तुमच्या समोर पुढे कोण गेलं नाही पाहिजे, नाहीतर इतकं स्किल डेव्हलप करा की तुमचा स्कोरचा इफेक्ट तुमच्या करिअरवर नाही घडला पाहिजे। हे 2 प्रॅक्टिकल थॉट ठेवले पाहिजे। पुढच्या भागात मी ह्या 2 शब्दांशीच कनेक्टेड बरीचशी माहिती तुम्हाला सांगेन की स्कोर आणि स्किल या दोन्हीमध्ये आपण काय मेहनत कशी करायची, त्याचा करिअरला कनेक्ट कसा आणि आपण त्याचा आउटकम कसा मिळवू शकू, तर पुढील भागात आपण या 2 वर्ड्सवर बोलूयाच। त्याचबरोबर आत्ताच्या ऍडमिशन प्रक्रियेची माहिती जी दिली आहे याप्रमाणे आपण आपल्या करिअरच्या डिसिजनकडे नक्की जायचा प्रयत्न करा।
1: शिक्षणतज्ञ प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास आणि सुजान पालकत्वाच्या प्रवासात नक्कीच फायदेशीर ठरेल याची आम्हाला खात्री आहे। आपल्याला शैक्षणिक मार्गदर्शन हवं असल्यास आपले प्रश्न किंवा शंका आम्हाला 777-592-592-3 या क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे कळवा। पुढील भागात प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम आपल्या प्रश्नांची उत्तरे देतील।
0: या मालिकेची निर्मिती केली आहे श्रीनिवास डोंगरे क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा यांनी।
3: FM Band 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण।

श्रोतेहो, ही होती अजित कडकडे यांनी गायलेली संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

घालायचं थोडंसं, या दुधामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉर घालायचं की जेणेकरून ह्या सूपला थोडासा दाटपणा येईल. आणि मग उकळी काढायची. हे सूप जर आपल्याला थोडंसं तिखट आवडत असेल तर यामध्ये एक अर्धी हिरवी मिरची मिक्सरला लावताना घालायला हरकत नाही. त्याचबरोबर एक दोन लसणाच्या पाकळ्या सुद्धा तुम्ही ह्याच्यात घातल्यात तरी सुद्धा चालणार आहे. तेव्हा नक्की करून बघा हे पालकचं मिक्स सूप. यानंतर आणखी एक सूप तुम्हाला सांगते, मुगाचं सूप. यासाठी पाव वाटी आपल्याला मूग लागणार आहेत भिजवलेले. आणि जर मोड आले असतील तर जास्त चांगलं आहे, पण नुसते भिजवलेले मूग असले तरीही चालतील. किंवा मूग डायरेक्ट सुद्धा कुकरला शिजतात, त्यामुळे अगदी ऐन वेळी जरी आपण हे सूप करायचं ठरवलं तरी सुद्धा चालू शकणार आहे. पाववाटी मूग लागणार आहेत, एक कांदा, एक दोन लसणाच्या पाकळ्या, तसंच एक छोटासा आल्याचा तुकडा, एक कप पाणी, मीठ आणि अगदी अर्धी हिरवी मिरची चवीसाठीच आपल्याला ही लागणार आहे. आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा आपल्याला लागणार आहे. सर्वप्रथम कुकरला मूग शिजवून घ्यायचे आहेत. मूग वेगळे शिजवून घेऊन त्याबरोबरच कांदा, एक दोन लसणाच्या पाकळ्या या सुद्धा शिजवायच्या आहेत. आवडत असेल तर याच्यामध्ये टोमॅटो घातला तरीही चालणार आहे. हे सगळं शिजवलेलं साहित्य म्हणजे मूग, कांदा, लसूण, अगदी छोटासा हिरव्या मिरचीचा तुकडा आणि कोथिंबीर हे सगळं मिक्सरला छान वाटून घ्यायचंय. त्याच्यामध्ये मीठ घालायचंय आणि हे मिश्रण थोडंसं आपल्याला गाळून घ्यावं लागणार आहे, कारण कधी कधी मुगाच्या ज्या साली असतात त्या तोंडात येऊ शकतात. हे मिश्रण छान वाटून घ्यायचं आहे आणि थोडंसं वरनं लोणी घालून मस्तपैकी उकळी त्याला आणायची आहे आणि मग हे सूप आपण सर्व्ह करू शकतो. याच पद्धतीनं मसूर डाळीचं सूप सुद्धा खूप छान होतं. मुगाच्या ऐवजी मसुरीची डाळ वापरायची. रुचिरा मसाले खवे एगिरी हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. या दिवसात सूप जशी छान वाटतात ना, तसंच गरम गरम भात आणि त्याच्याबरोबर एखादा साराचा किंवा रस्समचा प्रकार सुद्धा मस्त लागतो बर का. तर पारंपरिक टोमॅटोचं रस्सम कसं करतात त्याची रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे. यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे, छान लाल मध्यम आकाराचे तीन टोमॅटो लागणार आहेत, दोन टेबलस्पून शिजवलेली तूर डाळ लागणार आहे, एक टीस्पून रस्सम पावडर लागणार आहे, अर्धा टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून जिरं, एक दोन लसणाच्या पाकळ्या, कडीपत्ता, हिंग, हळद, मीठ, कोथिंबीर आणि एक टीस्पून तूप लागणार आहे. टोमॅटो उकडून घ्यायचे आहेत आणि ते फक्त स्मॅश करायचे, म्हणजे अगदी मिक्सरला लावून त्याची बारीक पेस्ट करायची किंवा प्युरी करायची काही गरज नाहीये. फक्त टोमॅटो उकडून घेऊन सालं काढून ते स्मॅश करून घ्यायचे आणि त्यामध्ये शिजलेली तूर डाळ घालायची, रस्सम पावडर घालायची, मीठ

0: आणि पाणी घालून त्याला छान उकळी आणायची आणि मग वरून तुपात मोहरी, जिरं, हिंग, लसूण, कढीपत्त्याची फोडणी करायची आणि ही रस्समवर घालायची आणि कोथिंबीर घालून हे गरम गरम रस्सम सर्व करायचं. मस्तपैकी मुगाच्या डाळीची खिचडी आणि त्याच्याबरोबर हे गरम गरम रस्सम, हा बेत या पावसाळ्याच्या दिवसात नक्की करून बघा. आत्ता जे मी तुम्हाला रस्सम सांगितलं त्याच्यामध्ये रस्सम पावडर सांगितलेली होती, तर त्याची रेसिपी पटकन तुम्हाला सांग. अर्थात ही रस्सम पावडर आपल्याला केवढी करायची त्या प्रमाणात तुम्ही हे साहित्य कमी जास्त करू शकता. रस्सम पावडरसाठी आपल्याला धने 1 कप लागणार आहेत, सुक्या लाल मिरच्या साधारण 15 ते 20 लागणार आहेत, जिरं 1/2 कप लागणार आहे, काळी मिरी 2 टेबलस्पून, तूर डाळ 2 टेबलस्पून, चणा डाळ 2 टेबलस्पून, मेथीचे दाणे 1 टीस्पून, हिंग 1/2 टीस्पून आणि तसंच कढीपत्त्याची साधारण 15 ते 20 पानं. आता रस्सम पावडर करायची कृती कशी आहे बघूया. कढईत धने मंद आचेवर वास येईपर्यंत भाजून घ्यायचे. त्याच कढईमध्ये तूर डाळ, चणा डाळ, जिरे, काळी मिरी आणि मेथी दाणे सुद्धा वेगवेगळे भाजून घ्यायचे आहेत. सुक्या लाल मिरच्या आणि कढीपत्ता साधारण कुरकुरीत होईपर्यंत भाजायचं आहे आणि हे सर्व साहित्य पूर्ण गार करून घ्यायचंय आणि मग त्याच्यामध्ये आपली हिंगाची पावडर असते ती 1/2 टीस्पून घालायची आणि हे सगळं साहित्य मिक्सरला लावून घ्यायचं. आपली रस्सम पावडर घरच्या घरी तयार आहे. हवाबंद डब्यामध्ये ही रस्सम पावडर तुम्ही ठेवू शकता. रुचिरा मसाले खवयेगिरी हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आता एक नॉनव्हेज रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे, ब्राऊन राईस चिकन बिर्याणी. यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे 1 कप ब्राऊन राईस, 1/2 किलो चिकन लागणार आहे, 2 कांदे, 2 टोमॅटो, आलं लसूण, मिरची, कोथिंबीरीची पेस्ट लागणार आहे, 1 टीस्पून बिर्याणी मसाला, हळद तिखट, 1/2 कप दही लागणार आहे, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, 2 कप गरम पाणी आवश्यकतेनुसार. ब्राऊन राईस स्वच्छ धुवून 1 तास भिजत ठेवायचा आहे. चिकन पण स्वच्छ धुवून साफ करून घ्यायचंय. त्याला आलं लसूण, मिरची, कोथिंबीरीची पेस्ट, मीठ, हळद तिखट आणि बिर्याणी मसाला लावून तासभर मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचंय. कांदा टोमॅटो उभा चिरून घ्यायचा आहे. पॅन गरम झाल्यावर त्यात थोड्याशा तेलामध्ये कांदा टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे. नंतर आलं लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरीची जी पेस्ट आपण घेतलेली आहे त्यातली थोडी पेस्ट आपण मॅरिनेट करण्यासाठी वापरलेली आहे आणि थोडी पेस्ट ठेवून द्यायची आहे. ती पेस्ट आपण या कांद्यावर घालायची आहे. छान परतायचंय आणि मग त्यामध्ये हळद तिखट बिर्याणी मसाला सुद्धा घालायचा आहे. 1/2 मिनिट परतायचंय आणि मग त्यामध्ये 2-3 टेबलस्पून पाणी घालायचंय. नंतर त्यात मॅरिनेट केलेलं चिकन घालून छान परतायचंय आणि मग त्याच्यात दही घालायचंय आणि झाकण ठेवायचंय. झाकण ठेवल्यानंतर 3-4 मिनिटांनी झाकण काढून परत त्यामध्ये थोडस गरम पाणी घालायचंय आणि उकळी आल्यानंतर त्यात भिजवलेला ब्राऊन राईस निथळून छान घालायचा आहे. मीठ घालून झाकण ठेवून मंद गॅसवर 20 ते 25 मिनिटं ही बिर्याणी शिजवायची आहे. आपल्या नेहमीच्या साध्या तांदळापेक्षा ब्राऊन राईसला शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो. साधारण 25 मिनिटांनी राईस शिजतो आणि मग ही ब्राऊन राईस चिकन बिर्याणी तयार होते. आपण या बिर्याणीसाठी थोडंसंच तेल वापरलेलं आहे, जास्त करून पाण्याचा वापर केलेला आहे, त्यामुळे फार स्पायसी अशी ही बिर्याणी होणार नाहीये पण टेस्टी नक्की होणार आहे. तेव्हा आज ही ब्राऊन राईस चिकन बिर्याणी ऐश्वर्या आता तुमचा निरोप घेते. नमस्कार. रुचिरा मसाले खवयेगिरी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर.
1: अरे वा, अगदी झकास झाली बिर्याणी. हॉटेलमधून आणली का?
2: सारखं म्हणत होतात ना तुला बिर्याणी जमत नाही म्हणून, आज कशी झाली हॉटेल सारखी. त्यासाठी रुचिराचा बिर्याणी पुलाव मसाला वापरलाय म्हटलं म्हणून हे जमलं. अगदी पाहिजे तेवढी घ्या.
1: बिर्याणी, पुलाव, मसाले भात, प्रकार कोणताही, मसाला एकच, रुचिरा बिर्याणी पुलाव मसाला.
3: रुचिरा मसाले खवयेगिरी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रुचिरा मसाले, बाजार गेट, कोल्हापूर.
4: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.

कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमामध्ये सर्व रसिकांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, राज्य शासनानं 8 फेब्रुवारी 2024 रोजी राज्यातील प्रत्येक शाळेमध्ये पूर्व प्राथमिक ते इयत्ता 4th पर्यंतचे वर्ग हे सकाळी 9 वाजल्यानंतर किंवा दुपारच्या 17 भरवावेत असा निर्णय जारी केला होता. लहान मुलांना पहाटे उठून झोप अपुरी असताना शाळेत जावं लागू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता. कोल्हापूर शहरात याची काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली आहे.

श्रोते हो, 11वी प्रवेशाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. शिक्षण विभागानं बदली किंवा अन्य कारणानं प्रवेश बदलायचे असल्यास अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन ट्रान्सफर मॉड्यूल सुरू केलं असून त्याद्वारे शाखा, विषय, अध्यापन माध्यम तसंच कनिष्ठ महाविद्यालय बदलण्याची सुविधा दिलेली आहे. 11वी प्रवेशाची दुसरी विशेष फेरी सुरू आहे आणि आतापर्यंत कला शाखेत 11,194, वाणिज्यमध्ये 7,666 आणि विज्ञानासाठी 23,746 असे एकूण 42,606 प्रवेश निश्चित झालेले आहेत.

0: कोल्हापूरच्या दैनंदिन घटनांचा कानोसा शब्द भावे अर्पण कोल्हापूर दर्पण.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. यानंतर ठीक 8:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इंडोनेशिया ऑस्ट्रेलियासह न्यूझीलंडचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी दाखल. व्हिएतनाममधील बोट दुर्घटनेत 15 भारतीयांचा मृत्यू. पुण्यातील मोशी इथल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या 9. इंग्लंडविरुद्ध एकमेव क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाला विजयाची संधी. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत नॉर्वेला हरवून इंग्लंड उपांत्य फेरीत. आता सविस्तर बातम्या. इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी दाखल झाले आहेत. या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातील त्यांची न्यूझीलंड भेट ऐतिहासिक ठरली. 4 दशकांहून अधिक काळानंतर भारतीय पंतप्रधानांनी न्यूझीलंडला केलेला हा दौरा द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना देणारा ठरला. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्याशी चर्चा केली. संरक्षण, पर्यटन, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन तसंच दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन या 5 क्षेत्र

क्षेत्रांमध्ये यावेळी 10 सामंजस्य करार करण्यात आले. ऑकलंडमध्ये भारतीय वंशाच्या 10,000 नागरिकांच्या उपस्थितीत स्पार्क एरिना इथं झालेला कार्यक्रम या दौऱ्याचं प्रमुख आकर्षण ठरला. या कार्यक्रमात भारत एक विश्वासू मित्र असल्याचं लक्सन यांनी नमूद केलं आणि पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाचं कौतुकही केलं. हा दौरा भारत आणि न्यूझीलंड संबंधांमध्ये एक नवीन अध्याय सुरू करेल असा विश्वास मोदी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. दिल्लीत होणाऱ्या पर्यावरण संरक्षण संकल्प कार्यक्रमात आज केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान सहभागी होणार आहेत. देशभरातून सहभागी होणाऱ्या 17,000 वृक्षमित्रांशी ते संवाद साधणार आहेत. सक्रिय जनसहभागातून पर्यावरण संरक्षणाचे रूपांतर देशव्यापी लोकचळवळीत करण्याचं आवाहन सिंह या मित्रांना करतील. त्यानंतर पुसा परिसरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रमातही ते सहभागी होतील. हैदराबादला एक प्रमुख हायस्पीड रेल हब म्हणून विकसित करणार असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. हैदराबादला पुणे चेन्नई आणि बंगळुरूशी जोडणारं बुलेट ट्रेन कॉरिडॉर्स उभारले जाणार आहेत. या हायस्पीड रेल्वे नेटवर्कमुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होईल आणि दक्षिण भारतातील प्रमुख आर्थिक केंद्रांमधील संपर्क व्यवस्था अधिक बळकट होईल असं वैष्णव म्हणाले. ते काल हैदराबादमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी देशातील वाढत्या इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर क्षेत्रांवरही प्रकाश टाकला. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत देशभरातील 2 लाखांहून अधिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना कर्ज मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेचा हा एक महत्वपूर्ण टप्पा ठरला आहे. या योजनेमुळे 20,300 कोटी रुपयांहून अधिक प्रकल्प गुंतवणूक झाले असून जवळपास 11 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. देशाच्या अन्न प्रक्रिया क्षेत्राच्या विकासासाठी हा एक भक्कम पाया असल्याचं केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान म्हणाले. नवी दिल्ली इथं काल आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. एकूण लाभार्थ्यांपैकी महिला उद्योजकांचं प्रमाण जवळपास 44% आहे असंही पासवान यांनी अधोरेखित केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. व्हिएतनाममधील फू कोक बेटाजवळ काल भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी एक स्पीड बोट उलटली. या दुर्घटनेत 2 महिलांसह 15 भारतीयांचा मृत्यू झाला. स्थानिक प्रशासनानं 21 जणांना वाचवलं. व्हिएतनाममधील भारतीय दूतावासानं मृतांची यादी जाहीर केली असून मृतांपैकी 10 जण तमिळनाडूचे, 3 जण आंध्र प्रदेशचे आणि 2 जण केरळमचे आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री S. जयशंकर यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेमध्ये काल शोध मोहिमेदरम्यान इमारतीत आढळलेल्या 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या कचरा डेपोमध्ये 8 जुलै रोजी कचऱ्याचा ढीग वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळून गंभीर दुर्घटना घडली होती. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या शोधकार्याची पाहणी केली. तसंच दुर्घटनेत बाधित झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी संबंध साधून त्यांना धीर दिला. प्रशासनामार्फत सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही पवार यांनी दिली. दुर्घटनेच्या कारणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही पवार यांनी म्हटलं आहे. FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी इन्स्टामार्ट या खाद्यपदार्थ पोहोच करण्याची सेवा देणाऱ्या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या आहेत. या कंपनीनं अन्न सुरक्षा आणि मानक कायद्याचं उल्लंघन केल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. स्विगी इन्स्टामार्टमार्फत मुदत संपलेल्या खराब झालेल्या दूषित आणि इतर असुरक्षित अन्नपदार्थांचा पुरवठा करण्यात आला अशा तक्रारी आहेत. इराण अमेरिका तणाव आणखी वाढला आहे. होर्मुझ समुद्रधुनीत सायप्रसच्या ध्वजाखालील मालवाहू जहाजावर इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं हल्ला केल्यानंतर अमेरिकेनं इराणवर नव्यानं हवाई हल्ले केले आहेत. हे हल्ले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानुसार करण्यात आल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. दरम्यान इराणनं होर्मुझ समुद्रधुनी पुढील आदेशापर्यंत बंद करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेचा हस्तक्षेप संपेपर्यंत या समुद्रधुनीतून कोणत्याही जहाजाला मार्गक्रमण करू दिलं जाणार नसल्याचं इराणच्या नौदलानं स्पष्ट केलं आहे. समुद्रधुनी खुली असल्याची आणि व्यापारी जहाजांवर हल्ले होणार नसल्याची घोषणा इराणनं करावी अशी मागणी अमेरिकेनं केली आहे. दरम्यान तणावपूर्ण परिस्थिती असूनही इराणबरोबरच्या वाटाघाटी सुरूच राहतील असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

0: बोधगया ही भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांची प्रेरणाभूमी आहे असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये केलं. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यासह राज्यातील अन्य जिल्ह्यातील लाभार्थ्यांना बिहारमधील महाबोधी विहार बोधगया इथं घेऊन जाणाऱ्या विशेष रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. राज्य शासनानं सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील 800 लाभार्थी 11 ते 16 जुलै या कालावधीत विशेष रेल्वेनं महाबोधी विहार बोधगया बिहार इथं तीर्थयात्रेसाठी रवाना झाले. एक देश एक निवडणूक या प्रस्तावाशी संबंधित विधेयकांची छाननी करणाऱ्या संयुक्त संसदीय समितीचं 2 दिवसीय चर्चासत्र गोव्यात झालं. संविधान 129वी घटनादुरुस्ती विधेयक 2024 आणि केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक 2024 या दोन विधेयकांवर चर्चा करण्यात आली. एकत्रित निवडणुकांमुळे खर्चात कमी होईल आणि प्रशासन सक्षम होण्यास मदत होणार आहे असं समितीचे अध्यक्ष आणि खासदार पी चौधरी यांनी सांगितलं. लंडनमध्ये लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळल्या जाणाऱ्या ऐतिहासिक आणि एकमेव महिला कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडचा पहिला डाव 170 धावात गुंडाळून पहिल्या डावात 115 धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावातही भारतानं दमदार सुरुवात करत काल दुसऱ्या दिवसाखेर एका खेळाडूच्या मोबदल्यात 154 धावा केल्या. स्मृती मानधना 69 तर यास्तिका भाटिया 39 धावांवर खेळत आहे. भारताकडे एकंदर 269 धावांची आघाडी असून सामन्याचे 3 दिवस बाकी असल्यानं भारताला विजयाची संधी आहे. प्रतिष्ठित लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळली जाणारी ही पहिलीच महिला कसोटी असल्यानं हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. पुरुष क्रिकेटमध्ये काल रात्री इंग्लंडमधील साऊदम्प्टन इथं झालेल्या 5व्या आणि अंतिम T20 सामन्यात इंग्लंडनं भारताचा 56 धावांनी पराभव करून 5 सामन्यांची मालिका 4-0 अशी जिंकली. इंग्लंडनं विजयासाठी दिलेल्या 258 धावांच्या आव्हानासमोर भारताला निर्धारित 20 षटकात 8 बाद 201 धावाच करता आल्या. दोन्ही संघांमधील पहिला T20 सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत फ्लोरिडातील मियामी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार आज पहाटे झालेल्या सामन्यात इंग्लंडनं नॉर्वेचा 2-1 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली आहे. टेनिसमध्ये लंडनच्या सेंटर कोर्टवर काल रात्री झालेल्या विम्बल्डन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात 21 वर्षीय लिंडा नोवोस्कानं आपल्याच देशाच्या कॅरोलिना मुचोवाचा 6-2 5-7 6-3 असा पराभव करून पहिलं ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीच्या आज रात्री होणाऱ्या अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला यानिक सिनर जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवशी सामना करेल. हवामान. भारतीय हवामान विभागानं देशाच्या उत्तर आणि पूर्व भागात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. इंडोनेशिया ऑस्ट्रेलियासह न्यूझीलंडचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी दाखल. व्हिएतनाममधील बोट दुर्घटनेत 15 भारतीयांचा मृत्यू. पुण्यातील मोशी इथल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या 9. इंग्लंड विरुद्ध एकमेव क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाला विजयाची संधी. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत नॉर्वेला हरवून इंग्लंड उपांत्य फेरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाली आहेत.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध.
1: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
2: जीवनविद्या सांगते की संचित ते नशीब या संपूर्ण प्रवासात क्रियमाण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. क्रियमाण ही गोष्ट अशी आहे की या क्रियमाणातून संचित निर्माण होतं. क्रियमाणातून आपण प्रारब्ध भोगत असतो, या क्रियमाणातून पापपुण्य निर्माण होतं, नियती निर्माण होते. क्रियमाणातून आपण हे सर्व निर्माण करत असतो. हे क्रियमाण म्हणजे काय? जीवनविद्या सांगते की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही जे काही करता त्याला क्रियमाण असं म्हणतात. हे क्रियमाण प्रत्येकाला करावंच लागतं. जीवन जगण्यासाठी क्रियमाण केलंच पाहिजे. आपण हे जे क्रियमाण करतो, या क्रियमाणातून आपण दोन गोष्टी निर्माण करत असतो. एक म्हणजे सत्कर्म आणि दुसरं दुष्कर्म. क्रियमाणातून या दोन गोष्टी निर्माण होतात. सत्कर्म आणि दुष्कर्म यातून आपण पाप पुण्य निर्माण करतो. या पाप पुण्यातून नियती निर्माण होते, नियतीतून सुखदुःख निर्माण होतं, या सुखदुःखातून नशीब घडतं, आणि जो भाग भोगण्याचा शिल्लक राहतो तो संचितात जाऊन पडतो. यात कुठलीही अंधश्रद्धा नाही. लक्षात घ्या की हे सर्व जे चाललेलं आहे ते आपण आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्ष अनुभवू शकतो. जीवनविद्या हे एक सायन्स आहे. काहीही मानायला जीवनविद्या तुम्हाला शिकवत नाही, कल्पना करायला शिकवत नाही. देव आहे ही कल्पना करा, देव कृपा करतो किंवा कोप करतो ही कल्पना करा, त्यासाठी तुम्ही अमुक करा तमुक करा, हा भाग जीवनविद्येत येत नाही. जीवनविद्या सांगते की आपल्या जीवन प्रवासात हे जे काही चाललेलं आहे ते तुम्ही प्रत्यक्षात अनुभवू शकता. जीवन ही लॅबोरेटरी आहे. आपलं जीवन म्हणजे एक प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेत तुम्ही प्रयोग करा आणि तुम्हीच अनुभवा. तुमच्या दृष्टीनं मी प्रयोग हा शब्द वापरतो, माझ्या दृष्टीनं मात्र तो योग आहे. सांगायचा मुद्दा असा की संचित ते नशीब या संपूर्ण प्रवासात क्रियमाण हे अत्यंत महत्त्वाचं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. क्रियमाणाचं वैशिष्ट्य असं की क्रियमाण करत असताना आपण एका बाजूनं प्रारब्ध भोगतो तर दुसऱ्या बाजूनं आपण पापपुण्य निर्माण करतो. हे जे क्रियमाण आहे, या क्रियमाणाचे एकूण चार भाग आहेत. एक म्हणजे चिंतन करणं किंवा विचार करणं, दुसरी गोष्ट म्हणजे इच्छा करणं, तिसरं बोलणं आणि चौथी गोष्ट म्हणजे आचार करणं. या चारही गोष्टी आपण करत असतो. आपण विचार करतो, आपण इच्छा करतो, उच्चार करतो आणि आपण आचार करतो. सर्व ठिकाणी करतो आहे. क्रियमाणाचा पहिला भाग म्हणजे चिंतन करणं किंवा विचार करणं. जीवनविद्या सांगते की चिंतन हा चिंतामणी आहे आणि ही वास्तवता आहे. चिंतामणी नावाचा एक दगड आहे असा उल्लेख पुराणात आहे आणि तो सर्व चिंतांचा नाश करतो वगैरे म्हटलं जातं. पण तो आजतागायत कुणाला मिळालेला नाही

जीवनविद्या सांगते की तुम्ही जे चिंतन करता तो चिंतामणी आहे. चिंतन हा चिंतामणी आहे आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्य या चिंतामणीत आहे. तुमच्या सर्व चिंतांचा नाश करण्याचं सामर्थ्य या चिंतामणीत आहे. ही अतिशयोक्ती नाही तर ही वस्तुस्थिती आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आज अशी परिस्थिती आहे की ज्याला आपण चिंतन म्हणतो ते चिंतन करताना कुणी दिसत नाही. अपवाद सोडले तर चिंतन करताना कुणीही दिसत नाही. लोक चिंता करण्यात मात्र पटाईत आहेत. चिंता करण्यात ते सराईत आणि पटाईत आहेत. जगातील 99.99% लोक चिंता करण्यात सराईत आणि पटाईत आहेत. चिंता करणं हा माणसाचा स्वभाव होऊन बसलेला आहे आणि ही सवय इतकी जबरदस्त आहे की त्यांना जरा जरी निवांत वेळ मिळाला की हे लोक चिंता करायला सुरुवात करतात. का? तर चिंता करण्याची त्यांना सवयच लागलेली आहे. चिंता करणं ही गोष्ट वाईट आहे हे मात्र त्यांना कोणीही शिकवत नाही. आई वडील, आजी आजोबा, पणजी पणजोबा यांनाच हे माहीत नाही तर ते काय शिकवणार. हे सर्वच चिंता करत असतात. सांगायचा मुद्दा असा की चिंता करणं ही गोष्ट अत्यंत वाईट आहे. चिंता म्हणजे चित्ता असं जीवनविद्या सांगते. त्याचप्रमाणे चिंता म्हणजे चिता. चित्ता म्हटलं की फाडून खाल्लं मोकळा झाला आणि चिता म्हटल्यावर जाळून टाकलं मोकळा झाला. परंतु चिंता नावाची गोष्ट अशी आहे की ती तुम्हाला फाडूनही खात नाही आणि जाळूनही टाकत नाही. पूर्ण फाडूनही खात नाही आणि पूर्ण जाळूनही टाकत नाही. त्यामुळेच माणूस अर्धवट खाल्लेल्या आणि अर्धवट जळलेल्या स्थितीमध्ये राहतो. त्यामुळेच जीवनामध्ये सुख जवाऐवढे आणि दुःख पर्वताऐवढे ही आज परिस्थिती आहे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताऐवढे अशी आज परिस्थिती आहे. याचं कारण असं की लोकांचा असा समज आहे की संसार हेच दुःखाचं मूळ आहे. काही लोक म्हणतात, वामनराव हा संसार कधीच सुखाचा होणार नाही. ते म्हणतात, संसारी सुखमानी तो एक पढत मूर्ख. जीवनविद्या सांगते, अरे बाबानो तुम्ही संसाराला कशाला दोष देता? बायका मुलांना तुम्ही कशाला दोष देता? उद्योगधंद्याला दोष कशाला देता? जीवनविद्या सांगते की हे सर्व ऐश्वर आहे. एखादा माणूस बघा, तो उद्योगधंदा काहीच करत नाही. त्याला जेवण आणून दिलं की तो जेवतो, तहान लागली की पाणी पितो, मरेपर्यंत तो तिथंच. आपण सर्व जे काम करतो, उद्योग करतो, हे आपलं ऐश्वर आहे. पण हे कामाचं महत्व कोणाला पटतं? देवानं आपल्याला पोट दिलं. का दिलं? तर आपण काम केलं पाहिजे म्हणून पोट दिलं. देवानं हे पोट दिलंच नसतं तर लोकांनी काम केलं असतं का? पण काम करण्यासाठी पोट आहे आणि म्हणून पोट भरण्यासाठी

0: देवानं आपल्याला पोट दिलं. का दिलं? तर आपण काम केलं पाहिजे म्हणून पोट दिलं. देवानं हे पोट दिलंच नसतं तर लोकांनी काम केलं असतं का? पण काम करण्यासाठी पोट आहे आणि म्हणून पोट भरण्यासाठी काम केलंच पाहिजे. सांगायचा मुद्दा असा की क्रियमान ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. जीवनविद्या सांगते की चिंता करणं आणि चिंतन करणं हे क्रियमान आहे. आणि हे जे क्रियमान आहे, या क्रियमानातून एका बाजूनं आपण प्रारब्ध भोगतो आणि दुसऱ्या बाजूनं पाप पुण्य निर्माण करतो. ही गोष्ट जर आपण ध्यानात घेतली तर तुम्हाला हे कळून येईल की क्रियमान करताना आपण सावध असलं पाहिजे. व्यवहारात माणसानं नेहमी सावध असलं पाहिजे. परमार्थात पडलं की देवावर सगळं टाकून देतो आणि हा निष्काळजी होतो. करता करविता उपरवाला असं म्हणायचं आणि देवावर सर्व टाकून मोकळे व्हा असं सांगणारे बुवा बाबा भगत फकीर पुष्कळ आहेत. काही लोक असंही सांगतात की तुम्ही फक्त आमच्यावर श्रद्धा ठेवा, तुमची जबाबदारी आम्ही घेतो, तुम्ही फक्त अनुभव घ्या, आमच्यावर तुम्ही विश्वास ठेवा, तुमची सर्व जबाबदारी आमच्यावर. असं सांगून हे लोक आम जनतेला मिसगाइडिंग करत असतात. जीवनविद्या सांगते की व्यवहार असो वा परमार्थ, माणसानं सावध असलंच पाहिजे. आणि म्हणून सावध तो सुखी असं जीवनविद्या पुन्हा पुन्हा सांगते. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: श्रोतेहो प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.
1: ही यादी ब्यार्गी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
2: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
1: काय
2: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी.
3: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
4: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
5: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
6: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

0: झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर।
1: अरे काय चाललंय, काय झटपट पटापट?
0: अगं पंचगंगा बँकेच्या झटपट गोल्ड लोन मुळे माझं मोठं काम पटापट झालं।
1: कसलं?
0: स्टार्टअप साठी अर्जंट पैसे पाहिजे होते, आपल्या पंचगंगा बँकेत गेलो, झटपट गोल्ड लोन घेतला, पटापट पैसे खात्यात, मोठं कॉन्ट्रॅक्ट हातात।
1: बरं झालं तू पंचगंगा बँकेत गेलास, आमच्या बाबांसारखं फसव्या अमिषाला बळी पडला असतास ना तर आतापर्यंत व्याज भरून घाईला आला असतास।

0: हे संगीत होतं प्रभाकर जोग यांचं. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 9 वाजलेत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: श्रोते हो, गीत बहार हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आपल्या कसदार अभिनयानं रसिकांच्या हृदयात मानाचं स्थान मिळवणारे ज्येष्ठ अभिनेते प्राण यांचं आहे आज स्मृती दिन. त्यांच्यावर चित्रित झालेली आणि अजरामर ठरलेली अनेक गीतं आपल्याला आजही माहिती आहेत. खलनायक आणि चरित्र अभिनेते म्हणून त्यांनी अनेक सदाबहार गीतांना आपल्या उत्कृष्ट अभिनयानं जिवंत केलं. ऐकूया जंजीर या चित्रपटातली त्यांची सर्वात प्रसिद्ध अशी एक कव्वाली, ज्या कव्वालीला आवाज आहे मन्नाडे यांचा. ऐकूया.

श्रोतेहो, प्राण यांनी दमदार अभिनयानं खलनायकी आणि चरित्र अभिनेता म्हणून अनेक चित्रपट गाजवले. सर्व चित्रपटांमध्ये त्यांनी जबरदस्त भूमिका केल्या. राम और श्याम, खानदान, दुनिया, जिस देश में गंगा बहती है, उपकार, जॉनी मेरा नाम, जंजीर, डॉन, आंसू बन गए फूल, बेमान, बाल ब्रह्मचारी आदी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. प्राण यांचा अभिनय एवढा दमदार होता की राम और श्याम या चित्रपटानंतर प्रेक्षक खाजगी आयुष्यात सुद्धा त्यांच्याकडे खलनायक म्हणून बघू लागले. त्यांच्याविषयीचा एक किस्सा अतिशय प्रसिद्ध आहे की लोकांमध्ये त्यांची भीती अशा प्रकारे होती की त्याकाळी कुणीच आपल्या मुलाचं नाव प्राण ठेवत नव्हतं. मात्र उपकारमधील मलंग चाचांच्या भूमिकेनंतर त्यांची पडद्यावरील प्रतिमा साफ बदलून घेतली. ऐकूया कसोटी या चित्रपटातील किशोर कुमार यांच्या आवाजातील प्राण यांच्यावरचं हे गीत.

0: को।
1: श्रोते हो, आपण आनंद घेत आहात गीतबहार हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून। श्रोते हो, अवश्य ऐका उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून।
2: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
3: बोला।
2: हे KYC अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
3: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत KYC अपडेट करायला हवं।
2: पण हे होईल कसं?
3: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या।
2: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
3: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता।
2: बस समजलं।
3: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून। श्रोते हो, 1950 साली जोगन या चित्रपटातून चित्रपट सृष्टीत पदार्पण करणारे राजेंद्र कुमार 60च्या दशकात त्यांचे अनेक चित्रपट सिल्वर जुबली झाले आणि यामुळेच त्यांचं नाव जुबली कुमार असं पडलं। त्यांनी धूल का फूल, दिल एक मंदिर, मेरे महबूब, संगम, आरजू, प्यार का सागर, गहरा दाग, सूरज, तलाश अशा अनेक गाजलेल्या चित्रपटात कामं केली। ऐकूया मेरे महबूब या चित्रपटातलं हे सदाबहार गीत।

श्रोते हो, राजेंद्र कुमार यांना सर्वश्रेष्ठ अभिनेता म्हणून फिल्मफेअर पुरस्कार हा दिलेक मंदिर, आई मिलन की बेला आणि आरजू या चित्रपटासाठी मिळाले. तसंच सहअभिनेता म्हणून त्यांना संगमसाठी तसंच भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट योगदानासाठी भारत सरकारनं 1969 मध्ये त्यांना पद्मश्री या प्रतिष्ठित पुरस्कारानं सन्मानित केलं होतं.

0: तिन्ही कॉलेजला.
1: काळजी करू नकोस.
0: फीस पाहिलीस का?
2: काय कसे आहात?
3: काय झालं?
1: फीस अटेन्शन.
3: राहुलचा बँक अकाउंटर आहेच तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
4: आरबीआय सांगते
1: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली.
5: श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूजॉन AIR ऍप वरून. श्रोते हो, हिंदी चित्रपट सृष्टीत आतापर्यंत अनेक प्रवाह आले, काही व्यावसायिक तर काही अभिजात तर काही वास्तववादी. यातला काहीसा समाजवादी विचारसरणीचा प्रवाह आणण्याचं श्रेय ज्या काही कलाकारांना जातं त्यांच्यातले एक म्हणजे बिमल रॉय. दो बिगा जमीन, देवदास, मधुमती, सुजाता आणि बंदिनी आदी चित्रपटांमधून रसिकांच्या मनावर मोहिनी घालणारे हिंदी चित्रपट दिग्दर्शक म्हणजे बिमल रॉय. त्यांचा आहे आज जन्मदिन. श्रोते हो, बिमल रॉय हे स्वतःच एक चित्रपटाची शाळा होती.

0: बलराज साहनी यांची 2 बिघा जमीनबद्दल एक आठवण सांगितली जाते. बलराज साहनी हे त्या काळातले उच्च विद्याविभूषित, कलकत्त्यात प्राध्यापकी करत, बिमल रॉय हे चित्रपट बनवत असल्याचं कळल्यावर ते त्यांना भेटायला गेले. चित्रपटात भूमिका करायची आहे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. बिमल रॉय यांचं पात्र हे एका गरीब शेतकऱ्याचं, एका रिक्षावाल्याचं होतं. बलराज साहनी यांना सुटाबुटात बघून बिमल रॉय यांनी त्यांना ही भूमिका देण्याचं नाकारलं. बलराज साहनी यांना देखील आपली चूक कळून आली. त्यानंतर भूमिकेसाठीच्या पोशाखात त्यांनी वावरून त्या भूमिकेचा अभ्यास केला. इतकंच नव्हे तर आपल्या बायका मुलांना घेऊन त्यांनी कलकत्त्यात काही काळ रिक्षा ओढण्याचा सराव देखील केला. आणि या साऱ्या गोष्टीचा अभ्यास करून ते पुन्हा बिमल रॉय यांना भेटायला गेले. आणि त्यांना त्या लुकमध्ये बघितल्यावर बिमल रॉय यांनी त्यांना ती भूमिका देऊ केली. कलाकाराच्या प्रभावापुढं न झुकणारे असे ते दिग्दर्शक, आणि आपल्या दिग्दर्शकाच्या समाधानासाठी प्रचंड कष्ट घेणारे ते कलाकार आता सापडणं मुश्किलच. ऐकूया त्यांच्या दिग्दर्शित अशा परख या चित्रपटातलं हे गीत.
1: ओ सजना.

0: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
1: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 9:30 वाजलेत.

0: श्रोते हो नमस्कार. कायद्याविषयी बोलू काहीच्या आजच्या या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, लघु उद्योजक यांच्यासाठी कर नियोजन हे महत्वाचं आहे आणि ते कशा प्रकारे केलं पाहिजे या विषयाची सखोल माहिती आज आपण घेणार आहोत. तर लघु उद्योजक कर नियोजन याविषयीची माहिती देण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत सीए दीपाली केणीकर आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे दिव्या अष्टपुत्रे यांनी. चला ऐकूया. श्रोते हो नमस्कार. मंडळी, लघु उद्योजकांसाठी कर नियोजन म्हणजे फक्त कर वाचवणं नाहीये तर व्यवसायाला कायदेशीर आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवणं आहे. तर याच विषयाची माहिती आज आपण घेणार आहोत. मंडळी, लहान व्यापारी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. किराणा दुकान, कापड व्यावसायिक, मेडिकल स्टोअर, हार्डवेअर किंवा मग सर्व्हिस प्रोव्हायडर या सगळ्यांसाठी कर नियोजन हे खर्च कमी करण्याचं साधन नसून व्यवसायाची नफा क्षमता वाढवण्याचं तंत्र आहे. इन्कम टॅक्स कायद्यामध्ये लघु उद्योजकांसाठी खास अशा काही तरतुदी आहेत ज्यांचा योग्य वापर जर आपण केला तर कागदपत्रांचा ताण कमी होतो आणि कराचा भार सुद्धा काही प्रमाणात हलका होतो. कर नियोजनाचे तीन स्तंभ आहेत, ते म्हणजे योग्य योजना निवडणं, सर्व खर्च नोंदवणं आणि वेळेवर कर भरणं. यामुळे नोटीस येण्याची शक्यता कमी होते आणि बँक कर्ज, सरकारी योजनांसाठी सुद्धा त्याची पात्रता वाढते. कर वाचवणं आणि कर चुकवणं यातला फरक हा समजून घेणं इथे महत्वाचं ठरतं. लहान व्यापाऱ्यांसाठी काही महत्वाचे मुद्दे आहेत म्हणजे खर्चाची योग्य नोंद, व्यवसाय आणि वैयक्तिक खर्च, त्याचबरोबर गुंतवणूक आणि विमा. या सगळ्यांची माहिती जर आपण तज्ज्ञांकडनं घेतली तर नक्कीच आपल्या लहान व्यापाऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. आणि यासाठी आज आपल्याबरोबर आहेत सीए दीपाली केणीकर. मॅडम नमस्कार, कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार. सर्वप्रथम तुमच्या शंकांचं निरसन करण्याआधी मी काही माहिती देऊ इच्छिते. ती म्हणजे आपला भारत देश हा जसा सण उत्सवांचा देश आहे तसाच तो छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचाही आहे. अगदी आपल्या गल्लीबोळातल्या किराणा दुकानांपासनं ते शहरातल्या कपड्यांच्या शोरूमपर्यंत देशाच्या अर्थव्यवस्थेचा खरा कणा हा आपले लहान व्यापारी आहेत. कारण ते दिवस रात्र मेहनत करून स्वतःचा व्यवसाय सांभाळतात आणि देशाच्या प्रगतीला पण हातभार लावतात. व्यवसाय करताना दोन गोष्टींवरती खूप लक्ष दिलं जातं, ती म्हणजे ग्राहक आणि दुसरं म्हणजे नफा. पण या दोन गोष्टींइतकीच अजून एक महत्वाची गोष्ट आहे आणि ज्याच्याकडे हे लहान व्यापारी बरेचदा दुर्लक्ष करतात, ती म्हणजे कर विभाग, म्हणजेच इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, जीएसटी डिपार्टमेंट. अनेक लहान व्यापाऱ्यांच्या मनात असा एक गैरसमज असतो की आम्ही तर छोटे व्यापारी आहोत ना, आमची उलाढाल किंवा आमचा वर्षाचा टर्नओव्हर ज्याला म्हणतात तो तर अगदी लहान आहे, कमी आहे, मग कर विभाग आमच्याकडे कशाला लक्ष देईल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आजचा डिजिटल भारत बदललाय. आता कर विभागाच्या कोणत्याही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर त्या व्यापाऱ्याला महाग पडू शकतं. कारण संपूर्ण माहिती पॅन नंबरच्या अगेन्स्ट आपण जे काही ट्रान्झॅक्शन्स करतो ती तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे असतेच. मग तुम्ही घर खरेदी करा, शेअर्स खरेदी करा किंवा बँकेत FD करा, याही गोष्टींची माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे असते. आता व्यापाऱ्यांनी परचेससुद्धा कुठल्या दुसऱ्या व्यापाऱ्याकडून केला तोही GST डिपार्टमेंटकडे असतो. त्यामुळं ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पण मगाशी मी जसं म्हटलं की जसं तुम्ही ग्राहक आणि नफा या दोन गोष्टी बघता तसंच आता त्या जोडीला तिसरी गोष्ट म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आणि GST डिपार्टमेंटच्या जे काही तरतुदी आहेत, कम्प्लायन्सेस आहेत, त्याही वेळेत करणं, लक्ष देऊन करणं तितकंच महत्वाचं झालेलं आहे.
0: तर तुम्ही जे सांगितलं त्याच्यावरनं आपल्या लक्षात येतं की लहान व्यापाऱ्यांना सुद्धा इन्कम टॅक्स किंवा कर आणि GST या दोन महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. तर मग आता कर जेव्हा आपण भरणार आहोत तेव्हा कर विभागाच्या कोणत्या गोष्टी आपण अत्यंत गंभीरपणे घेतल्या

0: ऐकल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, किंवा तुम्ही आमच्या श्रोत्यांना याबद्दल काय सांगाल?
1: नक्कीच, तर श्रोते हो, सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे बँक व्यवहार आणि डिजिटल व्यवहार. आजकाल आपण सगळेच क्यू आर कोड स्कॅन करतो, ग्राहक येतो तुमच्याकडे, क्यू आर कोड स्कॅन करतो आणि ते पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होतात. आता कॅशपेक्षा डिजिटल व्यवहार वाढले ही चांगलीच गोष्ट आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही बँकेतून किंवा डिजिटल माध्यमातून केलेला प्रत्येक रुपयाचा व्यवहार हा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या रडारवर असतो. कर विभागाकडे अल्गोरिदम आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला आता आपण ए आय म्हणतो, अशी आधुनिक यंत्रणा आहे. जर तुमच्या वैयक्तिक म्हणजे पर्सनल बँक अकाउंटमध्ये व्यवसायाचे लाखो रुपये जमा होत राहिले येत असतील आणि तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरताना ते उत्पन्नच दाखवत नसाल, तर तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडनं लगेचच नोटीस येऊ शकते. मग आता ह्यासाठी तुम्ही काय काळजी घ्याल? तर तुमच्या वैयक्तिक बँक अकाउंट आहे आणि म्हणजे पर्सनल अकाउंट आणि तुमच्या व्यवसायाचं करंट अकाउंट हे नेहमी वेगळं ठेवा. मी तर म्हणेन की जेव्हा तुम्ही बिझनेस सुरू करणार आहात त्यावेळेला तुमचं पहिलं करंट अकाउंट ओपन करा. कधीही व्यवसायाचे पैसे हे तुमच्या पर्सनल अकाउंटमध्ये घेऊ नका. सगळे व्यवहार हे तुमच्या करंट अकाउंट मधनं करा, मग खरेदी असू दे किंवा ग्राहकाला माल विकणे असू दे, सगळीकडे तेच अकाउंट वापरा. खात्यात जमा होणारा प्रत्येक रुपया हा तुमच्या विक्रीचाच भाग असला पाहिजे हे गृहीत धरूनच चाला आणि त्याप्रमाणे करंट अकाउंट काढून त्याचा उपयोग करा. आता वळूया दुसऱ्या महत्वाच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे जीएसटी. अनेक लहान व्यापाऱ्यांना वाटतं की जोपर्यंत माझी उलाढाल 40 लाख किंवा 20 लाखांच्या पुढे जात नाही तोपर्यंत जीएसटीशी आपला काही संबंध येत नाही. हे म्हणणं जरी बरोबर असलं तरी तुम्ही व्हॉलंटरी जीएसटी नंबर घेऊ शकता, किंवा तुमची उलाढाल जर मर्यादेपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला जीएसटीचा नंबर कंपल्सरी घेतलाच पाहिजे आणि त्याचे नियम फॉलोच केले पाहिजेत. मग काही व्यापारी काय म्हणतात की या महिन्यात तर काय माझा व्यवसाय झाला नाहीये, मग मी जीएसटीचं रिटर्न कशाला भरू, भरतच नाही. पण लक्षात ठेवा, व्यवसाय जरी झाला नसेल तरी तुम्हाला नील रिटर्न हा कायद्यानं भरणं बंधनकारक आहे. त्यामुळं तुम्ही वेळेत जर रिटर्न भरला नाही तर दररोज 50 रुपये याप्रमाणे किंवा त्याहून जास्त तुम्हाला लेट फी बसते आणि वर्षभर जर रिटर्न तुम्ही भरलाच नाही तर तुमचा जीएसटी नंबर पण रद्द होऊ शकतो आणि त्यामुळं व्यवसायावरती मोठं संकटही येऊ शकतं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की माल खरेदी करताना पक्क बिल घ्या आणि विकतानाही ग्राहकाला बिल द्या. जीएसटी वाचवण्याच्या नादात कच्च्या बिलावरती व्यवहार करणं हे आता अत्यंत धोक्याचे आहे, असे मुळीच करू नका. शिवाय तिसरा मुद्दा म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न, तो वेळेत आणि योग्य पद्धतीनं भरला पाहिजे. अनेक लहान व्यापाऱ्यांना वाटतं की माझा इन्कम टॅक्स झिरो येतोय, माझे खर्च भरपूर होतात, तेवढी माझी नफा नाहीये, मग मी आयटीआर कशाला भरू? तर मित्रांनो, आयटीआर फक्त टॅक्स भरण्यासाठी नसतो, तर ते तुमच्या व्यवसायाचं कायदेशीर प्रमाणपत्र असतं. भविष्यात दुकान वाढवण्यासाठी जर कर्ज हवं असेल तर बँक आधी तुमच्या पाठीमागचे 3 वर्षांचा आयटीआर मागते. त्यामुळे तुम्ही तुमचे रोजचे व्यवहार सुद्धा रेकॉर्ड करा, तुमचं वर्षाचा नफा किती आहे, तुमचा खर्च किती आहे, तुमचे उलाढाल किती झाले आहे, हे सर्वात शेवटी तुम्ही जर व्यवस्थित डॉक्युमेंट्स ठेवत असाल, रेकॉर्ड्स ठेवत असाल, तरच तुम्हाला काढणं सोयीचं जातं आणि शेवट अगदी ड्युडेटच्या वेळी तुमची गडबड पण होत नाही. त्यामुळं मला काय वर्षभरामध्ये एवढा नफा होणार नाहीये, त्यामुळं मी फक्त माझा बिझनेस करत राहतो, जेव्हा नोटीस येईल तेव्हा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं बघून घेईल, असं आता करून चालणार नाही. कारण जीएसटी तर तुम्हाला दरच महिन्याला रिटर्न भरायचा आहे, त्यामुळे दर महिन्याच्या 11 तारखेला तुम्हाला GSTR 1 भरायचा आहे, त्यानंतर 20 तारखेपर्यंत तुम्हाला GSTR 3B भरायचा असेल. तर त्यासाठी तुमचे रेकॉर्ड्स व्यवस्थित असणे अतिशय महत्वाचं आहे. गेल्या महिन्याचे तुमचे परचेस किती किंवा तुमचे सेल्स बिलं किती आहेत याचं जर तुमच्याकडे रेकॉर्ड असेल तरच तुम्ही पुढच्या महिन्याच्या 11 तारखेपर्यंत आणि 20 तारखेपर्यंत हे रिटर्न्स फाईल करू शकता. नाही भरले तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे दररोज यावरती लेट फी दंड बसू शकतो. त्यामुळे लहान व्यापाऱ्यांनी तर मला वर्षाच्या

0: शेवटी काही नफा राहणार नाहीये, त्यामुळे मी रिटर्न भरायला लायबल होत नाही, मी काही डॉक्युमेंट्स ठेवणार नाही, मी फक्त माझा बिझनेस करतो, असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही सगळ्यात पहिले मी सांगितल्याप्रमाणे करंट अकाउंट चालू करा, सगळे डिजिटल व्यवहार सुरू करा आणि ह्या सर्वांचं तुम्ही डॉक्युमेंटेशन ठेवायला सुरुवात करा, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींची अंदाज येईल आणि तरच तुम्हाला या गोष्टी करता येतील दर महिन्याला. शिवाय लहान व्यापाऱ्यांसाठी सरकारने खूप सुंदर योजना आणली आहे, ज्याला इन्कम टॅक्समध्ये प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम असं म्हणतात. मग आता ह्या योजनेअंतर्गत ज्या व्यापाऱ्यांची उलाढाल 2 कोटींपर्यंत, आता काही अटींवरती 3 कोटींपर्यंत आहे, तर त्यांना रोजच्या रोज तपशीलवार हिशोबाच्या वह्यात ठेवण्याची गरज नाहीये. तुम्ही तुमच्या एकूण उलाढालीच्या 6% डिजिटल व्यवहारांवर आणि 8% रोख व्यवहारांवरती नफा दाखवून इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकता. पण हे इन्कम टॅक्ससाठी आहे. जीएसटीसाठी मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सेल्स आणि परचेसची बिलं याचं रेकॉर्डिंग करणं मात्र आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्ही दर महिन्याचे जीएसटी आर रिटर्न्स भरू शकत नाही. आणि ही जी इन्कम टॅक्समध्ये सूट दिली आहे याचा अर्थ असा नाहीये की मी आता काही अकरा टाकतो आणि माझा आयटीआर फाईल करतो, तर तसं न करता तुमच्या बँक अकाउंटशी, जे करंट अकाउंट तुम्ही बिझनेससाठी ओपन केलं आहे, त्यामध्ये तुमचा किती सेल्स झाला आहे ते आधी चेक करा आणि मग तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करा. वर्ष संपल्यावर घाईघाईत कुठला तरी खोटा आकडा टाकून रिटर्न अजिबात फाईल करू नका, कारण वेळेत इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे बरेच फायदे. तुम्हाला बँक कर्ज मिळायला मदत होते, व्हिजा प्रोसेसिंग मध्ये मदत होते, तुमची आर्थिक विश्वासार्हता वाढते, भविष्यातल्या कर तपासणी अडचणी कमी होऊ शकतात. समजा एखादी नोटीस आली तर ती का आली किंवा याच्याशी रिलेटेड तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असणं आवश्यक आहे. ऐन वेळेला तुम्ही कुठलेही डॉक्युमेंट्स तयार करू शकत नाही, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन डॉक्युमेंटेशन, रेकॉर्डिंग आणि त्याप्रमाणे रिटर्न फायलिंग करणं हे खूप महत्वाचं आहे. कारण रिटर्न जर भरलाच नाही तर दंड, व्याज, फौजदारी कारवाई या गोष्टी होऊ शकतात.
1: मॅडम, आत्ताच बोलताना तुम्ही सांगितलं की कागदपत्र आणि बिलं सांभाळणं अर्थात डॉक्युमेंटेशन हे महत्वाचं आहे, तर त्याचं महत्व आम्हाला सविस्तरपणे सांगा.
0: नक्कीच. बरेचदा लहान व्यापारी काय करतात की काउंटरच्या ड्रॉवर मध्ये बिलांचे ढीग पडून ठेवतात आणि वर्ष संपलं की त्यातली बरेचशी बिलं तर गहाळ झालेली असतात. मग कर विभागाचा एक साधा नियम आहे, जो पुरावा दाखवाल तोच करा. मग समजा तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं एखाद्या व्यवहाराबद्दल विचारणा केली तर तुमच्याकडे खरेदीचं पक्कं बिल, ज्याला परचेस इनव्हॉइस म्हणतात, ते किंवा ट्रान्सपोर्टची पावती किंवा खर्चाची पावती ही असणं आवश्यक आहे ना. जर बिलच नसेल तर तो इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तो खर्च डिसअलाउड करणार, म्हणजे अमान्य करणार, आणि मग त्याच्यावरती परत मोठा कर भरावा लागणार, दंड, लेट फी, हे तर आहेच पुढचं. त्यामुळं दर महिन्याला आपल्या खरेदी विक्रीच्या बिलांच्या फाईल्स वेगवेगळ्या ठेवा. ती बिले किमान 6 वर्ष सांभाळून ठेवणं तुम्हाला कायद्यानुसार आवश्यक आहे हे लक्षात घ्या.
1: मॅडम, आता छोटा व्यवसाय असू दे किंवा मोठा व्यवसाय असू दे, बऱ्याच गोष्टी करणं आपल्याला गरजेचं आहे, तर अशा वेळेला लघु उद्योजकांसाठी कर नियोजन कसं असावं?
0: कोणताही व्यवसाय सुरू करताना सर्वप्रथम आवश्यक नोंदणी करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे व्यवसायाच्या स्वरूपानुसार जीएसटीची नोंदणी, जसं आपण बघितलं की तुमची उलाढाल व्यवसायाची ही एका ठराविक मर्यादेपेक्षा 40 लाख किंवा 20 लाख, जर तुमचं सर्व्हिस इंडस्ट्री असेल तर 20 लाख आहे, किंवा तुम्ही कोणत्याही प्रकारचे सामान विकताय, म्हणजे गुड्स, सेल ऑफ गुड्स अशी टर्म आहे, त्याच्यासाठी 40 लाखाची लिमिट आहे, असं जर असेल तर तुम्हाला जीएसटीची नोंदणी करणं हे तर बंधनकारकच आहे. पण ह्या लिमिटच्या आतमध्ये सुद्धा तुम्ही व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन पण घेऊ शकता, त्याचेही अनेक फायदे. शिवाय तुम्हाला शॉप पॅट घेणं, ज्याला दुकान व आस्थापना परवाना म्हणतात, तो घेणंही अतिशय महत्वाचं आहे. कारण जर करंट अकाउंट ओपन करायचं असेल तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी, तर शॉप ऍक्ट हे महत्वाचं डॉक्युमेंट आहे. शिवाय व्यवसाय कर नोंदणी, म्हणजे ज्याला प्रोफेशनल टॅक्स म्हणतात, दरवर्षी तुम्हाला प्रोफेशनल टॅक्स सरकारला जमा करणं हे बंधनकारक आहे. मग त्यामध्ये 2 प्रकार येतात, एक PTEC आणि एक PTRC. याचा अर्थ काय, जर तुमच्याकडे कोणी नोकरदार व्यक्ती आहेत तर त्यांचं तुम्ही दर महिन्याला 200 रुपयापर्यंतचा प्रोफेशनल टॅक्स स्वतः डिडक्ट करून घेणं

0: तो नंतर सरकारला जमा करणं बंधनकारक आहे. यासाठी तुम्हाला व्यावसायिक कराची नोंदणी करून घ्यावी लागते. त्यानंतर एक एमएसएमई नोंदणी म्हणून असते. ह्या एमएसएमईच्या अंडर जर तुम्ही नोंदणी केलात तरीही तुम्हाला कर्ज काढताना किंवा बाकीच्या गोष्टींमध्येही सरकारनं बऱ्याच संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे ही एमएसएमई नोंदणी करून घेणंही अतिशय महत्वाचं आहे. या नोंदणी करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की अपुरे डॉक्युमेंट्स किंवा चुकीचे डॉक्युमेंट्सचे मदत घेऊ नका. योग्य त्या व्यक्तीचा सल्ला घेऊन तुम्ही हे रजिस्ट्रेशन वेळेत करून घ्या. अनेक व्यापारी लहान आहे म्हणून ही नोंदणी टाळतात. उलाढाल कायदेशीर मर्यादेपेक्षा जर जास्ती असेल तर या नोंदणी करणं तर बंधनकारकच आहे. आणि जर ही नोंदणी केली नाही तर व्याज आणि दंड सुद्धा आकारलं जाऊ शकतं. त्यामुळे वेळेत आणि योग्य व्यक्तीचा सल्ला घेऊन ही नोंदणी करणं हे सर्वप्रथम आवश्यक आहे. त्यानंतर आणि एक महत्वाचा मुद्दा मला सांगायला आवडेल की आजकाल इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुम्हाला पत्राच्या ऐवजी थेट तुमच्या मोबाईलवरती एसएमएस किंवा तुमचा जो ईमेल आयडी, आता या नोंदणी करताना तुम्हाला ईमेल आयडी सुद्धा द्यावा लागतो, त्यावर सुद्धा तुम्हाला नोटीस पाठवतात. तर असा जर मेसेज आला किंवा नोटीस आली तर घाबरून जाऊ नका. काही जण तर तो मेसेज डिलीट करतात किंवा दुर्लक्ष करतात, पण तसं करून चालणार नाहीये. तर लक्षात ठेवा की दुर्लक्ष करणे हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. जर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी एखादी माहिती तुमच्याकडे मागितली आहे किंवा जीएसटी डिपार्टमेंटने एखादी माहिती तुम्हाला मागितली आहे तर ती तुम्हाला वेळेत दिली पाहिजे. नाहीतर काय होतं, हे विभाग तुमच्यावरती एकतर्फी म्हणजे बेस्ट जजमेंट असेसमेंट करतात आणि तुमच्याकडनं टॅक्स घेतात. मग त्यावेळेला तुम्हाला खूप मोठा दंड सुद्धा भरावा लागतो. त्यामुळे ही मेसेज किंवा नोटीस किंवा ईमेल आला तर घाबरून जाऊ नका. ती नोटीस काय तुम्हाला जेलमध्ये टाकण्याचं वॉरंट नाहीये, तो फक्त एक प्रश्न असतो, पडताळणी केलेली असते. त्यामुळे तुमच्या सीए कडे जा, ती नोटीस दाखवा आणि त्याचं वेळेत कायदेशीर उत्तर जे आहे ते त्यांना सादर करा. आजकाल सर्व प्रक्रिया ऑनलाईन झाली आहे, त्यामुळे तुम्हाला कोणत्याही ऑफिसमध्ये चक्रा मारण्याची गरज नाही आहे. तुम्ही कुठूनही त्याचा ऑनलाईन रिस्पॉन्स देऊ शकता. पण ह्यासाठी काय महत्वाचं, जसं मगाशी आपण बोललो तसं, तुमच्याकडे डॉक्युमेंटेशन व्यवस्थित असणं हे फार फार महत्वाचं आहे. त्यामुळे ज्या गोष्टीकडे लहान करदाते किंवा लहान व्यावसायिक जे दुर्लक्ष करतात की डॉक्युमेंटेशन न ठेवणं हे खूप गंभीर स्वरूप घेऊ शकतं.
1: अगदी बरोबर आहे मॅडम. तर कार्यक्रमाच्या शेवटी जाता जाता आपल्या लहान व्यापाऱ्यांना मोलाचा असा एक सल्ला तुम्ही काय द्याल?
0: तुम्ही देशाच्या प्रगतीमध्ये खूप मोठं योगदान करताय. व्यवसाय करणे हा तर एक मी म्हणेन प्रामाणिक यज्ञच आहे. कर विभागाला तुमचा शत्रू समजू नका. कर विभाग हे फक्त हेच बघतो की तुम्ही नियमांचे पालन करता आहात का नाही. तर थोडक्यात सांगायचं तर तीन गोष्टी तुम्हाला सांगायला आवडतील मला, की सगळ्यात पहिलं तुमचं पर्सनल अकाउंट आणि बँक तुमचं व्यवसायाचं करंट अकाउंट हे नेहमी वेगळं ठेवा. प्रत्येक व्यवहाराचं पक्क बिल घ्या आणि पक्के बिल देण्याची सुद्धा सवय लावा. दरवर्षी वेळेत इन्कम टॅक्स रिटर्न भरा, वेळेत जीएसटीचे रिटर्न्स भरा. जसं आपण मगाशी बोललो तसं आवश्यक असणाऱ्या नोंदणी लायसन्सेस घ्या, त्याचे कम्प्लायन्सेस वेळेत करणं आवश्यक आहे. योग्य त्या सल्लागाराची मदत घ्या, कारण कायदे सतत बदलत असतात. सर्व नियम प्रत्येक व्यापाऱ्याला समजणं शक्य नाहीये. त्यामुळे तुम्ही एखाद्या अनुभवी चार्टर्ड अकाउंटंटचा सल्ला घ्या. नियमित कर नियोजन करा. व्यवसायाच्या वाढीसोबत कर व्यवस्थापनाकडे पण भर द्या. कर सल्लागार हा खर्च नाहीये, तो व्यवसायासाठी एक गुंतवणूक केलीये अशा दृष्टिकोनातनं बघा. जेव्हा तुमचा कर आणि हिशोब चोख असतो तेव्हाच तुम्हाला रात्री शांत झोप येते. आणि ज्या व्यापाऱ्याला शांत झोप येते ना, तो त्याचा व्यवसाय अधिक मोठ्या वेगाने करतो. हे लक्षात ठेवा. तुम्हा सर्व लहान मोठ्या व्यापाऱ्यांना, दुकानदारांना, त्यांच्या व्यवसायासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. कर पाळा, सुरक्षित राहा आणि व्यवसाय भरपूर वाढवा.
1: मॅडम, शेवटी काय तर योग्य कर नियोजनामुळे आपल्या व्यवसायाला कायदेशीर संरक्षण मिळते, त्याचबरोबर बँकेचा विश्वास निर्माण होतो आणि आपण म्हणजे लहान करदाते, लहान व्यवसायी हे निश्चिंतपणे आपला व्यवसाय वाढवू शकतात. कर भरणं हे ओझं नाही तर प्रगतीची पावती आहे, हेच आपल्याला या एकंदर माहितीतून कळतंय. मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि लघु उद्योजकांसाठी कर नियोजन कशा प्रकारे असावं याविषयीची महत्वाची माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणी कोल्हापूर केंद्र परिवारातर्फे मी तुमचं मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: कोल्हापूर आकाशवाणीने इथे बोलवलं, सर्व व्यापाऱ्यांशी हितगुज करण्याची संधी दिलीत, त्याबद्दल मी कोल्हापूर आकाशवाणीची आणि सर्व

0: श्रोत्यांची मनापासून आभारी आहे. धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण लघु उद्योजक कर नियोजन या विषयाची माहिती घेतली आहे. ही माहिती आपल्याला दिली सीए दीपाली केणीकर यांनी. त्यांच्याशी बातचीत केली होती दिव्या अष्टपुत्रे यांनी. बरे तर श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. पुन्हा भेटणारच आहोत पुढच्या रविवारी सकाळी 9:30 वाजता याच कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.
1: बाळे तोंड शिवल्यागत का बंद हाय?
2: तो त्यो दाढ लई दुखालिया मंजन लावून बसलोय.
1: बाळे साळी पिरून घाऊ येतात वय, उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात.
2: वय दातासाठी एक नंबर.
3: माधव मिशन डेव्हल क्लब तळमजला.
4: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
5: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज, झालं सगळं.
4: झालं बजेट तयार?
5: हो.
4: 5,000 वाचले, नवीन साडी घेऊया?
5: नको, मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
6: आणखी
4: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
5: आली आहे मोठी.
4: आता जाग बाई.
7: RBI सांगते,
4: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्ध.
8: त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
9: कणीस आणि हत्ती?
10: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्ती छाप गहू भुसा वापरा.
11: हॅलो
12: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
11: पुन्हा
12: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले अडकाल.
11: 10,00,000 द्या, वाचाल.
13: सर एवढे कुठून आणणार?
12: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2,00,000 पाठवा, बाकी नंतर.
13: सर 2,00,000
5: काय झालं बाबा?
13: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
12: अरे
13: ठेवला.
5: बाबा घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
13: फ्रॉड?
5: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
13: तर पैसे गमवाल.
7: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क करा.
0: श्रोतेहो माझे जीवन गाणे या कार्यक्रमात उद्या आपण ऐकणार आहोत भिवाजी काटकर यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग. तेव्हा अवश्य ऐका उद्या सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम माझे जीवन.

0: शेतकरी बंधू भगिनींनो, आपलं पशुधन आपलं जीवन, म्हणूनच पावसाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी याविषयी डॉक्टर अक्षता रेणुशे यांची मुलाखत जरूर ऐका बुधवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी या कार्यक्रमात. FM बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरती आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
1: श्रोते हो, आमच्या हॅलो किसान या कार्यक्रमाविषयी. हॅलो किसान या कार्यक्रमासाठी अवश्य फोन करा आणि तुमचे शेतीविषयक प्रश्न शंका जरूर विचारा. या आठवड्यातले आपले तज्ज्ञ आहेत सहाय्यक कृषी अधिकारी सतीश वर्मा. तेव्हा जरूर फोन करा आणि ऊस भुईमूग पिकावरील कीड रोग नियंत्रण याविषयी तुमचे प्रश्न शंका जरूर विचारा. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 0231-2562-2624. तेव्हा जरूर फोन करा मंगळवारी 14 जुलै रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेमध्ये. श्रोते हो, हजारो अवीट गोडीच्या गाण्यांपैकी तुमच्या मनात कोणतं गाणं घर करून आहे त्या गाण्याची आठवणी आम्हाला सांगा आमच्या गाणं मनातलं या कार्यक्रमामध्ये आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचा फोन नंबर आहे 0231-2562-2624. तेव्हा जरूर फोन करा आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत गाणं मनातलं या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलं.

आपली आवड या कार्यक्रमामध्ये सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमाची सुरुवात करूया आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेल्या जगदीश खेबुडकर यांच्या गीतानं. संगीत सुधीर फडके यांचं. आणि या गीतासाठी पसंती कळवणारे आपले श्रोते आहेत विद्यानगर कवठे महांकाळ इथून आहेत संजीवनी सुयोग सुजाता सुरेश कुलकर्णी एसपी म्हैसाळकर चंद्रशेखर पाटील विमल पाटील पूजा पाटील सागर पाटील राजू मिठारी बाबासाहेब दुकानदार निसर्गप्रेमी रेडिओ श्रोता संघ महे इथले आहेत एकनाथ इंगवले ओंकार इंगवले उदय माने विलास शेळके अर्चना सावंता मगदूम विजयकुमार स्वामी आयशा रमजान डफेदार बनाचीवाडी तालुका राधानगरी इथून आहेत सुप्रिया ओंकार विद्या साईनाथ संस्कार प्रतीक सरिता आणि प्रकाश सुतार. तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातलं गीत.

श्रोतेहो, आपण आनंद घेत आहात आपली आवड या कार्यक्रमाचा आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं आपली माणसं या चित्रपट

पिठातलं गीत. आणि या गीतासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत मांजरे पुणे इथून आहेत एस एस कुलकर्णी, एस डी कुलकर्णी, वर्षा आणि सौरभ कुलकर्णी. मेहरनगर उमरखेड इथून आहेत अभिजित गव्हाणकर, राही सरिता गव्हाणकर, प्रिन्स एकांश गव्हाणकर. बदलापूर इथून आहेत सिद्धांत गव्हाणकर, प्रणिता गव्हाणकर, अर्जुन गव्हाणकर. बहादुरा नागपूर इथून आहेत वैशाली, शैलेश गव्हाणकर, सुमित गव्हाणकर, ध्वनी गव्हाणकर. जळगाव इथून आहेत नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर आणि अश्विनी भुतेकर. औरंगाबाद इथून आहेत वैष्णवी जगदाळे. भावसिंगपुरा इथून आहेत वैभव गौरव लोखंडे. रिधोरा देवी इथून आहेत मेघराज युवराज कोलते. आणि बदनापूर वाकुळणी इथून आहेत रुद्र कुळकर. वरुड जवळका इथून आहेत महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे आणि स्वराज बांधखेडे. तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं आपली माणसं या चित्रपटातलं गीत.

गोडीच्या गाण्यांपैकी तुमच्या मनात कोणतं गाणं घर करून आहे त्या गाण्याच्या आठवणी आम्हाला सांगा आमच्या गाणं मनातलं या कार्यक्रमामध्ये आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचा फोन नंबर 02131-2562-26 तेव्हा जरूर फोन करा. आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत गाणं मनातलं या कार्यक्रमासाठी आपली आवड. या कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेली जगदीश खेबोडकर यांची रचना, संगीत अनिल अरुण यांचं आणि चित्रपट अरे संसार संसार. आणि या गीतासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत जांभरुण तालुका अर्धापूर इथून आहेत दुर्गादास जोशी, गंगाधर, गजानन, संजय, आशिष, पृथ्वीराज जोशी, साध्वी जोशी. परभणीहून आहेत गणेश हरगावकर, तेजस, प्रतीक्षा, वैशाली, दत्ता चौगले हे सर्व आहेत दोनवडे इथून. कात्रज पुणे इथून आहेत महेश हजारे, मितांशू हजारे, आदित्य हजारे. इचलकरंजीहून आहेत वसंतजी हजारे, प्रमोद हजारे आणि समस्त परिवार. वसमत रोड परभणी इथून आहेत रणजित कोरगावकर, कांचन कोरगावकर, सृष्टी कोरगावकर आणि समरजित कोरगावकर. तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं अरे संसार संसार या चित्रपटातलं गीत.

श्रोते हो, आपली आवड या कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया अनोळखी या चित्रपटातलं गीत. आणि या गीतासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत ओंकार माधुरी आणि सतीश कोतमिरे. हे आहेत राधानगरी इथून. देवांश खांडेकर, कृष्णदेव तोडकर, निवास पाटील, नारायणी पाटील, तुकाराम पाटील हे सर्व आहेत सोन्याची शिरोली इथून. संगीता बाजीराव ढेरे शाहूनगर परिते इथून. श्रेया सोनाली, रणजित बारड, दीपक तोडकर हे सर्व आहेत बारडवाडी तालुका राधानगरी इथून. महादेवराव डोंगळे हे आहेत राहणार घोटवडे तालुका राधानगरी इथून. श्रुतिका प्रथमेश, ज्ञानदेव भक्तिभूषण नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे हे सर्व आहेत हसूर दुमाला इथून. कार्तिक अर्पित, अनुराधा, आकाश शिंदे हे आहेत कंदलगाव इथून. शैला, स्वप्नील, कोंडीराम परीट, दीपाली, अमोल, सुला, एकनाथडी कांबळे हे आहेत मौजे सांगाव इथून. शिवानी कांबळे आहेत अलाहाबाद इथून. सुरेश रामू साबळे, रेखासागर साबळे, आकाश आशा, अंकुश गोरे, किशोरी दत्ता गोरे, अलका दयानंद साळवी, लता तानाजी निकम, बजरंग नंदाताई, श्रीपती कुंभार, अश्विनी सागर यादव, उत्तम आणि संतोष कसलकर हे सर्व आहेत तमनाकवाडा इथून. तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं अनोळखी या चित्रपटातलं गीत.

0: श्रोते हो, आपली आवड या कार्यक्रमात शेवटी ऐकूया सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली अण्णासाहेब देऊळगावकर यांची रचना. संगीत अनिल मोहिले यांचं आणि चित्रपट खट्याळ सासून नाठाळ सून. आणि या गीतासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत धूमधडाका ग्रुपचे सर्व रसिक श्रोते रमेश डावकरे, अनिल कुंभार, सुधीर, समीक्षा, अथर्व, अवीरा, अरव, सुहास लोले, शानू, विश्वास, निर्मला, गजानन लोले हे सर्व आहेत संग्राम चौक इचलकरंजी इथून. गडमूड शिंगे इथून आहेत सचिन पाटील. सरदार बंके आहेत राहणार पिंपळे तालुका पन्हाळा इथून. महेश्वर रेडिओ श्रोता संघ इथून आहेत सारिका आणि लहुराज नवाळे. संगीता आणि सुधाकर पाटील हे आहेत सुळे इथून. स्वप्नपूर्ती रेडिओ श्रोता संघ लक्ष्मीनगर हातकणंगले इथून आहेत माधव खोत, अरुणा खोत, प्राजक्ता खोत, पल्लवी, तुषार, चिऊ, गार्गी आणि शची पाटील हे सर्व आहेत लक्ष्मीनगर हातकणंगले इथून. ऐकूया या सर्वांच्या पसंतीचं खट्याळ सासून नाठाळ सून या चित्रपटातलं गीत.
1: माझ लगीन झाल्यापासून अर उरलं सुरलं घरपण सरलं माझ लगीन झाल्यापासून अरे ऐक मर्दनो कारण एकच
2: अरे पण काय कारण
1: ऐक मर्दनो कारण एकच
2: अरे होय पर सांग ना
1: अरे ऐक मर्द

0: श्रोतेहो, आपली आवड हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. सकाळचे 10:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील

0: शंभर वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहित करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी, तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं, चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी, तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी, त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी, तांब, पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.
1: श्रोते हो, आताच आपण जितेंद्र घोडके सराफ हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि

अमेझॉन AIR ॲपवरून। श्रोतेहो, लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करीत आहोत। लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूया मारुती शंकर भोसले आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं कीर्तन।

पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका। माऊली महावैष्णव अलंकापूर निवासी ज्ञानी यांचे राजे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा हा सेवेला घेतलेला अभंग असून माऊलीने यातून श्री गुरु कृपेचं फल स्वानुभवाने प्रतिपादन केलेलं आहे। श्री गुरु कृपेचं फल म्हणजेच ब्रह्मप्राप्ती आत्मज्ञान। पण काही जण म्हणतात हो मला साक्षात्कार झाला अनुभूती आली आम्ही परिपूर्ण झालो। पण केन उपनिषदामध्ये एक श्लोक आहे यस्य मतम तस्य मतम यस्य न वेदसः अविज्ञातं विजानताम विज्ञानम अविजानताम। याचा अर्थ असा ते ब्रह्म कळाले नाही असे जो समजतो त्याला ते ज्ञात असते आणि जे तो कळल्याचे समजतो त्याला ते ज्ञात नसते। माऊली ही म्हणते एथ जान पण तो चिनेने अथिले पण तो चिवणे आम्ही झा

म्हणजे ज्याला त्या ब्रह्माची दृढ अप्रोक्ष अनुभूती झाली तो सांगायला उरत नाही. म्हणून स्वरूपानुभव स्थिर राहण्यासाठी संत श्री गुरु त्याला उत्तम आश्रय आहे. संतांचे पाय लागल्यानंतर क्षेत्रासारख्या पुण्यभूमीचे पावित्र्य वाढते. मोक्षरूप संपत्तीने शोभणारे श्रीमंत संत असंख्य दरिद्री जीवांना श्रीमंत करतात हो. कारण जीवदशा हेच दारिद्र्य असून आत्मस्थिती ही श्रीमंती आहे. राजा कधी परतंत्र नसतो. तद्वत आत्मस्थिती प्राप्त झालेला जीव नृपती होतो, राजा होतो, म्हणजेच मुक्त होतो, स्वतंत्र होतो. तिन्ही लोकांहून अलिप्त असलेले, वेदालाही न कळलेले असे ब्रह्म संतांच्या श्रीगुरूंच्या संगतीने अनुभवात उतरते. कारण संत हे आनंदाचे स्थळ आहे. अहो काय सांगावं, आनंदालाही अखंड वस्ती करायची झाल्यास संतांचाच आश्रय घ्यावा लागतो. संत श्रीगुरु सुखरूप असतात,

आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाची असं असून त्यांच्या ज्ञानत्व भक्तीचे दर्शन घडते। पहा ना, ग्रंथ वाचनाने मुमुक्षुच्या सर्व शंका मिटत नाहीत, ग्रंथ अपुरे पडतात, कारण ग्रंथातील लिहिणे बंदिस्त असते, म्हणजेच बांधलेली शुद्री, आणि श्री गुरु म्हणजे उत्तरांचा समुद्रच आहे, तिथं काय कमी आहे। म्हणून प्रथम चरणात मौली म्हणते, श्री गुरु।

पडोनी राही न तये खाई उगाच संताचे पायी आता न मागणे काही तुझी आनगा विठोबा न मागे म्हणजे सकाम न मागे भक्त मुमुक्षू आणि संसारी याचे अर्थ कळावे लागतात स्वैर विषय भोगणारा संसारी पण कितीही विषय भोगले तरी भोगी काम वाढे इच्छा वाढतच राहते

कारण अदृष्टापेक्षा जास्त मिळतच नाही. म्हणून स्वैर विषय भोगणारा पामर, विधीने भोगणारा विषयी, देवाच्या आज्ञेत वागणारा भक्त आणि गुरुच्या आज्ञेत वागणारा तो मुमुक्षू. म्हणून ज्ञानेश्वर माऊली अमृतानुभव मध्ये म्हणते हो, आता उपाय वनवसंतु जो आज्ञेचा आहे वतंतु अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. श्री गुरु हे लक्षांशाने अमूर्त आहेत, वाचांशाने मूर्त आहेत, कारण अज्ञानी दीन संसार तापाने पोळलेल्या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी त्यांची तळमळ असते. म्हणून ते करुणावंत जीवाच्या उद्धारासाठी मूर्त होतात. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा, असं महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेलंच आहे. अविद्यारूपी अरण्यात जीव जन्म मरणाचे दुःख भोगतो, तो भटकत असतो, त्याची फजिती होते. ज्याला दुःखाची आठवण असते तो मुमुक्षू म्हणावा, आणि आठवण नसते तो संसारी. मायेच्या प्रभावामुळे संसारिकाला विसर पडतो. म्हणून महाराज सार गोड जर कुठले असेल तर अनादि कालापासून जीवपणाचे दुःख भोगीत फिरणाऱ्या जीव चैतन्याकरिता श्री गुरु धावून येतात. म्हणून नरदेहात आलेल्या जीवाने श्री गुरुला शरण जावे. गीतेमध्ये भगवंत म्हणतात, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. कारण श्री गुरु जीवाचे जीवपण घालवतात, अर्थात श्री गुरु हे आपल्या पाठीशी सतत धावत असतात. आणि जीव कुठे धावतो? जीव बायकोच्या पाठीशी धावतो. म्हणून श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. आता विचारांत असं ठरत, गरिबीचं दुःख हे मानव दुःख आहे, रोगराईचं दुःख भोगून संपावं लागते, पण जन्म मरणाचं दुःख मात्र न संपणार आहे, ते ज्ञानाने संपवावे लागते. ते ज्ञान श्री गुरूंच्या जवळ असते, म्हणून त्याची गरज असेल तर आणि तरच ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. असं असून सर्व मनुष्य प्राणी गरिबीचं दुःख घालवण्याचा प्रयत्न करतात, पण समाधान काही मिळतच नाही. सूक्ष्म विचार केला तर सर्वच माणसे दरिद्र आहेत. काय म्हणावं? सर्वच माणसे दरिद्र आहेत, कारण आहे त्या स्थितीत समाधानी न राहणे म्हणजे दरिद्री. मग राजा जरी समाधानी नसेल ना तर तोही दरिद्रीच म्हणावा. म्हणून महाराज म्हणतात,

किंवा महाराज म्हणतात हरिपादामध्ये, ज्ञान देवा रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ। सर्व दुःखाचे कारण असणारी जी अविद्या, तीच निवृत्त करायची आहे। ती अविद्या श्री गुरु निवृत्त करतात। आता अविद्या निवृत्त आहे काय अशी एक शंका उत्पन्न होते। अविद्या नाही तर निवृत्ती काय करणार, याचे समाधान असे आहे, अविद्या नाही पण दुःख होते ना, अविद्ये विना दुःख कसे होई, मग ती अनिर्वचनीय मानावीच लागेल। तिचा ना श्री गुरु करतात, म्हणून श्री गुरु सारिका पाठी राखा इतर

महाराज दृष्टांतादाखल दोन उदाहरणं देतात व शेवटी आपली अनुभूती सांगतात. गरीब भागाची मुलगी राजाने जर करून घेतली, तिला राणी केली, तर ती भीक मागेल काय हो? नाही मागणार. म्हणून पुढच्या चरणामध्ये महाराज म्हणतात,

काय भीक मागे मनाची आजोगी सिद्धी पावे. ती राणी असल्यामुळे मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. तिला जी इच्छा होईल ती राजा पुरवणारच. दुसरा दृष्टांत असा की

त्यामुळे मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. तिला जी इच्छा होईल ती राजा पुरवणारच. दुसरा दृष्टांत असा की

जो कल्पतरू खाली बसलेला आहे त्याची कोणतीही कल्पना म्हणजे इच्छा पूर्णच होणार. याचा अर्थ असा की जीव म्हटले की त्याला इच्छा असतेच. ज्या चैतन्याला इच्छा असते त्याला जीव म्हणावे. इच्छेमुळे दुःख होते म्हणून मनुष्याने सुखाची सुद्धा इच्छा करू नये. सुखरूप व्हावे, निरीच्छ व्हावे. आत्मा सुखरूप आहे, सुख स्वरूप आहे. आता इच्छेचेही शास्त्राने दोन प्रकार केलेले आहेत. एक साधारण इच्छा आणि दुसरी असाधारण इच्छा. भोग प्राप्तीच्या इच्छेस असाधारण इच्छा म्हणावी आणि सुख प्राप्तीच्या इच्छेस साधारण इच्छा म्हणावी. साधारण इच्छा बंधाला कारण असते व असाधारण इच्छा दुःखाला कारण असते. म्हणून जीवाने दोन्ही इच्छेचा त्याग करावा, दोन्ही इच्छा सोडून द्याव्यात, तरच मोक्ष होईल. आणि हे कार्य श्री गुरूंच्या कृपा आशीर्वादाने होते म्हणून त्यांची कृपा संपादन करावी. म्हणजे श्री गुरुंनी जीवाचे अहम आणि मम घालवल्यामुळे आणि तेच बंधाला कारण असते त्यामुळे आणि त्यांचा नाश झाल्यामुळे जीव सुखरूप होतो, सर्व सत्तावान होतो. नामदेव महाराज सुद्धा आपला पर्याय देताना म्हणतात,

असता खेचरदाता म्हणजे जीवाचं कल्याण करणारे श्री गुरु असतात, संत असतात. आता इथे एक शंका दुसरी अशी आहे, संत आणि श्री गुरु या दोन शब्दामध्ये थोडासा फरक आहे. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू या तिन्ही लक्षणाने युक्त श्री गुरु आणि संत असतात. दोघेही तिन्ही गुणांनी युक्त असतात. पण शंका कुठली? संत हे सर्व जीवांचा उद्धार करण्यासाठी त्यांच्या अंतकरणामध्ये तळमळ असते, सर्वांचा उद्धार करायला असं त्यांना वाटतं. आणि श्री गुरु तेही सांगती कुशीले, माऊली म्हणते ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आची आणावे तरी संताया भजावे सर्वश्वेशी. ते ज्ञानाचा कुरुठा ते सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुबटा उळगुणी तनु मनु जीवे चरणाशी लागावे अ गर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुशिले जेने अंतकरण बोधले संकल्पाने. एवढाच त्यातला फरक आहे, नाही दोन्हींचा अर्थ एकच. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज आपला शेवटचा अनुभव सांगत असताना म्हणतात, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे. श्री गुरूंच्या कृपेचे प्रकार आहेत, पण वेळेअभावी आपण आता इथं थांबायचं आहे. अजून बरेच प्रकार सांगता येतील, पण वेळ अपुरी असल्यामुळं आपण इथं थोडं थांबू.

होती सांगताना महाराज म्हणतात गुरुच्या कृपा आशीर्वाद माझा उद्धार झाला. ह्या भव सागरातून मी तरलो दोन वेळ म्हणतात तरलो तर हे लोकी आणि परलोकी सुद्धा माझी कीर्ती झाली. कुणामुळं तर माझ्या श्री गुरुमुळं.

श्रोते हो, आत्ताच आपण मारुती शंकर भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं कीर्तन ऐकलं. लोकसंगीताचा हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. श्रोते हो, सकाळचे 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत रामचरित मानस गान भाग 405. गायक कलाकार आहेत अनूप जलोटा, रचना आहे संत तुलसीदास यांची आणि संगीत सतीश भाटिया यांचं.

श्रोते हो, आताच आपण संत तुलसीदास रचित रामचरित मानस गान हा कार्यक्रम ऐकला. गायक कलाकार होते अनुप जलोटा आणि संगीत होतं सतीश भाटिया यांचं. आज प्रसारित करण्यात आलेला भाग होता 405. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. श्रोते हो, वेळ झाली आहे गप्पा गाणी या कार्यक्रमाची.

0: श्रोतेहो नमस्कार. गप्पा गाणी कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन, त्या अनुषंगानं बोलूया भारताची वाढती लोकसंख्या आणि उपलब्ध संसाधनं यांची सांगड घालून आपण आरोग्य, वाहतूक, हवामान बदल तसंच इतर दैनंदिन समस्या कशा सोडवू शकतो याविषयी. तेव्हा ऐकूया श्रोत्यांची मतं.
1: नमस्ते.
0: नमस्कार, बोला.
1: आकाशवाणी.
0: हो, आकाशवाणी बोला.
1: हा हा, आजचा विषय जागतिक लोकसंख्या आणि त्याच्यामधले होणारे परिणाम असा विषय आहे ना. काय आहे, जागतिक लोकसंख्या या विषयावर साधारणपणानं भाष्य करत असताना, आज जगामध्ये जेवढी लोकसंख्या वाढेल तेवढं जग स्वतःच्या हातानं स्वतः आघात करून घ्यायला लागलाय असा त्याचा अर्थ होईल. तुम्हाला सांगतो, आता रोखायला पाहिजे कुठंतरी. आणि वाढती लोकसंख्या आणि वाढतं विज्ञान आणि विज्ञानातनं तयार होणारा मानवी विचाराचा जो काही भाग आहे तो अतिशय विनाशकारी व्हायला लागलाय. वाईट वाटतंय. तुम्हाला सांगतो, युद्ध ही या मानवजातीनं मानवजातीला मिळालेलं फळ आहे का? नाही. उलट मानवानं मानवाचा विकास करणं, मानवानं मानवासाठी जगण्यासाठी एकमेकाला मदत करणं हा मूलभूत सिद्धांत मांडून घेऊन या बाबतीत बघायला पाहिजे. आणि याचं कारण बऱ्याच कारणापैकी महत्वाचं कारण म्हणजे प्रचंड वाढणारी लोकसंख्या आणि लोकसंख्येच्या विकासासाठी म्हणून निरनिराळी साधनं तयार करणं आणि ती साधनं आपल्या अंगावर येण्यासारखी झालेली आहेत. तुम्हाला सांगतो, ग. पाटील नावाचे कवी आहेत, त्यांनी फार सुंदर एक काव्य लिहिलेलं आहे, मानवते तू का घेसी भडवणी उर, मानवते तू का घेसी बडवणी उर, उलटले तुझेच भस्मासुर तुझ्यावर, तू दिलीस भौतिक शास्त्रांची खेळणी, ती अस्त्रे झाली रणी. ती अशी अवस्था तयार झालेली आहे माणसाची. आणि याचं कारण वाढती लोकसंख्या महत्वाचं आहे. तुम्हाला सांगतो, भारताच्या एकूण परिस्थितीमध्ये आताच शास्त्रीय आधार असा आहे की 70 ते 75 कोटी पेक्षा या भारतातील निसर्ग रोखू शकत नाही, पिलू शकत नाही असं शास्त्रज्ञांचं मत असताना सुद्धा आज आम्ही लोकसंख्या वाढीकडे जास्त काय पैलवानगी करायला लागलोय ही गोष्ट बरोबर नाही. तुम्हाला सांगतो, आणि याकडं तत्वज्ञानी विचारवंतांनी सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. आणि यासाठी म्हणून आपल्याला लोकसंख्या वाढ ही रोखायला पाहिजे. लोकसंख्या वाढ ही आमचीच आमच्यावर उलटलेली शस्त्र आहे, लक्षात ठेवा तुम्ही. आणि म्हणून या पुढच्या काळात लोकसंख्या वाढ हा एक प्रोग्राम घ्यायला पाहिजे. तुम्ही ज्या बाकीच्या काही किती विषय हे करणार, हा सुधारणा करणार यापेक्षा सुद्धा लोकसंख्या रोखल्याशिवाय होणार नाही. आणि त्याच्यामध्ये जातीचा धर्माचा अडचण अजिबात आणू नका. लोकसंख्या वाढ ही जी आहे ती रोखायला पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. दुसरी गोष्ट, आजचं जे माझं गाणं आहे, माझ्या मनातलं गाणं जे आहे ते दो आके 12 हात मधलं ए मालिक तेरे वंदे हम, हे गाणं तेवढा तुम्ही आम्हाला ऐकवा एवढी विनंती. आभार आहे.
0: धन्यवाद. धन्यवाद.

0: हॅलो, नमस्कार मॅडम.
1: नमस्कार, बोला.
0: माझं नाव विश्वनाथ पाटील, मी राहतो आहे हेबाळ दळदळ गडिंग्लज इथून बोलतो आहे. हा, ते लोकसंख्या दिनाचा आपण चर्चा करत आहोत. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की वाढती लोकसंख्येवर आळा कसा घालणार, आणि याच्यामध्ये आता तीनच्या पुढे आपण जात आहोत, तर मग त्याच्यासाठी काय आपण लोकसंख्ये आळा घालण्यासाठी उपाय करत आहोत, आणि मुबलक जागा नसल्या कारणाने सगळी म्हणजे डोंगरावरती वास्तव्य होत आहे, डोंगराचा ऱ्हास होत चाललाय. ओके, त्याच्यानंतर जेवढी लोकसंख्या जास्त होणार आहे तेवढी सुविधा कमी होत आहे, आणि शासन ह्या बाबतीत कोणतीही भूमिका घेणार आहे हे पण जरा स्पष्ट केलं पाहिजे.
1: हा जो मुद्दा आहे तो खूप महत्वाचा आहे की लोकसंख्या वाढ जी आहे ती रोखायला पाहिजे. त्यामध्ये सगळ्या स्तरावर प्रयत्न व्हायला पाहिजेत, मुख्यतः शासनाच्या कडून, प्रशासनाकडून किंवा कायद्याच्या द्वारे याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आपण असं म्हणतो की तरुणांचा देश आहे भारत लोकसंख्येच्या दृष्टीने जर असा विचार केला तर ही एक जमेची बाजू आहे असं म्हणायला पाहिजे. पण त्याच वेळेला लोकसंख्या वाढत असताना प्रशासनावर, बाकी सगळ्या यंत्रणांवर अनेक प्रकारचा ताण येत असतो, तो आपण बघतो.
0: बरोबर आहे.
1: तर त्यावेळेला एक जबाबदार नागरिक म्हणून आपण स्वतः काय करणार आहोत की सार्वजनिक ठिकाणी जेव्हा आपण वावरत असतो, बसच्या ठिकाणी आपण उभे असतो बससाठी, किंवा एखाद्या मंदिरामध्ये आपण जात असतो, किंवा सार्वजनिक ठिकाणी किंवा पर्यटनाच्या ठिकाणी जात असतो, त्यावेळेला स्वयंशिस्त पाळणं हे सगळ्यात महत्वाचं आहे.
0: बरोबर आहे.
1: म्हणजे त्या अनेक प्रकारचे अपघात होताना आपण पाहतो की खूप गर्दी झाल्यामुळे एखादा पूल कोसळला, किंवा खूप गर्दी झाल्यामुळे, चेंगराचेंगरीमुळे काही दुर्दैवी घटना घडल्या. तर अशा वेळेला आपण जबाबदार नागरिक म्हणून स्वयंशिस्त पाळणं खूप आवश्यक आहे असं वाटतं.
0: बरोबर आहे. पण आता काय होत आहे की जे ज्याप्रमाणे आपण म्हणतो आहोत तसं नागरिक त्याच्यावरती उपाय करत नाहीये, ते बेदारकपणे चालवतात आणि आपलं शासन जे आहे त्याच्यावरती जास्त प्रमाणात लक्ष देत नाहीये, त्यामुळे हे अपघात घडत आहेत. मुळात चुका ज्या होतात ते मानवी चुका आहे त्या, त्यामुळे त्या सुधारल्या पाहिजेत.
1: बरोबर.
0: हे नागरिकांचं तर आद्य कर्तव्यच आहे पहिला, पण ते काय होत आहे की प्रशासन ह्याच्याकडे जास्त गांभीर्याने घेत नाहीये, म्हणजे त्यामुळे हे सगळं काय हे प्रश्न उद्भवतात आहे.
1: आणि काही गोष्टी नियंत्रण

0: कोरोना बाहेर जात आहेत असं म्हणायला पाहिजे.
1: हो हो असं हो हो त्याच्यावरती आळा नाही आहे. जेणेकरून काय माहिती प्रत्येकाने आपण मी किती दुसऱ्याला त्रास देणार नाही किंवा मी अपघात घडून आणणार नाही तर माझं वाहन आहे तर त्या वाहनाला मी कसं करावं चालवावं कसं काय करावं ह्याच्याविषयी पण ते प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे हीच महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे अपघात होण्याचं टाळून जाईल.
0: बरोबर बरोबर. आणि दुसरी गोष्ट तुम्ही जे अगदी सुरुवातीला म्हणला होता ते पण महत्वाचं आहे की कायद्याच्या दृष्टीने ह्याच्यावर अंमलबजावणी झाली पाहिजे.
1: हो हो.
0: कारण बाकीच्या बऱ्याच देशांमध्ये आता चीनचं जर आपण उदाहरण घेतलं तर त्यांच्या सरकारने असे काही नियोजन अशा पद्धतीने केलं होतं की लोकसंख्या नियंत्रणात राहील.
1: हो बरोबर आहे. हो
0: तर या पद्धतीने सुद्धा विचार झाला पाहिजे.
1: आपण ज्यावेळी परराज्यामध्ये जसे तुमचे बाहेरचे देश आहेत म्हणजे लिमिटेड आहेत जेणेकरून त्याच्याकडली लोकसंख्या कमी असल्या कारणाने तिथे तिथली राहणीमान आणि तिथलं सगळी व्यवस्था ही रस्त्याची व्यवस्था म्हणा किंवा इतर ह्या एकदम सुविधा चांगल्या मिळतात. जे लोकसंख्या कमी असणारे देश म्हणजे बाहेरचे स्वित्झर्लंड म्हणा किंवा इतर देशामध्ये म्हणजे बाहेरचे युरोप देश आहे युरोप कंट्री त्या जशा प्रगत आहेत छोटे जेवढे देश असतील तेवढी सुविधा जास्त चांगली मिळते आहे. ज्यावेळी आपण एक कायदा करू की सगळ्यांसाठी एकच असा कायदा राहिला पाहिजे की जेणेकरून सगळ्यांना सुविधा मिळाल्या पाहिजेत हा माझा विषय आहे.
0: बरोबर.
1: आणि काय झालंय माहितीये का की जेवढी लोकसंख्या जास्त आहे त्यामुळे जो ताण पडतो म्हणजे सगळ्या ठिकाणी ताण पडत आहे काय लोकसंख्येमुळे काय नोकऱ्या मिळू शकत नाही बेरोजगारी वाढते आहे पाण्याचा प्रश्न निर्माण होतो परत माणसं स्थलांतरित होत आहेत जिथे जागा दिसेल तिथे अनधिकृत जागा व्यापलेली आहे ह्याच्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करता येत नाहीये हाच मोठा मुद्दा आहे हे महत्वाचं आहे.
0: तुमच्या आवडीचं गाणं पण सांगाल.
1: माझ्या आवडीचं गाणं भावगीत एकदम छान पैकी ते लावू शकता. थँक्यू सो मच.
0: धन्यवाद फोन केला.
1: ओके.

0: दिनकर नेवडे बोलतोय मॅडम.
1: हा बोला.
0: हा 18 जुलै हा आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन आहे, त्या निमित्ताने मी बोलायलोय. भारताचा पहिला नंबर आहे लोकसंख्या आणि जगाच्या लोकसंख्या जी आहे ही 18% आहे. तरी आपल्या दृष्टिकोनातून काही चिंतेची बाब आहे. लोकसंख्या इतकी वाढल्यानंतर मग त्यामुळेच आता बेरोजगारी वगैरे होते किंवा शिक्षण आणि लोकांमध्ये शिक्षणातून बाहेर पडले तरी सुद्धा शिक्षण झाल्यानंतर त्यांना नोकरी मिळत नाही, मग ते वाईट मार्गाला वगैरे लागतात. त्यामुळे त्यांचं म्हणजे आई वडिलांचं इतकं करून सुद्धा त्याचा काही उपयोग होत नाही. तसेच लोकसंख्या जास्त असल्यामुळे वेळी होत नाही, त्या आई वडिलांना कुठेतरी मग बाहेर आई वडिलांना मुलं कुठे बाहेर येऊन ठेवतात कुठल्या तरी शिग्नावर हनुमंतवाड्या अशा ठिकाणी.

0: ही सदा घटना सध्या घडत आहेत, तरी लोकसंख्येचा हा भस्मा सुरू वेळीच आपण रोखला पाहिजे. कुटुंब नियोजन ही जी परंपरा होती की हम दो हमारे दो, ही आतापर्यंत म्हणजे शासनाने म्हणजे जागृतने हे केले पाहिजे आणि स्त्री हत्या त्यातनं कमी झाले पाहिजे आणि ते करणाऱ्यांना कठोर शासन झालं पाहिजे असं माझं मत आहे. म्हणजे दोन जरी मुलं झाली तरी मुली जरी झाल्या त्या सगळ्यात म्हणजे सगळ्या जगामध्ये मुली आता भारीच आहेत, त्यात ती पूर्वीसारखं आता काही राहिलेलं नाही. त्यामुळे लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून आम्ही जो आम्हाला जो असं पाहिजे नाही, आपला देश जर या बाबतीत थोडा असेल तर इतर देश त्यामुळं बाकीचे सगळे त्यांना व्यवस्थित मिळत असल्या, म्हणजे इंग्लंड सारखा देश हा कुठे आहे आणि त्या मनाने त्यांना सुविधा भरपूर मिळतात. आपल्याकडे काय होते, लोकसंख्या भरपूर आहे म्हणजे आपली पात्रता असून सुद्धा लोकांची त्यांना नोकऱ्या मिळत नाही, परत आई वडिलांना चैन मिळत नाही काम करून, आपल्या आपल्या मुलांना त्या मला नोकरी मिळत आहे ते चिंतेत आहेत. तर याचा विचार करून लोकसंख्या ही कमी केली पाहिजे आणि त्या दृष्टीनं म्हणजे आपल्या शासनाने म्हणजे मोठी पावलं उचलली पाहिजेत. प्रत्येक घरात एक किंवा दोनच मुलं पाहिजेत.
1: आपल्या आवडीचं गाणं पण सांगाल.
0: आम्हाला आवडीचं गाणं आहे भिगी परके चित्रपटातील राज बब्बर आणि स्मिता पाटील यांच्यावर चित्रित झालेलं गाणं आहे, ते लावलं तर मला आनंद होईल. थँक्यू व्हेरी मच.
1: बर ठीक, धन्यवाद.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण 102.7 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ऍपवर. कार्यक्रम सुरू आहे गप्पा गाणी.
1: श्रीकांत अडिवरेकर बोलतो. जागतिक लोकसंख्या दिन आहे, या निमित्ताने काय उपाययोजना करता येतील आणि त्याच्यातून आपल्याला कशा पद्धतीने संधी उपलब्ध होतील हे आपण पाहू शकतो. लोकसंख्या ही भयानक भीषण समस्या आहे, भयंकर समस्या आहे. या समस्येतून बाहेर पडायचं असेल तर आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो. त्यामध्ये प्रामुख्याने कुटुंब नियोजनचा हा एक पर्याय आहे. त्याचबरोबर त्या माध्यमातून नंतर विविध प्रकारे आपलं कुटुंब मर्यादित राहावं यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. मर्यादित कुटुंब राहिलं तर त्याची आर्थिक प्रगती होऊ शकते, त्याचबरोबर त्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. जे आता सध्या वेगवेगळ्या पद्धतीचं विकास चालू आहे त्या विकासाला पैसा उपलब्ध होईल. मर्यादित कुटुंब असल्यामुळे आपण आपल्या कुटुंबाची जबाबदारी व्यवस्थितपणे हाताळू शकतो. त्याचबरोबर मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो.

0: तरी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. केवळ लोकसंख्या वाढली हे कारण जरी असलं तर त्याच्याबरोबर आपल्याला संधी पण उपलब्ध होऊ शकतात. उदाहरणार्थ पूर्वीच्या काळी महिलांना घर आणि मुलं इतकंच त्यांचं मर्यादित, पण आज शिक्षणामुळे अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. महिलांना सुद्धा या कालावधीमध्ये आपल्याला रोजगाराच्या संधी किंवा त्यांना विविध क्षेत्रामध्ये आपलं काम करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे लोकसंख्या हे आव्हान जरी असलं तरी ती संधी पण आपण म्हटली पाहिजे. केवळ आव्हान आहेच, आव्हान म्हणजे जगाचं एकूण जर विचार केला तर आता 800 कोटीच्या आसपास आहे आणि भारताची 148 कोटी लोकसंख्या आहे. परंतु ही जरी लोकसंख्या असली तरी त्या लोकसंख्येला जर आपण योग्य पद्धतीच्या रोजगाराच्या संधी दिल्या तर ती समस्या वाटणार नाही असं माझं मत आहे.
1: बरोबर.
0: तर ही समस्या दूर करता येऊ शकते. आरोग्याच्या सुविधा आता वाढलेल्या आहेत त्यामुळे लोकांचं जनन प्रमाण आणि मृत्यू प्रमाण याच्यामध्ये घट झालेली आहे. लोकसंख्या ही गणिती श्रेणीने वाढणार याच्याबद्दल वाद नाही, पण इतर संसाधनं आहेत जी भूमिती श्रेणीने वाढतात त्यामुळे आपण कशा पद्धतीने याच्यावर नियंत्रण ठेवू शकतो. कारण लोकसंख्या नियंत्रण ठेवलं तर आपल्याला अनेक गोष्टी करता येतील, म्हणजे आरोग्याच्या सुविधा आणखी उपलब्ध करून देता येतील, त्यानंतर आपली जी इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये वाढ होईल आणि एकूण सगळ्या समाजाचा विकास होईल असं या याच्यातून आपल्याला दिसून येतं. म्हणजे लोकसंख्या ही समस्या आहे, परंतु ते समस्या म्हणून न पाहता त्याच्याकडे आपण एक संधी म्हणून पाहिलं तर आपल्याला अशा प्रकारच्या गोष्टी करता येतील. आज जगामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत भारत पहिला क्रमांक आहे आणि चीनची 141 कोटी आहे, तर आपली लोकसंख्या ही 148 आहे. म्हणजे आपण जरी पुढे लोकसंख्येने पुढे असलो तरी हसलेल्या हाताना जर चांगल्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी मिळाल्या तर हे आव्हान वाटणार नाही, ती एक संधी वाटेल. रोजगार मिळेल, महिलांचं सक्षमीकरण होईल, महिला सबल होतील, अशा प्रकारच्या लोकसंख्येच्या बाबतीतल्या ज्या गोष्टी करता येतील त्या आपण करू शकतो. ती समस्या नाही, ते आव्हान आहे. ते आव्हान आपण पार करू शकतो आणि संधी मिळू शकते असं आम्हाला वाटतं.
1: नक्कीच. तुमच्या आवडीचं गाणं सांगताय?
0: तळहातावर मेहंदीच्या अजून हातो असं काहीतरी एक गाणं आहे, ते लावलं तरी चालेल.
1: बरं.

0: हॅलो.
1: हा नमस्ते, मी महादेव पारेकर बोलतो, सांगलीहून. महादेव भीमराव पारेकर, वसंतनगर.
0: नमस्कार, बोला.
1: हा, आजचा विषय आहे ना लोकसंख्या दिनाचे विशेष कार्यक्रम.
0: बरोबर.
1: हा मॅडम, लोकसंख्या आता आपलं काय झालंय आपल्या म्हणजे देशात किंवा जगात, म्हणजे बाल मृत्यूचं प्रमाण कमी झालंय आणि सर्व सुविधांमुळे माणसांचं आयुष्यमान थोडं वाढलेलं आहे. म्हणजे 65-26 पर्यंत असं जगतात, पूर्वीपेक्षा बी आता लोक जगतात. पूर्वी कसं असायचं, मुलं जास्त व्हायची आणि मृत्यू प्रमाण जास्त असायचं. पण आपला भारत देश आता लोकसंख्येमध्ये चीनच्या बरोबरीने आलेला आहे. म्हणजे चीनची लोकसंख्या आहे का नाही, त्याच्यापेक्षाही आपली जरा लोकसंख्या वाढत आहे. त्याच्यामुळे शासनाला बरेच आव्हान आहेत बघा ह्याच्यात. शैक्षणिक आव्हान, बेरोजगारी वाढते आणि काय भरपूर असं, म्हणजे एक जे मूलभूत सुविधा पुरवायला लागणार शासनावर ताण पडत आहे.
0: बरोबर.
1: आपापल्या म्हणजे असं कुटुंबाचं, म्हणजे प्रत्येक माणसानं असं ठरवलं पाहिजे, म्हणजे आपा आपलं आपल्याकडे संपत्ती किती आहे, आपल्याकडे शेती किती आहे, त्या हिशोबानं त्यांनी आपल्या आपल्या आपल्या जी जबाबदारी पार पाडू शकत असेल तरच माणसानं मुलाला जन्म द्यावा माझ्या मते. हा, आणि आता काही लोक तसं प्लॅन करूनच करतात, त्यामुळे ते एक बरोबरच आहे. आणि आता काही लोक करिअरच्या नादानं म्हणून लग्न सुद्धा लेट होतात आणि मुलं सुद्धा लेटच व्हायला आहेत, त्यामुळे त्या हिशोबानं प्रत्येकानं वागलं पाहिजे.
0: बरोबर आहे. लोकसंख्या वाढीचं नियंत्रण हे लगेच होणार असं नाहीये, त्यामुळे त्यासाठी हळूहळू पावलं उचलायला पाहिजेत, ठामपणे पावलं उचलायला पाहिजेत. कायद्याच्या दृष्टीने कायदा अशा प्रकारचे कायदे व्हायला हवेत.
1: हो हो हो. हा, आणखीन एक दुसरं मॅडम, लोकांनी म्हणजे जे जे भ्रूण हत्या करायला नाही पाहिजे, हे एक बरोबर मुद्दा आहे माझा. म्हणजे कुणाला प्रत्येकानं मला मुलगाच पाहिजे मुलगीच पाहिजे, हे कायद्याच्या दृष्टीने कायद्याचं पालन करूनच आपण मुलं जन्माला घातली पाहिजेत. हे म्हणजे लोकसंख्या वाढल्यामुळं आपल्या देशावर बरंच म्हणजे असं ताण बी वाढत. रोजगाराची संधी आहे का नाही शासन करून द्यायला पाहिजे, म्हणजे औद्योगिक मुळ का नाही, कारखानदार बी वाढले, कामगार बी वाढल्यात आणि आता सगळीकडे संगणकीकरण झाल्यामुळं रोजगार तसा आणि मशिनरी युग आल्यामुळं रोजगार कमी आहे मॅडम आपल्याकडं. त्याच्यामुळं हा एक आपल्या भारत सरकारला जर तसं लोकसंख्येच्या मुळे तसं ताण पडत शासनाच्या ह्याच्यावर.
0: बरोबर बरोबर.
1: हा, त्यामुळे लोकांनी प्रत्येकाने आपापल्या ह्याच्यात लोकसंख्या न वाढू देण्याची सुद्धा जरा खबरदारी घेतली पाहिजे. आणि शेती कमी झालेली आहे आणि घरांची संख्या वाढत आहे, म्हणजे झपाट्यानं सगळं वाढत आहे ह्याच्यामुळं. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या शासनाचे जे काही नियम पाळून लोकसंख्येवर कुटुंब नियोजनचं साधन वापरून किंवा कुटुंब नियंत्रित ठेवलं पाहिजे. प्रत्येकाने त्याची ते राष्ट्रीय जबाबदारी म्हणून जबाबदारी घेतली पाहिजे मॅडम. माझं आवडतं गाणं एक लावता, म्हणजे मला हे आवडते गाणं, ते राज कपूरचे चित्रपट म्हणजे खुदा के पास जाना है, हे गाणं लावा.
0: बर.
1: सजनी झूठ मत ना बोल, खुदा के पास जाना है. हे धन्यवाद. ओके.
0: धन्यवाद.

0: आपण ट्यून केलंय आकाशवाणी एफ एम सेवेचं कोल्हापूर केंद्र. गप्पा गाणी कार्यक्रमात मी आहे तुमच्यासोबत शिल्पा. हॅलो.
1: हॅलो, आकाशवाणी.
0: हो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, बोला.
1: हा नमस्कार. आज गप्पा गाणी हा विषय फार छान निवडलेला आहे. तर लोकसंख्या वाढलेली आहे, त्या प्रमाणात आपलं म्हणजे वयोगटाप्रमाणे काम मिळणं किंवा तरुणांना किंवा मिळकतीसाठी जे लागतं कुटुंबासाठी त्याच्यावर पण ताण येतो ना. त्याच्यामुळे आर्थिक नियोजन बिघडतं आणि प्रकृतीमान पण आपलं बिघडतं. मग समाजाच्या आर्थिक समस्या, लोकसंख्येची वाढ, ह्या सगळ्यामध्ये आरोग्य कसं आपलं राखलं पाहिजे हे पण बघतो. ते हवामानामुळे किंवा कशामुळे आपण बिघडू शकतो आरोग्य, तर ते कसं मृत्यूदर आणि जन्मदर हा जर बिघडला तर लोकसंख्या वाढते. लोकसंख्या वाढल्यामुळे साहजिकच सगळे हे कमी पडायला लागले.
0: नाही, बरोबर आहे. एकतर आपल्याला मूलभूत सुविधा ज्या आहेत म्हणजे पाणी आहे किंवा इंधन जे आहे, तर त्याची कमतरता आपल्याला जाणवते आहे. म्हणजे जास्त लोकसंख्येमुळे हे प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतात, ही पहिली गोष्ट. त्यामुळे लोकसंख्या वाढ ही नियंत्रणात आणली पाहिजे आणि ती काही एका दिवसात होणारी गोष्ट नाहीये. त्यामुळे त्यासाठी आतापासूनच जर आपण पावलं उचलली, विशेषतः शासनाने जर काही त्या संदर्भात कायदे केले तर ती लोकसंख्या हळूहळू नियंत्रणात येऊन आपल्याकडे काही वर्षांमध्ये लोकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देऊ शकू. हा झाला पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा असा आहे की आत्ता जी गर्दी म्हणतो आपण, म्हणजे सगळीकडे बघतो आपण, प्रदूषण खूप वाढलेलं आहे, लोकसंख्या वाढीमुळं बाकीचे प्रश्न पण सगळीकडे गर्दी. कुठेही जा, तुम्ही पर्यटनासाठी जा, काही देवदर्शनासाठी जा किंवा इतर कुठल्याही गोष्टीसाठी जा, तर तिथे आपल्याला खूप गर्दी अशी दिसते. रस्ते आधी कसे मोकळे असायचे, तर हल्ली त्यामुळं वाढते अपघात पण, आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला लोकसंख्या वाढीमुळे त्रासदायक होतात असं पण आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शिस्तीचा अभाव आहे आपल्याकडे, हे पण मुख्य कारण आहे.
1: अगदी अगदी अगदी खरंच आहे. शिस्त आणि स्वच्छता या अगदी अभाव आहे. किंवा इंधन बचत म्हणलं तर सिग्नलला तुम्ही बंद करत नाही, कसं इंधन बचत करणार तुम्ही? एक तर मुळात आता संपत आलंय सगळं, खरं सांगायचं म्हणजे. शहरामध्ये लोकसंख्या का वाढते? कारण ग्रामीण भागातनं मुलं शहरात नोकरीसाठी येतात आणि मग जागेचा अभाव असल्यामुळे कुटुंब पण मर्यादित झाले. हम जो हमारा एकच आहे अभी, त्याच्यामुळे कुटुंब संख्या कमी आली. पण अजून त्याचं नियोजन व्यवस्थित व्हायला पाहिजे असं मला वाटतं.
0: तर लोकसंख्या वाढीमुळे काय होतंय की गुन्ह्यांचं प्रमाण पण वाढतं आहे, त्यामुळे पोलीस प्रशासनावर पण तेवढाच ताण येतो आहे. आणि त्यामुळे कशा पद्धतीने त्यांना हाताळावं हा एक मोठा प्रश्न आहे.
1: मोठा खरंच प्रश्न पडला.
0: त्यामुळे एक तर लोकांनी स्वयंशिस्तही पाळली पाहिजे. पर्यटनाच्या ठिकाणी तुम्ही जात आहात तर तिथे जर गर्दी असेल तर त्यावेळेला त्या गर्दीला सुद्धा शिस्त हवी आहे. म्हणजे एखाद्या तुम्ही देवस्थानाच्या इथे जाताय तर तिथे नियोजन समितीने ज्या पद्धतीने तुम्हाला रांगा लावून दर्शन घेण्याची सोय केलेली आहे त्याच पद्धतीने जा. थोडासा तुम्हाला वेळ लागला.

0: तर काय हरकत आहे ना, चेंगरा चेंगरी करून आणि दुर्घटना घडून पुन्हा आपण प्रशासनावरच तो ताण देतो आहोत, ही पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि इतर आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये सुद्धा आपण पाहतो, वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात सिग्नलवर, त्या तोडून जाण्याची एक मानसिकता खूप असते, त्या गर्दीला शिस्त नाही आपल्या,
1: हॉर्न थांबवत नाही वाजवायचा.
0: बरोबर बरोबर, अगदी महत्वाचे मुद्दे आहेत. आणि यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहेत की लोकसंख्या वाढ ही हळूहळू नियंत्रित करायला पाहिजे, शासनाने त्यासाठी कायदे करायला पाहिजेत, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताची जी गर्दी आहे त्या गर्दीला शिस्त लागली पाहिजे, आपली आपण ती स्वतः स्वयंशिस्त पाळली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी आपण जबाबदार नागरिक म्हणून आपलं वर्तन योग्य प्रकारे असायला पाहिजे. गर्दीमध्ये कुठल्याही प्रकारचं आपण हुल्लडबाजी करता कामा नये, किंवा आपलं वर्तन हे संयमितच असायला हवं गर्दीच्या ठिकाणी. या दोन गोष्टींमुळे आपण हे आव्हान योग्य पद्धतीने पेलू शकतो.
1: अगदी जम्मू टक्के. आणि तुमचे आकाशवाणीचे आभार मानायचे एवढे खरंच कमी आहेत. तुम्ही या समस्या घेता, त्यामुळे आम्हाला बोलायला पण मिळतो, विचार करायला मिळतो. आणि जर झाला फरक एक खसखशीचे दाणे का, तर खूप आनंद होईल. खूप छान वाटलं ताई तुमच्याशी बोलून.
0: धन्यवाद. तुमचं नाव पण सांगा आणि तुमच्या आवडीचं गाणं पण सांगा.
1: नाव सांगायचं राहिलं. मी दीपाली भिडे बोलते रामानंद गुरुन. आणि माझं आवडीचं गाणं आहे बावरची मधलं, राजेश खन्नाचं. राजेश खन्ना हा माझा आवडता ऍक्टर आहे. पण ह्या मध्ये त्यानं भूमिका फार वेगळी केलेली आहे बावरची मध्ये. आणि भोर आई गया आंधी आना, छान गाणं आहे. ते लावलं तर बरं होईल.
0: चालेल, ठीक आहे. धन्यवाद फोन केला. धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: संख्या वाढीचा जो परिणाम आहे असा विषय आहे.
1: हो बरोबर.
0: आजकाल आपल्या भारतीय लोकसंख्येमध्ये खूपच वाढ दिसती आहे. लोकसंख्या वाढीचे आपल्याला दुष्परिणाम म्हणजे बेसिक कसं असतं की आपली भूमी किती आहे यावरती लोकसंख्या आपण अवलंबून किती असावी, त्याच्यानंतर यापासून होणारे जे दुष्परिणाम आहेत की अन्न पाणी निवारा या सगळ्या गोष्टी ज्या आरोग्यविषयी गोष्टी आहेत या सुविधा आपण या सगळ्यांचा परिणाम ह्या सगळ्या एकंदर याच्यावरती प्रचंड प्रदूषण अशा गोष्टी होत राहतात. नैसर्गिक उपलब्ध साधनं जी आहेत यांचा ऱ्हास होत राहतो. आता आपण म्हणतो की भारत तरुणाईचा देश आहे, पण तरुणाई म्हटल्यानंतर थोडी रोजगार उपलब्ध होणं त्या पद्धतीने अतिशय महत्वाचं आहे. त्यातच आता आपण सध्या ती साधन संख्या उपलब्ध नाही.

मी तो अपर्णा कुलकर्णी गरजनगरीतून बोलतोय. आजचा विषय 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन आणि आता येणारे जे लोक

0: भारत तरुणाईचा देश आहे, पण तरुणाई म्हटल्यानंतर थोडी रोजगार उपलब्ध होणं त्या पद्धतीने अतिशय महत्वाचं आहे. जे त्यातच आता आपण सध्या ती साधनी संख्या उपलब्ध नाहीयेत आपल्याकडे की मुलं आज जातील बाहेर नोकऱ्या करतील, पण आपल्याकडे आता असं रुटीनली चालू झालं की मुलं शिक्षण घेतील आणि नोकऱ्या करतील. तर त्या पद्धतीने आज त्यांना ते रोजगारी उपलब्ध नाहीये. आणि काय होतं की ग्रामीण भागातली मुलं आज शहराकडे येण्याचा परिणाम हे ओघ झाडत दिसतो. तसं त्या पद्धतीनं शहर भागाला जास्त गर्दी निर्माण झालेली आहे, मग बेरोजगारी आहे. आणि मग काय होतं की समाजातली राहणीमान जे आहे ते बदलत राहतं, मग लोकसंख्या वाढीचे हे दुष्परिणाम आहेत की त्यांना जर काम उपलब्ध नसेल, मुलं रिकामी राहतील, तरुणाई रिकामी राहिली आणि मग त्यांना काम नाही मिळणार, मग अशा पद्धतीने ते काम करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतात. पण असं होत असताना बाहेर आपण आता आज वातावरण बघतो की ह्या बेरोजगारीचा परिणाम मग जी काही वाईट हे आहे, मग आपण आता प्रदूषण बघतो, बाहेर प्रदूषण पण भरपूर आहे, झाडं तोडली जात आहेत. आता या झाडं तोडण्याचं प्रमाण पण कमी होणं गरजेचं आहे. हे होत असताना समजा आपल्याला रस्ते हवे आहेत चांगले, परंतु झाड तोडून तिथे त्या ठिकाणी आणखीन दुसरं आपल्याला काही किंवा आणखीन त्याच्याऐवजी दुसरी काय झाड वाढवता येतील असा विचार आपल्याकडे होणं गरजेचं आहे.
1: म्हणजे पर्यावरणावर ह्याचा खूप दुष्परिणाम होताना पाहतो.
0: त्याच्यानंतर अन्न ह्याच्यावरती आपण जर आज बघितलं तर खरोखर भारत हा सुजलाम सुफलाम आहे, तरी सुद्धा कसं आहे शेतीवरती अवलंबून राहणारे लोक खूप, म्हणजे शेती करण्याची इच्छा असणारी मुलं आज खूप कमी आहेत. पण हे करत असताना आज आपण पण हा विचार करायला पाहिजे की यासाठी आपल्याला काय करता येईल. या सगळ्या ह्याच्या दृष्टिकोनात आपण विचार केला तर आज बाहेर मुलांना काही आपण हाताला काम दिलं पाहिजे असं होतंय. मग लोकसंख्या वाढीनंतर आज आपण त्याला उत्तर काय देऊ शकतो की लोकसंख्या नियमित राखण्यासाठी काय करता येईल असा आज आपल्या सरकारनं विचार केला पाहिजे.
1: बरोबर आहे. या दृष्टीने कायदे करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं कठोरपणे, तर हे जर सुरुवात केली तर ते थोड्या काही वर्षांनी त्याचे परिणाम आपल्याला दिसायला लागतील, कारण ती लगेच होणारी गोष्ट नाहीये.
0: नाही किंवा समजा सरकारनं असे नियम केले पाहिजे की ज्या पद्धतीनं थोडी शिस्त राहिली पाहिजे समाजाला. त्यानंतर आपण जे वाहनं जी आज इतकी वाढलेली आहेत बाहेर की सरकारनं दिलेली जी वाहनं बसेस वगैरे आहे ही जर व्यवस्था चांगली झाली तर आपण ह्या वरती अवलंबून राहू शकतो.
1: बरोबर आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जर आपण सक्षम केली तर बरेच प्रश्न सुटू शकतात असं म्हणायला पाहिजे. नक्की. आपण वाहतूक खूप छान मुद्दे मांडत आहात. तुम्ही तुमच्या आवडीचं गाणं पण सांगा आम्हाला.
0: हा महानंदा चित्रपटातलं एखादं गाणं लावा चालेल.
1: ओके.
0: या सगळ्या प्रगतीसाठी आपल्याला जे साधन संपत्ती आहे यावरती आपण कडक कायदे असणं आणि आपल्या समाजानं सुद्धा थोडस याचं भान ठेवून आपण व्यवस्थित राहणं हे अतिशय महत्वाचं आहे.
1: अगदी बरोबर. खरंय. खरंय. खूप छान मुद्दे मांडले तुम्ही. आपण आताही आमच्याशी बोललात, फोन केलात, त्याबद्दल धन्यवाद.

0: श्रोतेहो, जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आपल्या श्रोत्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण अशी मतं मांडली. या दृष्टीनं विचारमंथन करणं ही काळाची गरज आहे असंच म्हणायला हवं. तेव्हा मंडळी, उपलब्ध संसाधनांचा जबाबदारीनं वापर, सार्वजनिक शिस्त आणि राष्ट्र प्रथम ही विचारांची आणि कृतीची दिशा जर आपण ठरवली तर वाढत्या लोकसंख्येच्या आव्हानावर आपल्याला नक्कीच मात करता येईल. मंडळी, यावर कृतीशील विचार करूया आणि याच नोटवर इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन विषयासह पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. गप्पा गाणी हा फोन इन कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. संवादिका शिल्पा पातकर. या कार्यक्रमासाठी आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या ध्वनिमुद्रण कक्षामधून आपल्याला ध्वनिमुद्रण सहाय्य केलं होतं प्रशांत चव्हाण यांनी, आणि पन्हाळा प्रक्षेपण केंद्रावरून प्रक्षेपण सहाय्य केलं होतं अशोक जंगम यांनी. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
1: श्रोते हो, तुम्ही केलेली पंढरपूरवारी याविषयी बोलूया आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी. येत्या शनिवारी म्हणजेच 18 जुलै रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. यासाठी आमचा फोन नंबर 02132566624 तेव्हा जरूर फोन करा. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि NewZone AIR ॲपवरून. यानंतर ठीक 12 वनिता मंडळ या कार्यक्रमासाठी जाऊया आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या स्टुडिओकडे.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे.

मैत्रिणींनो, आयुष्यामध्ये जीवनाच्या प्रवासात नाना प्रकारच्या अडचणींना आपल्याला तोंड द्यावं लागतं. मग त्या अडचणी प्रपंचातील असो किंवा प्रपंचाबाहेरचे असो, पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडचणी या असतातच. तेव्हा आपण या अडचणींना सावधतेने सामोरं जाणं आवश्यक असतं. आता बघा, हा एखादा व्यक्ती मुखवटा धारण करून आनंदी आहे असं जरी दाखवत असला तरी सुद्धा त्याच्या आयुष्यात अनंत अडचणी असतात. मग अशा वेळी त्या अडचणींना आपण सावधतेने दूर करणं आवश्यक असतं. असं म्हटलं जातं, जीवन हा खेळ आहे, पण खेळात सुद्धा सावध असायला हवं, नाहीतर आपण आऊट होऊन जाऊ. संसार रूपी सागर सांभाळत असताना तर अगदी क्षणाक्षणाला सावधगिरी बाळगायला हवी. आता बघा, हा सीमेवर असलेल्या जवानांना सतर्क सावधान राहण्याचा संदेश दिला जातो. कोणी आजारी असेल तर आपण सहजच बोलून जातो, टेक केअर, प्रिकॉशन घ्या,

म्हणजेच काय तर काळजी घ्या, सावधानता बाळगा. कोणत्या आजाराची साथ आली तर तो आपल्याला होऊ नये म्हणूनही सावधगिरी बाळगावी लागते. पैशांची गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगावी लागते. या सोबतच कोणत्याही गोष्टीची खरेदी करताना, एखादा उद्योग उभा करताना आपल्याला सावधगिरी बाळगावीच लागते की. एकूणच काय तर आपण सदैव सावध, दक्ष, जागरूक आणि जागृत असायला हवं, हेच खरं. या विचारासह मैत्रिणींनो वळूया आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाकडे. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी. ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमामध्ये पुनश्च एकदा सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत. मैत्रिणींनो, बालिकांच्या आणि महिलांच्या सुरक्षाविषयक जे काही कायदे आहेत आणि त्या अनुषंगानं जी आवश्यक माहिती आहे ती आपण जाणून घेऊया. तेव्हा मॅडम, सर्वप्रथम आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: नमस्कार.
0: आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयी असणारे कायदे, त्या कायद्यान्वये त्यांची सुरक्षा कशा प्रकारे केली जाऊ शकते किंवा कशा प्रकारे त्या एक सुरक्षित आयुष्य अजन्म जगू शकतात हे आपण या कायद्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आता हे कायदे केवळ अस्तित्वात असून उपयोग नाही, तर या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी ही होणं तितकंच गरजेचं आहे. मग ती कशा प्रकारे होऊ शकते, यासाठी प्रशासन आणि कायदेविषयक जी एक प्रणाली आहे ती कशी कार्य करते याविषयी सविस्तर आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांना. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण महिला आणि बालिका यांच्या सुरक्षेविषयी असणारे कायदे, त्या कायद्यांची आवश्यकता, नेमके ते कायदे कोणकोणते आहेत आणि त्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी सध्या होणं कसं गरजेचं आहे याविषयी सविस्तर अशी माहिती तज्ज्ञ मार्गदर्शकांकडनं जाणून घेणार आहोत. मॅडम, आता आपल्या भारत देशामध्ये महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयक जे कायदे आहेत ते निश्चितच खूप कडक कायदे आहेत, नाही तसं नाही, कडक कायदे आहेत, पण त्यांची जी प्रत्यक्षात होणारी अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी संथ गतीने होते किंवा प्रभावीपणे होत नाही असा जनसामान्यांचा सूर आहे. हे कितपत योग्य आहे याविषयीचं तुमचं मत काय आहे?
1: डेफिनेटली आपल्याकडे जे काही सध्या कायदे आहेत त्याची अंमलबजावणी थोडी स्लो पद्धतीने होतीये, याच्यामध्ये नक्कीच दुमत नाहीये. त्याला रिझन असं आहे की आपल्याकडे अवेलेबल असणारी जी सिस्टीम आहे, मशिनरी आहे, हिची कमतरता डेफिनेटली आहे. म्हणजे आपल्याकडे पोलीस मशिनरी असेल, ज्युडिशियरी असेल, त्याच्यानंतर ऍडव्होकेटचं प्रमाण आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत, ह्या कुठेतरी कमी पडत आहेत. म्हणजे जेवढी त्यांची आवश्यकता आहे त्याच्यापेक्षा संख्या कमी आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाकडे वर्कलोड आहे.
0: नक्कीच.
1: मग प्रत्येक गोष्टीला न्याय देणं पॉसिबल होत नाही, मग कुठेतरी ती पद्धत स्लो चालते.
0: आणि त्यासोबतच कायदेविषयक कार्य करणारी जी तुमची पूर्ण टीम असते टीम मध्ये पण लॉयल्टी असणं तितकंच गरजेचं
1: आहे, डेफिनेटली
0: ही पण गोष्ट इथे खूप महत्वाची आहे. याविषयीचं काय मत आहे तुमचं?
1: बिईंग ऍडव्होकेट फक्त आपण वकील नाहीयेत, एक समाजाचं प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती आहे आणि आपल्याला ऑफिसर ऑफ द कोर्ट असं म्हटलं जातं.
0: बरोबर.
1: मग ते प्रायव्हेट ऍडव्होकेट असतील, डिफेन्स लॉयर असतील किंवा गव्हर्नमेंट लॉयर असतील, जेव्हा कोर्टासमोर आपण काम करतो तेव्हा फक्त त्या एका केस पुरतं किंवा स्वतःच्या बेनिफिटसाठी विचार न करता ऑफिसर ऑफ द कोर्ट म्हणून त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी ही फक्त एका कोणाची जबाबदारी नाहीये.
0: बरोबर
1: आहे. आणि घटना काय आहे ही फक्त दोघांनाच माहिती असते, तक्रार करणाऱ्याला आणि ज्याच्यासोबत घडली त्याला.
0: बरोबर.
1: थर्ड पर्सन म्हणजे जजेस असतील किंवा ऍडव्होकेट यांना माहिती नसतं, त्यांच्यासमोर जे काय कागदपत्र येतात त्याच्यानुसार त्यांना गोष्टी आहेत. मग त्यामधून आपल्याला न्याय देण्यासाठी आपलं काम काय आहे त्या गोष्टी कोर्टापुढे आणण्याची जी पद्धत आहे ती योग्य पद्धतीने जर आपण कोर्टापुढे आणली तर समोर न्याय देणाऱ्या न्यायाधीशांना सुद्धा न्याय देताना

0: इझी जाईल, सोपं होऊन जाईल. मग त्यांच्या समोर येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत कोर्टात जेव्हा आपण सादर करतो, त्या करताना आपण न्यायदानासाठी मदत करणारे कर्मचारी जरी आपण म्हटलं तरी चालेल, किंवा त्याचे पालक थोडक्यात डिफेन्स लॉयर आहे म्हणून फक्त फीस येण्यासाठी किंवा माझ्या आरोपीची बाजू मांडेल आणि मला त्या आरोपीला सोडायचे असा विचार न करता, किंवा मी सरकारी वकील म्हणून मला त्या आरोपीला शिक्षाच द्यायची असा विचार नाही करून चाल. तुम्हाला त्या गोष्टीला न्याय द्यायचा आहे. डेफिनेटली नैतिकता आहे, व्हॅल्यूज आहेत, तुम्हाला त्या मोरल्सचा विचार करायचा, आपल्याला न्याय द्यायचा आहे. एखाद्या कायद्याची अंमलबजावणी करताना त्या कायद्याचा उद्देश काय आहे, त्या कायद्याला ज्यांनी बनवला त्या लेजिस्लेचरला काय अभिप्रेत आहे ह्याचा विचार करून आपण ते कोर्टासमोर बाजू मांडणं, तरच त्या व्यक्तीला न्याय मिळणं सोपं होईल. फक्त त्याला शिक्षा देणं किंवा बाहेर काढणं हा माझा उद्देश नाहीये.
1: म्हणजे मुळात आपल्या न्यायव्यवस्थेची जी निर्मिती आहे ती मूल्याधिष्ठित करण्यात आलेली आहे, त्याची योग्य अंमलबजावणी होणं
0: खूप आवश्यक आहे. म्हणजे दोघांनीही त्या पद्धतीने ते कायद्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या जर कोर्टासमोर व्यवस्थित मांडण्यात आल्या तरच त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने असं होईल मला वाटतं.
1: अगदी अगदी मॅडम. आता महिला किंवा बालिकांना न्याय वेळेत मिळत नाही असं खूप वेळा घडतं, मग फास्ट ट्रॅक पद्धतीने एखाद्या घडलेल्या घटनेवर न्यायदान करणं किंवा त्या पद्धतीने न्याय प्राप्त करणं ही एक पद्धत आपल्याकडे रूढ आहे किंवा ही एक सुविधा आपल्याकडे जनसामान्यांना कायद्याने प्राप्त झालेली आहे. तर या गोष्टीची अंमलबजावणी किंवा या फास्ट ट्रॅक पद्धतीने अगदी गतिमानतेने जे निर्णय येणं अपेक्षित आहे त्या पद्धतीने खरोखर ते येतात का? एक कायदेतज्ञ म्हणून तुम्हाला काय वाटतं?
0: ते जसं मग अशी म्हटलं की आपल्याकडे असणारी जी मशिनरी आहे त्याची कुठेतरी कमतरता आहे. पेंडन्सी ऑफ केसेस आहेत पण तेवढी जजेसची संख्या नाहीये.
1: बर,
0: मग एक व्यक्ती वर्कलोड किती घेणार? मग तेवढी जजेसची संख्याही वाढवणं आवश्यक आहे. त्यानुसार तिथला कर्मचारी स्टाफ असेल, पोलीस मशिनरीचा असतील. मग कसं होतं ना की एवढ्या सगळ्या पेंडन्सीमध्ये प्रत्येक गोष्टीला न्याय देणं पॉसिबल नाही होत. आपल्याकडे पोस्को सारख्या कायद्याला स्पेशल कोर्स आहेत, स्पेशल ऍडव्होकेट अपॉइंट केलेले आहेत. फास्ट ट्रॅकच चालतं, त्याची टाइम लिमिट त्या ऍक्टमध्ये दिली आहे की 1 वर्षाच्या तुम्हाला ते ट्रायल संपवायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये पोलिसांना सांगितलेलं आहे की FIR दाखल झाल्यापासून 60 दिवसाच्या त्याची चार्जशीट तुम्ही कोर्टात फाईल करा आणि चार्जशीट फाईल झाल्यानंतर चार्ज फ्रेम करून तुम्हाला 1 वर्षाच्या ट्रायल संपवायचे. पण ते 1 वर्षाच्या ट्रायल संपवताना स्पेशल कोर्ट जरी असलं तर त्यांच्याकडे ऑदर सेशनचे कामाचं लोड आहेच आहे. मग जेव्हा तुम्ही स्पेशल कोर्ट म्हणता तेव्हा त्यांच्याकडे त्याची संख्या, आपल्याकडे प्रत्येक कोर्टाला स्पेशल कोर्ट केलेला आहे. मग प्रत्येक कोर्टाला जेव्हा स्पेशल कोर्ट करतो त्यांच्याकडे फक्त पोस्को सारखेच मॅटर नाही आहेत, 376 सारखे रेप सारखेच मॅटर नाही आहेत, ऑदरही काही ट्रायल्स आहेत. मग ह्याचे जे स्पेशल कोर्ट आहे त्यांच्याकडे फक्त मग त्याचेच ट्रायल चालले पाहिजे. ही संख्या आपलं वाढवणं काम आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी 1 किंवा 2 असतं, मग ती संख्या कशी वाढवता येईल? तालुक्याच्या ठिकाणी 1च कोर्ट असतं, मग त्याला आपण 2-3 जर केलं, मग ते अशा केसेस चालवण्यासाठी 1च कोर्ट तुम्ही ठेवा. जे कोर्ट ठेवताय 2 किंवा 3 मग त्यांच्याकडे तेच चाललं पाहिजे, तर ते कुठेतरी फास्ट होईल. अशा केसेस 10 असतात, 10च्या 10 केसेस रोज चालवणं पॉसिबल होत नाही.
1: नुसतं तुम्ही आम्ही फास्ट ट्रॅक मध्ये केस लढवली किंवा केस टाकू असं म्हणून उपयोग नाही.
0: त्याची संख्या वाढवणं आवश्यक आहे.
1: खरंच
0: एक आजच्या बोर्डावर जर माझ्याकडे 10 केसेस असतील तर 10च्या 10 आज मी नाही कंडक्ट करू शकत ना.
1: खरंच
0: बरोबर आहे. माझ्याकडे ऑदरही वर्कलोड आहे आणि त्याला पण न्याय देणं, एका केसमुळे मी बाकीच्यावर अन्याय नाही करू शकत. कायद्यापुढे तर सगळेच समान आहे,
1: सर्व समान आहे.
0: मग त्याच्यासाठी तेवढं मेकॅनिझम प्रोव्हाइड करणं हे कुठेतरी आवश्यक आहे, तरच आपल्याला ते फास्ट हे करता येईल.
1: जे आपण म्हणतोय की अनेक गुन्हे घडतायत, गंभीर गुन्हे घडतायत, पण त्यावर कुठल्याही प्रकारचा न्याय व्यक्तींना मिळत नाहीये. तो जर न्याय आपल्याला योग्य प्रकारे पाहिजे असेल तर त्यासाठी ही सगळी प्रणाली
0: वाढवणं गरजेचे
1: गरजेचं आहे.
0: जरी समजा 1 वर्षाच्या ट्रायल इथे तुम्हाला लिमिट सांगितलं, मला 1 वर्षाच्या जजेसला करणंच आहे, बरोबर आहे, झालं सेशन कोर्टातून झालं, म्हणजे स्पेशल कोर्ट असेल सेशन कोर्टातून झालं, पुढे हायकोर्ट आहे. तिथे पेंडन्सी एवढी आहे की तिकडे 10-15 वर्ष मॅटर्स पडून राहतात, पुढे सुप्रीम कोर्ट आहे तिकडे, मग इथे 1 वर्षाचा उपयोग काय? पुढे पेंडिंग राहते ना. आणि ते करून जरी समजा एखाद्या स्पेशल कोर्टाने एखाद्या गंभीर गुन्ह्यामध्ये डेथ पेनॉल्टी दिली, जसं आपण फाशीची शिक्षा म्हणतो, ती हायकोर्टातून कन्फर्मेशन व्हायला वेळ लागतं. पुढे जरी हायकोर्टाने कन्फर्मेशन केलं सुप्रीम कोर्टात वेळ लागतो, आणि तिथे कन्फर्म झालं तर पुढे राष्ट्रपतींची दया याचिका आहे. मग ह्या सगळ्या पुढे लेंदीच्या प्रोसेस आहेत, त्याला आपल्याला कसं कमी करता येईल? आणि मला तर वाटतं आपण फाशीची शिक्षा फक्त रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्ये म्हणतो, पण जिथे आता तुम्ही मगाशी मला विचारलं की जिथे प्रौढ व्यक्ती सुद्धा लहान मुलांवर हे करतात, मग अशा केसेस रेअरेस्ट ऑफ रेअरमध्ये येत नाहीत का? हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. याच्यावरही कुठेतरी कायद्याने विचार करायला हवा असं मला वाटतं. प्रशासनाने याच्यावरही

0: विचार करायला हवा आणि त्याच्यानुसार ही जी गोष्टी आहेत ह्या आपल्याला कशा आणखीन चांगल्या पद्धतीने करता येतील याच्यासाठी कुठेतरी प्रणालीमध्ये आपल्या सुधारणा व्हायला हवी.
1: खरोखर आहे, खरोखर.
0: आणि अशा लोकांना दया कितपत दाखवावी हा मोठा प्रश्न आहे.
1: खरोखर
0: एक वेळ आपण म्हणतो की भारतामध्ये आपल्या रिफॉर्मेटरी थेरी आहे की ठीक आहे बाबा माणूस आहे गुन्हा करणार चुका होतात त्याला चुकीला त्याला जी काही शिक्षा व्हायची ती होणारच आहे. त्याच्यानंतर ती शिक्षा बघून आल तर त्यांना समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं वावरावं परत त्या चुका करू नयेत हा आपला उद्देश असतो शिक्षा देण्यामागचा.
1: बरोबर.
0: पण अशा गुन्ह्यांमध्ये रिफॉर्मेशनचे काय चान्सेस आहे?
1: खरंच आहे, खरंच आहे. यासोबतच मॅडम आणखी एक महत्वाची गोष्ट, गुन्हे अख्ख्या देशभरात सतत प्रत्येक क्षणाला कुठे ना कुठे काही ना काही गुन्हा घडतच राहतो. काही गुन्हे खूप गंभीर असतात, काही गुन्हे ठीक आहे काही विशिष्ट शिक्षेनंतर त्या गुन्हेगाराला दया दिली जाऊ शकते किंवा अति गंभीर नसणारे गुन्हे किंवा गंभीर नसणारे गुन्हेही काही असतात, सर्वसाधारण गुन्हेही असतात. पण गंभीर स्वरूपाचे गुन्हेही देशभरात सतत घडत राहतात आणि त्या गुन्ह्यांची नोंद जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पीडितांमार्फत केली जाते तेव्हा आपण अनेक वेळा बघतो की मुळात ती नोंदच होत नाही बऱ्याच वेळा. म्हणजे FIR योग्य पद्धतीने करणं
0: खूप
1: दाखल करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. याविषयीचं तुमचं मत काय आहे?
0: FIR बाबतीत अनेक जजमेंट मध्ये ललिता कुमारीचं जजमेंट असेल किंवा आता अर्नेश कुमारचे जजमेंट असेल त्याच्यात अक्युजच्या राईट प्रोटेक्ट केलेले. ललिता कुमारीच्या जजमेंट मध्ये सांगितलेलं आहे की बाबा अशा केसेसमध्ये लैंगिक अत्याचाराचे जे केसेस आहेत त्याच्यामध्ये FIR फाईल करणं मँडेटरी आहे. FIR फाईल करून घेणं मँडेटरी, तुम्ही तिथे त्यांना नाकारू शकत नाही पीडितांना. मग त्याच्यामध्ये स्पेशल महिला अधिकारी जे असतील DYSP लेवलच्या अधिकारी यांच्या समोर ते आणि त्यांनी ते केलं पाहिजे असे बरेच गाईडलाईन्स आहेत. आणि त्याच्यासाठी मग स्पेशल डॉक्टर्स असतील यांच्याकडून त्यांचे जे मेडिकल चेकअप असेल ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि तसे प्रावधान सुद्धा केलेले आहेत. बरोबर आहे. आणि इथे मग ते की सुरुवातीला मी जसं म्हटलं की माणूस हा बदनामीला भीतो की समाजात माझी बदनामी होईल त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस FIR करायला पण जात नाहीत गुन्हा घडला असून सुद्धा. मग ह्यावेळेस तिथे त्यांना काउन्सिलिंगची आवश्यकता असते.
1: बरोबर.
0: आणि लहान मुलं जर असतील त्यांच्यासोबत एक फ्रेंडली वातावरण पाहिजे. बऱ्याच वेळेस खूप घाबरलेले असतात पीडिता असतील पीडित मुलगा असेल खूप घाबरलेले असतात. मग त्यांच्यासोबत फ्रेंडली आपल्याला नेचर राहिलं पाहिजे तर ते तुम्हाला फ्रीली सांगतील. बऱ्याच वेळेस ते सांगत पण नाही आणि त्यांची ती मानसिकता पण नसते की गुन्हा घडल्यानंतर मी काहीतरी सांगावं. मग त्यांना ते वातावरण फ्रेंडली फ्री वातावरण करून देणं ही त्या पोलीस मशिनरीची असेल किंवा कन्सर्न अथॉरिटीची जबाबदारी आहे. त्याच्यासाठी नालसा जे आहे नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटी जी आहे यांनी चाइल्ड फ्रेंडली लीगल सर्व्हिस स्कीम जी आहे फॉर चिल्ड्रन्स ही 2024 मध्ये आणलेली आहे.
1: बरोबर.
0: जिथे बालमित्र जे असतील त्या मुलांना फ्री करण्यासाठी की जे मोकळेपणाने बोलू शकतील त्यांना प्रॉपर काउन्सिल करू शकतील.
1: अगदी अगदीच. एकंदरीत
0: जेणेकरून ते न घाबरतात त्यांच्यावर जे काही गोष्टी घडल्या त्यांच्यासोबत हे फ्रीली सांगू शकतो. तुम्हाला जसं FIR बाबतीत जर काही आलं तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तुम्ही तक्रार करू शकता.
1: बरं.
0: ते करायला पाहिजे जर समजा तुम्हाला तसा काही प्रॉब्लेम आला असता.
1: नक्कीच नक्कीच. मॅडम आता शाळांमध्ये मग प्राथमिक लेवलला असेल किंवा माध्यमिक लेवलला असेल गुड आणि बॅड टच याविषयी शिक्षण आणि स्वसंरक्षणाविषयी सक्तीचं शिक्षण करणं ही काळाची गरज आहे. आणि त्यासोबतच कायद्यात राहून किंवा कायदेविषयक काही गोष्टी ही मुलांना कळणं तितकंच गरजेचं आहे. तर त्याविषयीचं तुमचं मत काय आहे? त्या कशा इम्प्लिमेंट होऊ शकतील आजच्या परिस्थितीमध्ये?
0: शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये जसं स्पोर्ट्स हा शिक्षणासोबत कंपल्सरी विषय असतोच आहे मग त्या स्पोर्ट्समध्ये तलवारबाजी सारखेच असतील कराटे सारखे असतील किंवा लाठीकाठी सारखे प्रशिक्षण असेल हे कंपल्सरी आणि सक्तीचे केले पाहिजेत. प्रत्येक वेळेस त्या द्रौपदीला वाचवायला श्रीकृष्ण नाही येणार सीतेला वाचवायला राम नाही येणार आहे. तुझं संरक्षण तुला करायला पाहिजे. जेव्हा मी म्हणते की समाजामध्ये समानता आहे इक्वल आहे तेव्हा तुझं संरक्षण तुलाच करायचं.
1: बरोबर.
0: तर त्या याच्यानुसार त्यांना तयार करणं हे प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्याच्यासाठी त्यांना मग शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये स्वसंरक्षणाचे धडे स्पोर्ट्स असतील तशा पद्धतीचे काही हे देणं कंपल्सरी आहे.
1: नक्कीच. महिला आणि बालिकांच्या पुनर्वसन आणि त्यांना मानसिक धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी सरकार आणि समाजातही पुरेशी सुविधा सध्या उपलब्ध आहे का? आणि बऱ्याच वेळा असं होतं की कायद्यापर्यंत तुम्ही पोहोचल्यानंतरही ज्यावेळी तुम्हाला तुमचं मत मांडायला वेळ दिला जातो त्यावेळी कुठेतरी मनात एक भीती असते कुठेतरी एक न्यूनगंड असतो. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे प्रतिष्ठेचाही प्रश्न कुठेतरी
0: सगळ्यात मोठा प्रश्न तोच असतो समाजामध्ये
1: गंभीर स्वरूपात आपल्याला दिसून येतो. मग अशा वेळी ही काउन्सिलिंगची खूप गरज आहे. त्याविषयी काय सांगाल?
0: आपल्याकडे विक्टिम कॉम्पेन्सेशन ऍक्ट आहे, त्याची स्कीम पण आहे की अशा ज्या

0: महिला असतील, ऍसिडिटी अटॅकच्या असतील, रेपच्या असतील, ज्या पीडित महिला आहेत किंवा पोस्को सारख्या असतील, त्यांना त्या विक्टिम्सला कंपेन्सेशन दिलं जातं. पण कसं आहे आता हे कंपेन्सेशन पैशाच्या स्वरूपात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, पण प्रत्येक वेळेस पैसे दिले किंवा काहीतरी कंपेन्सेशन दिलं म्हणजे त्या जी विक्टीम आहे तिचा न्यूनगंड गेला असं होत नाही. एखादं अनैतिक कृत्य झाल्यानंतर फक्त त्या व्यक्तीच्या शरीरालाच त्रास होतो असं नाही, शरीराच्या जखमा काही कधी भरून येतात, पण मनाला जी जखम झाली असते त्यावेळेस तिला त्या कंपेन्सेशन वगैरे ठीक आहे, आता ते पुढच्या याच्यासाठी आपण हेल्प म्हणून देऊ शकतो, एड म्हणून, पण तिची ती मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी तिला प्रॉपर काउन्सिल आवश्यक आहे की तिचा तो न्यूनगंड कसा जाईल, याच्यासाठी तिला काय करू शकतो, हे कुठेतरी मला वाटतं आपण तिथे कमी पडतोय.
1: खरंच मन आणि मेंदू पटेलावर जे काही कोरल्या जातं किंवा जे काही
0: त्यातून बाहेर पडण्यासाठी तिला ज्या काही गोष्टी प्रोव्हाइड करणं आवश्यक असतात तिथे कुठेतरी आपण कमी पडतोय असं माझं वैयक्तिक मत आहे.
1: आणि तिथेच खऱ्या अर्थाने मला वाटतं की बालिका असेल, महिला असेल, पुरुष असेल, मुलगा असेल, प्रत्येकाला त्याच वेळी गरज असते की खऱ्या अर्थाने त्यांचं समुपदेशन, म्हणजे केवळ त्यांचं समुपदेशन नाही तर त्यांच्या कुटुंबाचं समुपदेशन होणंही तितकंच गरजेचं आहे, समाजाचं समुपदेशनही खूप होणं गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या पीडित स्त्रीकडे, बालिकेकडे किंवा कुठल्याही व्यक्तीकडे समोरच्या समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोनही कसा असायला हवा, की ती शुद्ध हवा, किंवा कसं केवळ सहानुभूतीच्या नजरेने त्यांच्याकडे न पाहता एक सामान्य व्यक्ती म्हणून त्यांना समाजामध्ये वावरता यायला हवं,
0: मानसिकता ती बदलणं खूप आवश्यक,
1: त्यासाठी ही जनजागृती होणं आवश्यक अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. मॅडम, आता महिला आणि बालिकांसाठी सुरक्षितता निर्माण व्हावी आणि पुरुष मानसिकतेत बदल व्हावी हे आज सामाजिक आणि वैयक्तिक स्तरावर दोन्ही पद्धतीने होणं खूप गरजेचं आहे. तर एक कायदेतज्ञ म्हणून याविषयी बोलताना आपण काय सांगाल बरं?
0: जसं म्हटलं की प्रत्येक गोष्टीचा बेस जर बघितला, मूळ जर बघितलं तर हे कुठेतरी आपलं कुटुंब आहे, समाज आहे, हे आहे, ह्याची मानसिकता बदलण्यासाठी आपण जिथे राहतो हा भारत देश जो आहे, एवढे महापुरुष, संत, महात्मे, एवढी मोठी हिंदू संस्कृती आपली आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला महत्व आहे, मग ते तुमचे सण उत्सव असतील किंवा एखादी कृती असेल, प्रत्येक गोष्टीच्या मागे काही ना काहीतरी सायंटिफिक रिझन आहे, मग तुमचं वागणं असेल, बोलणं असेल, राहणीमान असेल, एखादं कार्य करण्याची पद्धती असेल, ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी सायंटिफिकली रिझन आहे. फक्त देवदेव करणं किंवा धार्मिक असं नाही, पण त्याला वैज्ञानिक शास्त्रशुद्ध सुद्धा त्याच्या मागे महत्व दिलेलं आहे, मग ते महत्व प्रत्येक व्यक्तीला समजून सांगणं आवश्यक आहे, ते त्यांना पटवून देणं हे खूप आवश्यक असतं. त्याच्यानंतर मला नाही वाटत की प्रत्येकाला आपल्या संस्कृतीचं, संस्काराचं महत्व पटल्यानंतर कोणाची तरी मानसिकता असं दुष्कृत्य करण्याची होईल असं मला नाही वाटत.
1: खरोखर
0: आज नाही, पूर्वापार देवादिकांपासून सुद्धा महिलांना मान सन्मान दिलेला आहे. आपण देवी देवतांची पूजा करतो,
1: देवाचं
0: नवरात्रामध्ये 9 दिवस देवीच्या 9 रूपांची आपण पूजा करतो, देव सुद्धा ते सुद्धा बरेच देवांची आपण जर उदाहरणं पाहिली की त्यांच्या आईच्या नावावरून, त्यांच्या पत्नीच्या नावावरून त्यांना ओळखलं जातं.
1: खरोखर
0: जसं की आपण अनुसयानंदन म्हणतो, दत्तात्रयांना, मारुतीला अंजनी हे म्हणतो,
1: अंजनी पुत्र
0: म्हणतो, व्यंकटेशाला लक्ष्मीकांत म्हणतो आपण, रामाच्या आधी आपण सीतेचं नाम घेतो, सीताराम म्हणतो. मग ते जर त्यांना एवढं महत्व देत असतील तर मग साधी सोपी एक विचार करण्याची गोष्ट आहे की देव जर एवढा सन्मान स्त्रियांना देतो, आपण तर माणूस आहे, मग आपण का नाही द्यायला पाहिजे? मग आपण जर त्यांना सन्मान नाही दिला, त्यांचा अपमान केला, त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला, तो माफ करेल का आपल्याला? आणि जसं मला आवडणारं एक गाणं की जैसे जैसे कर्म तैसे फळ देतो रिश्वत, त्यातली एक गोष्ट मला खूप, म्हणजे एक लाईन जी आहे ती मला खूप भावते, क्षणिक सुखासाठी आपल्या कुणी होत नीतिभ्रष्ट, त्या एका क्षणिक सुखासाठी आपली नीतिमत्ता सोडून एवढा 64 योनीमधून पार पडल्यानंतर मनुष्य देह भेटलाय आणि त्याचा आपण कसा उपयोग करायचा? म्हणजे आपण त्या एका सुखासाठी आपल्या स्वतःचं नुकसान, समाजाचं नुकसान, त्या व्यक्तीचं आयुष्यभराचं नुकसान करायचं का त्याला सत्कर्मी लावून समाजासाठी चांगलं कार्य करायचं हे आपल्या हातात आहे.
1: खरोखर म्हणजे हा केवळ एक प्रॅक्टिकल विषय नाहीये तर भावनांशी जोडला गेलेला खरोखर हा विषय आहे आणि या विषयावर केवळ प्रॅक्टिकली व्यावहारिक विचार न करता तेवढंच भावनिक दृष्ट्याही या गोष्टीकडे बघायला पाहिजे. एक माणूस म्हणून तुम्ही जगत आहात, एक माणूस म्हणून तुमचं वर्तन कसं असायला हवं हे खरंच प्रत्येकाने विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
0: या गोष्टी आपल्याला संस्कारातून, आपल्या संस्कृतीमधून भेटतात आणि मग त्या संस्कृतीचं महत्व प्रत्येकाला असलं पाहिजे, ते त्यांना जाणवून देणं हे आपलं कर्तव्य प्रत्येकाचं कर्तव्य.
1: खरंच आहे. आणि काही वर्षांपासून प्रत्येकावर संस्कार केले जातात पण त्या संस्कारांना वेळोवेळी लक्षात

0: ठेवून आपण आपल्यामध्ये नैतिकता आणणं, ती टिकवणं आणि ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे व्यक्तिगत आपलं कार्य आहे. आपण हे प्रत्येक व्यक्तीने करणं गरजेचं आहे. ही गोष्ट कुठेतरी आज समाजात रुजवणं, रुजली जाणं आणि ती लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं.
1: कायदे काय, प्रत्येक गोष्टीवर कायदा आहे, त्याची अंमलबजावणी कडक होईल, सगळ्या गोष्टी होतील, त्याचा विषय नाहीये. पण एक माणूस म्हणून स्वतः पुरता, आपण म्हणतो माणूस हा खूप स्वार्थी आहे, मग ठीक आहे ना, स्वार्थी आहे ना, तर मग त्या स्वतःच्या स्वार्थासाठी तर विचार करा की ही गोष्ट केल्यानंतर मला पुढे त्याचा परिणाम काय आहे.
0: खरोखर खरोखर वैद्यकीय क्षेत्रामध्ये नेहमी म्हटलं जातं की कुठलाही आजार झाल्यानंतर त्या आजारावर तुम्ही औषधोपचार घेण्यापेक्षा तो आजार तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही
1: याची काळजी तुम्ही घ्यायला
0: पाहिजे. अगदी तसंच आहे, कायद्यापर्यंत किंवा कायद्याजवळ जाण्याची आपल्याला मुळात गरजच पडली पाहिजे नाही. असं जर प्रत्येकाचं शुद्ध आणि योग्य नीती मूल्यांवर आधारित असं आचरण, आदर्श असं आचरण असेल तर नक्कीच संरक्षणासाठी कायदे करण्यात आले तरीही त्या कायद्यापर्यंत जाण्याची गरज पडणार नाही असं मला वाटतं.
1: आणि या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे आपण जसं म्हणतो की थोडस स्वार्थी विचार होऊन जरी आपण केला तरी ह्या गोष्टी आपल्या आपल्याला कळायला पाहिजेत.
0: नक्कीच नक्कीच
1: बरोबर आहे. मी काय करावं आणि काय नाही हे ज्याचं त्यांना ठरवायचं. कोणी किती जरी सांगितलं आणि काही जरी केलं तर काही उपयोग नसतो ह्या गोष्टींचा. स्वतःची आयडेंटिटी, स्वतःचा स्टेटस आहे तो स्वतः जपणं खूप आवश्यक असतं.
0: अगदी बरोबर आहे. आणि मला ही खूप अविचारी गोष्ट वाटते की अनेक वेळा गंभीर वाईट घटना प्रसंग घडल्यानंतर म्हटलं जातं की तो व्यक्ती मनोरुग्ण आहे किंवा त्याची मानसिक स्थिती योग्य नाही. अरे मानसिक स्थिती त्याची योग्य नाही, मनोरुग्ण आहे, तर मग वाईट दुष्कृत्य करावं असं त्याला का वाटलं.
1: प्रत्येकाला समाजामध्ये स्वातंत्र्य आहे, मग त्या स्वातंत्र्याचा स्वैराचार करायचा का ते स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं हे ज्याच्या त्याच्या हातात आहे.
0: खरोखर खरोखर मॅडम, आता आपल्या समाजातील प्रत्येक नागरिक महिला आणि बालिकांच्या सुरक्षेसाठी आणखी कोणती कलम नियम नव्यानं आपण स्वीकारली पाहिजेत याविषयी जाता जाता आपण काय सांगाल.
1: त्याच्यामध्ये फक्त मी जसं म्हटलं की आपलं मेकॅनिझमची वाढ डेफिनेटली होणं आवश्यक आहे. जसं शैक्षणिक जे अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये स्वसंरक्षणासारखे विषय जे आहे ते कंपल्सरी वाढवणं आवश्यक आहे. आणि कायद्याचा यूज आणि मिसयूज हे दोन्ही पद्धतीने केला जातो. जसं मग अशी मी सांगितलं की विक्टिम कंपल्सरी, एखादी पीडिता असेल तिच्यावर जर हे झालं तर तिला आपण विक्टिम कंपेन्सेशन देतो, काउन्सिलिंग करतो वगैरे सगळ्या गोष्टी. पण इथे विचार करण्यासारखी गोष्ट आहे, आपण फक्त एका बाजूने विचार करतो पण जिथे कायद्याचा मिसयूज होऊन खोटे गुन्हे दाखल केले जातात तिथे काय. जिथे असं समोर येतं की बाबा हा खोटा गुन्हा आहे, नंतर तो आरोपी सुटला जातो, पण त्याची जी काही बदनामी झालेली आहे, त्याची जी काही समाजातली प्रतिष्ठा डाऊन झालेली आहे, त्याच्याबद्दल काय, कुठेतरी त्याच्याबद्दल सुद्धा प्रोव्हिजन्स, मग अशा खोट्या केसेस करणाऱ्यांविरुद्ध सुद्धा ऍक्शन घेणं आवश्यक आहे.
0: नक्कीच.
1: तसं जर प्रोव्हिजन्स काही करता आले तर याचा विचार नक्कीच व्हायला हवा की म्हणजे लोकांना कायदे कडक आहेत त्याच्याबद्दल दुमत नाहीच आहे, त्याची अंमलबजावणी होत आहे, जे तो आपल्या आपल्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी कठोर पद्धतीने करायचा प्रयत्न करतो पण जिथे मिसयूज होते तिथे सुद्धा अशा खोट्या केसेस करणाऱ्यांवर धाक असणं आवश्यक आहे. मग त्यांना मग हेवी कंपेन्सेशन म्हणा किंवा आणखीन दुसऱ्या काही ज्या योग्य त्या त्या परिस्थितीनुसार पनिशमेंट्स असतील त्या आपण काय देऊ शकतो की जिथे कुठेतरी वचक बसेल हे सुद्धा आपण विचारात घेतणं प्रशासनानं आवश्यक.
0: खरोखर खरोखर एकंदरीतच महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयीचा आजचा जो प्रश्न आहे तो व्यक्तिगत, सामाजिक, प्रशासकीय प्रत्येक स्तरांवर यावर
1: जनजागृती करणं आणि त्याचं प्रॉपर काउन्सिलिंग होणं आणि त्याबद्दलची माहिती, गंभीरता, त्याचं महत्व पटवून देणं हे खूप आवश्यक आहे.
0: नक्कीच नक्कीच. म्हणजे जोपर्यंत घराघरात याविषयी माहिती पोहोचणार नाही, व्यक्ती व्यक्तीपर्यंत ही माहिती पोहोचणार नाही, तोपर्यंत हे जे गंभीर स्वरूपाचे होणारे जे गुन्हे आहेत, अपराध आहेत, ते थांबणं आणि थांबवणं कठीण आहे असं म्हणायला काही हरकत नाही. गरज आहे आपण घरापासून आणि आपल्या घरातल्या व्यक्तीपासून याविषयीची जनजागृती करणं
1: आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची सुरुवात आधी स्वतःपासून करणं ही खूप महत्वाची.
0: नक्कीच नक्कीच.
1: आणि त्याच्यासाठी आपल्याकडे प्रसार माध्यमाच्या बाबतीत आता जसं बालक पालक मूवी आहे, केरळा स्टोरी 1 आणि 2 आहेत, त्याचे दोन्ही भाग असतात किंवा बालक पालक सारखी मूवी आहे की त्याच्यामध्ये खूप छान संदेश दिलेला आहे. मला तेव्हा एक ते भावला की जेव्हा मुलांना काही प्रश्न पडतात तेव्हा जर त्यांना त्यांच्या कुटुंबाकडून त्याची उत्तरं नाही भेटली तर मग ते कुठल्या पद्धतीने ते शोधतात आणि त्याचे परिणाम काय होतात हे बालक पालक मध्ये खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. केरळा स्टोरी मध्ये सुद्धा पार्ट 1 पार्ट 2 मध्ये पाहिलं आपल्या संस्कृतीचं महत्व त्या मुलांना योग्य पद्धतीने समजलं नसल्यामुळे त्यांचं पुढे काय होतं आणि मग ते का चुकीच्या पद्धतीने जातात आणि नंतर त्याचे परिणाम काय.

0: होतात. तर ही कुठेतरी सुरुवात आपण आपल्यापासून आपल्या कुटुंबापासून करणं गरजेचं आहे.
1: एक चुकीचा निर्णय
0: आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त करतो.
1: नक्कीच नक्कीच.
0: त्याच्यामुळे कुठेतरी ही सुरुवात आपल्यापासून आपल्या कुटुंबापासून करणं आवश्यक आहे.
1: खरंच आहे, म्हणजे एक चुकीचा निर्णय आणि एक चुकीचं काम माणसाला आपल्या आयुष्यातून कसं उठवू शकतं किंवा आपल्या आयुष्याचा कसा अंत घडवून आणू शकतं याचं उत्तम उदाहरण आपण यासारख्या अनेक गोष्टींमधून पाहू शकतो. आणि हे आपण उघड्या डोळ्याने पाहणं आणि त्यावर योग्य ती ऍक्शन घेणं किंवा या गोष्टी मनामध्ये रुजवून आपलं आचरण योग्य ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.
0: म्हणजे गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा जितका दोषी आहे तेवढाच माहिती असून सुद्धा न सांगणारा पाहणारा दोषी आहे असं म्हणावं लागेल.
1: खरंच खूप छान मॅडम वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अतिशय महत्वपूर्ण उपयुक्त आणि समाज जनजागृतीच्या दृष्टिकोनातून म्हणता येईल खूप फायदेशीर अशी माहिती आम्हा सर्व मैत्रिणींपर्यंत आपण पोहोचवलीत त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप सारे शुभेच्छा.
0: धन्यवाद. आपणही मला माझे विचार मांडण्याची आकाशवाणी केंद्रावर संधी दिली त्याबद्दल आपल्या संपूर्ण टीमचे मनपूर्वक आभार.

मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकला. मैत्रिणींनो, कार्यक्रमामध्ये आता आपण आनंद घेऊया एका गीताचा.

0: पाय लावून घ्यायला पाहिजेत. तर सगळ्यात सुरुवातीची गोष्ट आहे की स्वतःसाठी वेळ काढावा.
1: पहिली
0: महत्वाची गोष्ट ही आहे की तुमच्या दैनंदिन ज्या कामाच्या गरजा आहेत किंवा दैनंदिन जे तुमचं रुटीन आहे त्याचं एक वेळेचं नियोजन करून त्याच्यातून तुम्ही स्वतःसाठी वेळ काढावा.
1: अगदी.
0: आणि हे अगदी म्हणजे मस्ट आहे. हे तुमचं पहिलं, मी तर असं म्हणेल की तुमचं कर्तव्य आहे की स्वतःसाठी वेळ काढणं. आणि तो वेळ काढल्यानंतर त्या वेळामध्ये आपण स्वतःसाठी काय करतोय. वेळ काढला तुम्ही एक तास, पण त्या वेळात तुम्ही स्वतःसाठी काय करताय हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. मग माझ्या आरोग्यासाठी कोणत्या सवयी मी अंगीकारल्या आहेत किंवा माझ्या आरोग्यासाठी मी स्वतःसाठी काय करते ह्याच्यामध्ये, तर ह्या वेळामध्ये मग आपण आता योगाचा विचार करतोय तर तुम्ही योग, प्राणायाम, ध्यान, शवासन हे करत जा. तुम्ही रिलॅक्स व्हा थोडेसे रोजच्या ताणतणावातून. जर तुम्ही अगदी आसनं जरी तुम्हाला रोज नाही जमले तरी तुम्ही आठवड्यातनं 3 दिवस 2 दिवस असं काहीतरी एक ठराविक वेळ काढा स्वतःसाठी. आणि शवासन तर अगदी सगळ्या महिलांनी रोज डेली केलं पाहिजे शवासन, किंवा निदान योग निद्रा इतकं तरी केलं पाहिजे की जेणेकरून तुमचं डोक्यापासून ते पायापर्यंत संपूर्ण शरीर रिलॅक्स होईल, तणावरहित होईल. म्हणून प्रत्येक महिलेने हे करावं. अगदी म्हणजे आमच्या फील्डमध्ये तर डॉक्टर्स काही काही ओपीडीमध्ये किंवा ओटीमध्ये स्वतः योगनिद्रा शवासन करतात. स्ट्रेस जेव्हा जास्त येतो, खूप हेवी वर्कलोड झालं की मग 5 मिनिटं 10 मिनिटं स्वतःसाठी काढायची आणि रिलॅक्स व्हायचं, म्हणजे परत काम करायला आपल्याला तेवढीच ऊर्जा मिळते. म्हणून हे प्रत्येक स्त्रीने हा विचार करावा की मला ऊर्जा टिकवायची आहे माझ्या कुटुंबासाठी,
1: बरोबर,
0: माझ्या मुलांसाठी. हा विचार करावा आणि तिने स्वतःसाठी वेळ काढावा, हे पहिलं कर्तव्य. त्याच्यानंतर आहाराविषयी तिने जागरूक असावं आणि आपण आपल्या कामाच्या ठिकाणी आपलं पोश्चर कसं आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. की आपण बसतो, उभे राहतो,
1: बरोबर,
0: मग आपण कुठे बेंड होतोय का चुकीच्या पद्धतीने, किंवा उभं राहताना आपण एका पायावर जास्त भार पडतो का, कमरेवर जास्त, कधी आपण असं टेकून उभं राहतो, एक हात टेकवतो, मग अशा पद्धतीने जास्त वेळ उभं राहिल्यानंतर त्या त्या भागातल्या स्नायूंना, त्या त्या भागातल्या अस्थींना त्रास होतो आणि मग वेगवेगळे आजार आपल्याला सुरू होतात. कंबर दुखणं, पाय दुखणं, गुडघे दुखणं हे आजार सुद्धा आपल्याला लागू शकतात. म्हणून पोश्चरल तुमचं जे पोझिशन आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही लक्ष केंद्रित, म्हणजे अगदी ही छोटीशी गोष्ट आहे, ही गोष्ट महिलांच्या लक्षातच येत नाही की आपण कसं बसतोय. तर हे एक महत्वाचं आहे, कामाच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने नाही बसणं. आणि त्याच्यानंतर पाण्याचं प्रमाण भरपूर, निदान 4 ते 5 लिटर पाणी तुम्ही डेली घ्यायला पाहिजे. आणि स्वतःच्या शरीरात होणारे बदल सकारात्मक पद्धतीने स्वीकारायचे, ही एक चांगली सवय लावून घ्यायची.
1: बरोबर.
0: माझ्या मते तरी महिलांनी ह्या इतक्या जरी गोष्टी केल्या तरी त्यांच्यामधले 70% आजार कमी होतील.
1: म्हणजे एकंदरीतच या चांगल्या सगळ्या सवयी जर महिलांनी लावून घेतल्या तर निश्चितपणे त्यांचं आरोग्य हे सुदृढ राहू शकतं. सगळ्या कुटुंबासोबत सुद्धा त्या स्वतःची काळजी चांगल्या पद्धतीने घेऊ शकतात. तर मॅडम काय होतं की बऱ्याचदा स्त्रियांमध्ये वाढत्या वयाबरोबर आजार सुरू झालेले असतात आणि स्त्रियांना एक प्रश्न पडतो की योगाभ्यास या वयामध्ये करणं सुरक्षित आहे का, आणि दुसरं म्हणजे योगासनं करण्याचा योग्य कालावधी कोणता आहे याविषयी आपण काय सांगाल.
0: वाढत्या वयाबरोबर शरीरात बदल होतात हे तर आपल्याला निश्चितच माहिती आहे. 12 ते 14 हे वय वाढत आहे, म्हणजे ह्या वयामध्ये झपाट्याने
1: स्त्रियांची
0: वाढ व्हायला सुरू होते. आणि त्याचसोबत जसं जसं वय वाढत जातं तसं तसं त्यांच्यामध्ये बदल होतच जातो. उंची वाढणं असेल किंवा दुसरे काही सेक्शुअल चेंजेस असतील, सेकंडरी कॅरेक्टर्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा त्यांच्यामध्ये वाढायला सुरू होतात तर ह्या वयामध्ये आपण योगाभ्यास सुरू करावा की नाही हे एक नक्की माहीत नसतं की कोणत्या वयात करावा, किंवा लहान मुलांनी करावा की नाही, किंवा लहान मुलींनी करावा की नाही, कोणत्या वयात योग्य आहे हे आपल्याला माहीत नसतं. तर ह्याच्यासाठी एक छान श्लोक हठयोग प्रदीपिकेमधला हा श्लोक आहे की युवा वृद्ध अतिवृद्ध वा व्याधितो दुर्बलो अपि अभ्यासात सिद्धी मापनोती सर्व योगेश्व तंद्रिधा. म्हणजे तरुण, वृद्ध, अतिवृद्ध, रोगी, दुर्बल हे सर्वजण योग करू शकतात.
1: अगदीच,
0: म्हणजे अगदी अगदी परफेक्ट त्यांनी हटप्रदीपिकेमध्ये व्याख्या केलेली आहे की कुणी करावं किंवा कुणी करू नये. म्हणून योगासनं किंवा योगाभ्यास हे लहान मुलं सुद्धा करू शकतात, फक्त त्यांच्या शक्तीनुसार.
1: बरं.
0: आणि योग्य वय म्हणजे 12 ते 14 पासून योगाभ्यास सुरू करता येतो. बालवयातही योगासनांची ओळख व्हावी म्हणून आपण त्यांना योगाभ्यासाची थोडीफार माहिती देऊ शकतो. आणि योग शिक्षणाचा आरंभ आता आपण ह्या श्लोकात पाहिल्याप्रमाणे कधीही करू शकतो, म्हणजे वृद्ध अतिवृद्ध.
1: अच्छा.
0: हे त्यांनी सांगितलेलं आहे की अगदी जर्जर झालेला व्यक्ती सुद्धा
1: योगासन
0: करू शकतो. आणि आपण स्त्रियांच्या बाबतीत जर म्हणू की शारीरिक बदल होत असले तरीही योग्य मार्गदर्शनाखाली योगाभ्यास करूच शकतात. फक्त काय असतं की वाढतं वय जे आहे, आता आपण टीन एज बघितलं 12-14, पण जसं 40 पुढे गेल्यानंतर 40-50 जे हे वय असतं, मग त्या वयामध्ये काही आजार असतील किंवा कुठल्याही वयामध्ये काही आजार असतील, शस्त्रक्रिया झालेल्या असतील, तर अशा वेळेला योग्य मार्गदर्शनाखाली

0: करायचंय, किंवा अस्थमा असेल, हाय ब्लड प्रेशर असेल, हार्ट पेशंट असतील किंवा असे काही गंभीर आजार असतील तर अशा वेळेला पोटावरची शस्त्रक्रिया असेल किंवा पोटावर ताण पडतील अशी असणं मग तेव्हा करता येत नाही. मग अशा वेळेला डॉक्टरांच्या आणि योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे आसनं योगाभ्यास सुरू करू शकतो.
1: अच्छा, म्हणजे योगासनं सुरू करण्यासाठी वयाचं बंधन नाहीये. मूल जन्माला आल्यानंतर झाला कळायला सुरुवात झाली तेव्हापासून योगा करायला सुरुवात केली तरी हरकत नाही, म्हणजे करवून घेतला त्याच्याकडून तरी हरकत नाही. ते 80 वर्षाच्या वयोवृद्धापर्यंत योगासनं हे केली जाऊ शकतात. तर निश्चितच स्त्रियांनी योग करायला काही हरकत नाही. आणि काय होतं मॅडम की बऱ्याचदा स्त्रियांमध्ये काही गैरसमज सुद्धा आढळून येतात योगासनांबद्दल, तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल?
0: गैरसमज तर भरपूर असतात महिलांमध्ये, पण खरं पाहायला गेलं तर महिलांना असं वाटतं की जेव्हा आपल्याला त्रास होईल तेव्हा बघू.
1: अगदीच,
0: ही अगदी म्हणजे नॉर्मल कन्सेप्ट आहे त्यांची योगाभ्यासाबद्दल की काहीच त्रास नाहीये मग कशाला योगाभ्यास करायचा. जेव्हा त्रास होईल, जेव्हा गुडघे दुखतील किंवा मी काय आता म्हातारी आहे का योगा वगैरे करायला, असं सुद्धा कधी कधी त्यांची संकल्पना त्यांच्या मनामध्ये असते. तर असं काहीही नाही. आपण सुरुवातीलाच बघितलं की स्वास्थ्य रक्षण हे आपलं कर्तव्य आहे. मग आजार झाल्यानंतर करण्यापेक्षा आजार व्हायच्या आधीच जर आपण आपलं आरोग्य सुस्थितीमध्ये ठेवलं तर हे पुढचे प्रॉब्लेम येणारच नाहीत. आणि ह्याच्यासाठी म्हणजे आपल्या थोडंसं विस्ताराने 5 मिनिटात सांगते मी की आपल्या पुराण काळातल्या ज्या स्त्रिया आहेत त्या योगविद्या पारंगत होत्या. त्यातलं अगदी एक दोन उदाहरण म्हणले तर पुराण

0: योगाभ्यास तिचा झालेला होता, म्हणजे ह्या ज्या पुराण काळातल्या स्त्री आहेत ह्या योगविद्या विभूषित होत्या. पण मधला जो काळ होता अधोगतीचा भारताच्या, तो त्या काळामध्ये स्त्रियांकडे दुर्लक्ष झालं म्हणा किंवा स्वतःला त्यांनी एक बंदिस्त करून घेतलं की भारतावर आक्रमण होत गेली, स्त्रियांच्या असुरक्षिततेमुळे त्या थोड्याशा मागे खेचल्या गेल्या, अशा ह्या काही गोष्टींमुळे मग स्त्रियांनी स्वतःकडे दुर्लक्ष केलं की घरामध्ये बंदिस्त त्यांचं आयुष्य झालं. पण योगाभ्यासाची गरज नाही ही कन्सेप्ट चुकीची आहे. किंवा माझे गुडघे दुखतील तेव्हा मी करेल, मला जेव्हा सांधे झिजायला सुरू होतील, जेव्हा सांध्याचा त्रास होईल, जेव्हा मला खाली बसता येणार नाही, जेव्हा मला खुर्चीची सवय लागेल, ह्या सगळ्या गोष्टी होण्याच्या आधीच जर आपण त्याच्यावरचे उपाय सुरू केले तर ते केव्हाही चांगलं.
1: अगदीच. म्हणून नाहीतरी योगामध्ये सांगितलं जातं की योग ही जी क्रिया आहे ती आजार होण्याच्या आधी करण्याची आहे, आजार होऊ नये म्हणून करायची आहे. बऱ्याचदा असं होतं की योगासनांमुळे आजार कुठे नीट झालाय असा प्रश्न पडतो, पण हे चुकीचं उत्तर आहे. योगाची जी पद्धत आहे किंवा जे पुरातन काळापासून सांगण्यात आलंय, तर योगा हा आजार टाळण्यासाठी करायचा आपल्याला. तर मॅडम, हे सगळं माहीत करून घेत असताना आणखी एक प्रश्न मनात येतोय, तो म्हणजे की योगासनांसाठी सकाळची वेळ उत्तम मानली गेली आहे, त्याचं नेमकं काय कारण असावं?
0: त्याचं कारण असं आहे, ती आदर्श वेळ असते. तर का असते? कारण त्यावेळेला आपलं शरीर आणि मन दोन्ही शांत आणि स्थिर असतं, हे एक मुख्य कारण आहे. आणि त्याचसोबत उन्हाच्या वेळी आसनं करायची नसतात, कारण उन्हाच्या वेळी काय आपली ऊर्जा निर्माण होण्यापेक्षा बाहेर जाऊ शकते ती. किंवा भोजनाची वेळ आणि योगासनाची वेळ याच्यामध्ये अंतर पाहिजे, हे सुद्धा एक कारण आहे की आपण हलकासा नाश्ता जर केला आपण तर त्याच्यानंतर 2 तासांनी आपण योगाभ्यास करू शकतो, पण आपण फुल जेवण केल्यानंतर जवळपास 4 तास आपण योगाभ्यास करू शकत नाही. म्हणून मग हे दोन्ही तिन्ही कारण आहेत की सकाळच्या वेळी मन आणि शरीर दोन्ही स्थिर असतं, दुसरं आपलं पोट रिकामं असतं, आपले प्रातर्विधी सगळे झालेले असतात, आणि तिसरं म्हणजे उन्हाची वेळ नाहीये, थंड वेळ आहे, त्याच्यामुळे आपल्यामध्ये ऊर्जा, आपल्याला प्राणवायू हे सगळं जास्त प्रमाणात आपण त्याचा फायदा घेऊ शकतो, मिळवू शकतो. कारण आहे
1: योगासनाची सकाळची
0: वेळ अगदी आदर्श वेळ आहे.
1: तर मॅडम, आता जाता जाता शेवटी आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी तरुणींना आणि महिलांना आपण काय संदेश द्याल किंवा काय मार्गदर्शन कराल? शेवटी आपण काय सांगायला मैत्रिणींना?
0: मैत्रिणींना, उत्तम आरोग्य ही आपली संपत्ती आहे, आणि ज्याप्रमाणे आपल्या कुटुंबातल्या प्रत्येकाला खुश ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो, प्रत्येकाला हवं नको ते आपण बघत असतो आणि त्याच्या आरोग्याची काळजी सुद्धा घेत असतो, त्याचप्रमाणे आपणही स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, हा एक माझा तुम्हाला संदेश आहे. आणि दुसरं म्हणजे स्त्री ही कुटुंबाची मुख्य घटक आहे, कुटुंबाचा आधारस्तंभ आहे स्त्री म्हणजे. तर सांख्ययोगात तर तिला प्रकृतीची उपमा दिलेली आहे की योगाचा जो बेसिक ग्रंथ आम्ही म्हणतो सांख्ययोग, तर सांख्ययोगामध्ये तिला प्रकृतीची उपमा दिलेली आहे. आणि कवी कालिदासांनी तिला कुटुंबातील चैतन्य असं म्हटलेलं आहे, की चैतन्याची ठिणगी असा शब्द त्यांनी वापरलेला आहे कवी कालिदासांनी. मग ही चैतन्याची ठिणगी कुटुंबाबरोबरच समाजाचाही उद्धार करते, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की फक्त कुटुंबच हे तिच्यावर अवलंबून नाही तर संपूर्ण समाज, संपूर्ण राष्ट्राची ती आधारशिला आहे. आपण तिला शक्ती स्वरूप मानतो स्त्रीला, आणि ही मग शक्ती कायम असणं, दृढ असणं आणि स्थिर असणं हे आपल्या राष्ट्रासाठी आवश्यक आहे. म्हणजे फक्त आपण आपल्या पुरता विचार न करता आपल्या कुटुंबाचा, आपल्या समाजाचा, आपल्या राष्ट्राचा एक व्यापक विचार करून आपलं आरोग्य कसं स्थिर राहील, कसं आपण आरोग्यदायी असू, हा एक संदेश मला सर्व महिलांना द्यावासा वाटतो की तुम्ही स्वतःची तब्येत, स्वतःचं मानसिक शारीरिक आरोग्य सांभाळा, म्हणजे तुम्ही तुमचं राष्ट्राच्या हिताला हातभार लावल्यासारखं आहे. हे एक माझं त्यांना सांगणं आहे. आपले विविध कर्तव्य, जबाबदारी आणि आरोग्य यांचा समतोल तिला साधायचा आहे प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक महिलेला, प्रत्येक मुलीला हा समतोल साधता आला पाहिजे, आणि त्यासाठी तिला आसन, प्राणायाम, ध्यान हा मार्ग अगदी योग्य आहे. आणि यासाठी मग आपण असा संकल्प करूयात की संतुलित आहार, नियमित योग साधना आणि आयुर्वेदोक्त दिनचर्या आणि आपला योग दिनाचा जे हेतू साध्य करायचा आहे तो यातून निश्चितपणे साध्य होईल, हेच माझं सगळ्या महिलांना सांगणं आहे की करा योग आणि रहा निरोग.
1: तर मैत्रिणींनो, आजच्या या संवादातून आपण जाणून घेतलं की योग हा केवळ शरीर तंदुरुस्त ठेवणारा व्यायाम नसून मानसिक शांतता, भावनिक स्थैर्य आणि संपूर्ण आरोग्य देणारी जीवनशैली आहे. तर विशेषतः खरं तर महिलांनी स्वतःसाठी थोडासा तरी वेळ काढून नियमित योग, प्राणायाम आणि ध्यान यांचा अंगीकार केला तर आरोग्यदायी आणि आनंदी जीवनाकडे त्यांची वाटचाल निश्चितच सुलभ होईल. तर मॅडम, आजच्या या माहितीपूर्ण संवादासाठी सर्व मैत्रिणीच्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळी या कार्यक्रमाअंतर्गत महिलांचे आजार आणि योग या

विषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकलात. मैत्रिणींनो, आजचा हा संपूर्ण कार्यक्रम आपण सर्वांना कसा वाटला हे आम्हाला पत्राच्या माध्यमातून जरूर कळवा. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे मैत्रिणींनो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा. या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांचा यशस्वी दौरा आटपून प्रधानमंत्री मायदेशी परतले। पुण्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 वर। व्हिएतनामच्या प्रधानमंत्र्यांनी दिले बोट दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश। ज्येष्ठ गायिका एस जानकी यांचं निधन। विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत लिंडा नॉस्कोवा अजिंक्य, पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झ्वेरेव यांच्यात लढत। आणि इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताकडे दुसऱ्या डावात 269 धावांची भक्कम आघाडी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला 3 देशांचा दौरा आटपून काल नवी दिल्लीत परतले। दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी इंडोनेशियाला भेट दिली आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली। तर दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला। या दौऱ्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज यांच्यासमवेत भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत भाग घेतला। तसंच भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरम दरम्यान दोन्ही देशांच्या प्रमुख उद्योजकांना संबोधित केलं। या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातली त्यांची न्यूझीलंड भेट ऐतिहासिक ठरली। 4 दशकांपेक्षा जास्त काळानंतर भारतीय प्रधानमंत्र्यांनी न्यूझीलंडचा केलेला हा दौरा द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना देणारा ठरला। या दौऱ्यादरम्यान त्यांनी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्तोफर लक्सन यांच्याशी चर्चा केली। संरक्षण, पर्यटन, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन तसंच दुग्ध व्यवसाय आणि पशु संवर्धन या 5 क्षेत्रांमध्ये यावेळी 10 सामंजस्य करार करण्यात आले। ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं 6 महिन्यांची विशेष माफी योजना सुरू केली। या योजनेअंतर्गत प्राप्तिकर कायद्यांतर्गत मान्यता प्राप्त भविष्य निर्वाह निधी ट्रस्ट चालवणाऱ्या आस्थापनांना आपलं पीएफ ट्रस्ट ईपीएफओकडे नियमित करण्याची संधी देण्यात आली। ज्या कंपन्यांनी स्वतःचा पीएफ ट्रस्ट बनवलाय मात्र त्यांच्याकडे सरकारची अधिकृत मंजुरी नाही त्यांना नियमित होण्याची ही संधी एकदाच मिळणार आहे। ही योजना 6 महिने

मुलांसाठी खुली असेल आणि पात्र आस्थापनांना आपला अर्ज ईमेलद्वारे संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठवावा लागेल. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक प्रवीर रंजन यांनी आज जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथल्या नुवान बेस कॅम्पला भेट दिली आणि सध्या सुरू असलेल्या अमरनाथ यात्रेतल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला. रंजन यांनी तैनात असलेली सुरक्षा प्रणाली, प्रवेश नियंत्रण उपाय, संवाद यंत्रणा, देखरेख व्यवस्था, वैद्यकीय सहाय्य, सर्व सुरक्षा दलांमधली समन्वय यंत्रणा, तैनातीची महत्वाची ठिकाणं, तपासणी नाके, सीआरपीएफचं संपर्क केंद्र, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष आणि साधन सामग्रीच्या व्यवस्थेचीही पाहणी केली. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणातल्या मृतांची संख्या 9 पोचले. बचाव कार्यादरम्यान काल या ठिकाणी आणखी 7 जणांचे मृतदेह सापडले. पुणे जिल्ह्यात मोशी इथं 8 जुलै रोजी एका इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळून झालेल्या या दुर्घटनेत 23 जण अडकले होते. त्यापैकी 5 जण सुरक्षितपणे बाहेर आले तर 9 जणांची सुटका करण्यात आली. दुर्घटनेच्या ठिकाणी अद्याप बचाव कार्य सुरू असून बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू असल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं. व्हिएतनामचे प्रधानमंत्री ले मिन हुन यांनी फुक कोक या बेटाजवळ काल झालेल्या स्पीडबोट दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. या अपघाताची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कारणं शोधावीत, भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना कराव्या, तसंच या अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी असे निर्देश त्यांनी दिल्याचं मुंबईतल्या व्हिएतनामच्या वाणिज्य दूतावासानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. व्हिएतनाममध्ये काल पर्यटकांना घेऊन जाणारी स्पीडबोट उलटून झालेल्या या दुर्घटनेत 15 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांचं काल कर्नाटकमध्ये म्हैसूर इथं वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 88 वर्षांच्या होत्या. दक्षिणेची कोकिळा अशी ओळख असलेल्या एस जानकी यांनी आपल्या 6 दशकांपेक्षा मोठ्या कारकिर्दीत बंगाली, पंजाबी, कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी यासह विविध भारतीय भाषांमध्ये जवळजवळ 48,000 गाणी गायली. इलियाराजा, एम एस विश्वनाथन आणि ए आर रहमान यांच्यासारख्या दिग्गज संगीत दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलं. एस जानकी यांना 4 राष्ट्रीय पुरस्कार, 33 राज्य पुरस्कार आणि भारत सरकारच्या पद्मभूषण या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एस जानकी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. त्यांच्या निधनानं संगीत विश्वाची अपरिमित हानी झाली असून त्यांचा स्वर येणाऱ्या अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध करेल असं त्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलंय. कर्नाटकमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 2 पाकिस्तानी नागरिकांना पोलिसांनी आज चिक्कबल्लापूर इथून अटक केली. या दोघांनी आपलं खरं नागरिकत्व लपवून अवैधरित्या शिधापत्रिका आणि मतदार ओळखपत्र देखील मिळवलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली. येमेनमध्ये जाणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी 2017 लागू केलेल्या अटींबाबतची अधिसूचना परराष्ट्र मंत्रालयानं मागे घेतली. येमेनमधलं युद्ध आणि सशस्त्र संघर्षामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली होती. अमेरिकेनं इराणवर पुन्हा हल्ले केले असून इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉप्सनं होर्मुझ समुद्रधुनीत सायप्रसच्या ध्वजाखालच्या मालवाहू जहाजावर हल्ला केल्यावर अमेरिकेनं प्रत्युत्तरादाखल हे हवाई हल्ले केलेत. हे हल्ले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानुसार केल्याचं अमेरिकेच्या लष्करानं म्हटलंय. इराणनं केलेल्या हल्ल्यात जहाजावरचा कर्मचारी बेपत्ता झाला असून इंजिन रूमला आग लागल्यानं जहाज पुढे जाऊ शकणार नाही. दरम्यान इराणनं पुन्हा एकदा होर्मुझच्या समुद्रधुनीचा मार्ग बंद केलाय. भारतानं ओमानच्या किनाऱ्यावरच्या जीएफएस गॅलेक्सी या व्यावसायिक जहाजावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केलाय. या जहाजावरच्या 11 भारतीय नागरिकांपैकी 10 जणांची सुखरूप सुटका

प्यार।

0: बन गई राधा।
1: राधे राधे राधे।

आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांचा यशस्वी दौरा आटोपून प्रधानमंत्री मायदेशी परतले. पुण्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 वर. पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्याहून मार्गस्थ. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत लिंडा नॉस्कोवा अजिंक्य. पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिन्नर आणि झ्वेरेव यांच्यात लढत. आणि राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम. येत्या काही दिवसात पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहील असा हवामान विभागाचा अंदाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला 3 दिवसांचा दौरा आटोपून काल नवी दिल्लीत परतले. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी इंडोनेशियाला भेट दिली आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. तर दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासमवेत भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत भाग घेतला. तसंच भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरम दरम्यान दोन्ही देशांच्या प्रमुख उद्योजकांना संबोधित केलं. या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातली त्यांची न्यूझीलंड भेट ऐतिहासिक ठरली. 4 दशकांहून अधिक काळानंतर भारतीय प्रधानमंत्र्यांनी न्यूझीलंडचा केलेला हा दौरा द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना देणारा ठरला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्सन यांच्याशी चर्चा केली. संरक्षण, पर्यटन, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन तसंच दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन या 5 क्षेत्रांमध्ये यावेळी 10 सामंजस्य करार करण्यात आले. ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं 6 महिन्यांची विशेष माफी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत प्राप्तीकर कायद्याअंतर्गत मान्यताप्राप्त भविष्य निर्वाह निधी ट्रस्ट चालवणाऱ्या आस्थापनांना आपलं पीएफ ट्रस्ट ईपीएफओकडे नियमित करण्याची संधी देण्यात आली आहे. ज्या कंपन्यांनी स्वतःचा पीएफ ट्रस्ट बनवला आहे मात्र त्यांच्याकडे सरकारची अधिकृत मंजुरी नाही त्यांना नियमित होण्याची ही संधी एकदाच मिळणार आहे. ही योजना 6 महिन्यांसाठी खुली असेल आणि पात्र आस्थापनांना आपला अर्ज ईमेलद्वारे संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठवावा लागेल. पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणातल्या मृतांची संख्या 9 वर पोहोचली आहे. बचाव कार्यादरम्यान काल या ठिकाणी आणखी 7 जणांचे मृतदेह सापडले. पुणे जिल्ह्यात मोशी इथं 8 जुलै रोजी एका इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळून झालेल्या या दुर्घटनेत 23 जण अडकले होते. त्यापैकी 5 जण सुरक्षितपणे बाहेर आले तर 9 जणांची सुटका करण्यात आली. दुर्घटनेच्या ठिकाणी अद्याप बचाव कार्य सुरू असून बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू असल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं. आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातला मुक्काम संपवून पुढे मार्गस्थ झाल्या आहेत. तुकोबांची पालखी आज हडपसरहून तर माऊलींची पालखी सासवडहून पुढे रवाना होईल. श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगर इथं दाखल झाली. बेसिक ट्रेनिंग रेजिमेंट या लष्करी संस्थेच्या वतीनं वारकऱ्यांना फराळ तसंच पाण्याचं वाटप करण्यात आलं. संत मुक्ताई यांच्या पालखीचं काल बीड शहरात आगमन झालं. पैठणच्या संत एकनाथ महाराजांची पालखीही आज बीड जिल्ह्यात राक्षस भुवन इथल्या

कामावरून पुढे रवाना होईल. महिला आणि बालविकास विभागाच्या सहकार्यानं महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीनं आषाढी वारी काळात महिला उन्नती वारी हा विशेष उपक्रम राबवण्यात येणार असून या उपक्रमाचा प्रारंभ आज उरळी कांचन इथल्या पालखी तळावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते होत आहे. महिलांपर्यंत शासनाच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्कांविषयीची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. अकोल्यात आज बनावट बियाण्यांची विक्री करणाऱ्या दोन कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे दावे करणाऱ्या या कंपन्यांपैकी एक जालना जिल्ह्यातली तर दुसरी मध्य प्रदेशातली आहे. संबंधित कंपन्यांच्या बियाण्यांच्या क्षमतेबाबत शेतकऱ्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पॅकेटवर केलेला दावा बियाणे नियमांची दिशाभूल करणारा असल्याचं तपासणीत स्पष्ट झालं आहे अशी माहिती जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला एकेरीत 21 वर्षाच्या लिंडा नॉस्कोवा हिनं अजिंक्यपदाला गवसणी घातली. काल झालेल्या अंतिम सामन्यात तिनं कॅरोलाइना मुकोवा हिच्यावर 6-2, 5-7, 6-3 असा पराभव केला आणि कारकिर्दीतलं पहिलं ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीत आज संध्याकाळी अग्रमानांकित आणि विद्यमान विजेता यानिक सिनरचा सामना अलेक्झांडर झ्वेरेव्हशी होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार 8:30 सामन्याला सुरुवात होईल. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इंग्लंड आणि अर्जेंटिनानं आपापले सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. इंग्लंडनं अतिरिक्त वेळेत गोल करत नॉर्वेवर 2-1 असा विजय मिळवला तर अर्जेंटिनानं स्वित्झर्लंडवर 3-1 अशी मात केली. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं होतं. आता येत्या बुधवारी उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात फ्रान्स आणि स्पेन यांच्यात लढत होईल. दुसरा उपांत्य सामना गुरुवारी इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यात होणार आहे. दोन्ही सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार 12:30 सुरू होतील. स्पर्धेचा अंतिम सामना 20 जुलै रोजी न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर होणार आहे तर तिसऱ्या क्रमांकासाठीचा सामना 19 जुलैला होणार आहे. इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवस अखेर भारतानं दुसऱ्या डावात 269 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. कालचा खेळ संपला तेव्हा भारतानं दुसऱ्या डावात 1 बाद 154 धावा केल्या होत्या. यास्तिका 39 तर स्मृती मंधाना 69 धावा करून खेळपट्टीवर टिकून होत्या. त्याआधी भारतानं पहिल्या डावात इंग्लंडच्या संपूर्ण संघाला 170 धावांमध्ये माघारी धाडत 115 धावांची आघाडी मिळवली. भारताच्या वतीनं क्रांती गौडीनं 35 धावात इंग्लंडच्या 5 खेळाडूंना बाद केलं. इंग्लंडमध्ये साऊथहॅम्प्टन इथं काल झालेल्या टी20 क्रिकेट मालिकेतल्या अखेरच्या सामन्यात भारताचा इंग्लंडनं 56 धावांनी पराभव केला. यासोबतच इंग्लंडनं 5 सामन्यांची ही मालिकाही 4-0 अशी जिंकली. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. इंग्लंडचा सलामीवीर जॉस बटरच्या धडाकेबाज 131 आणि हॅरी ब्रुकच्या फटकेबाज नाबाद 95 धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडनं निर्धारित 20 षटकात 2 बाद 157 धावा केल्या. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा इथल्या समाज कल्याण विभागाच्या शासकीय निवासी शाळा आणि वसतिगृहात काल रात्री विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यापैकी 6 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. गेल्या 10 दिवसांपासून कामबंद आंदोलनावर असलेल्या तुमसर नगर परिषदेतल्या 60 कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात शुक्रवारपासून अधिक तीव्र आंदोलन पुकारलं आहे. गेल्या 2 महिन्यांपासून रखडलेलं वेतन,
किमान वेतनाचा लाभ न मिळणं आणि सुरक्षेसाठी आवश्यक मूलभूत साहित्याचा पुरवठा न होणं या मागण्यांसाठी कामगारांनी मुख्याधिकाऱ्यांच्या गाडी

ला घेराव घातला. यानंतर ठोस आश्वासन न मिळाल्यानं न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. कर्नाटकमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या दोन पाकिस्तानी नागरिकांना पोलिसांनी आज चिकबल्लापूर इथून अटक केली. या दोघांनी आपलं खरं नागरिकत्व लपवून अवैधरित्या शिधापत्रिका आणि मतदार ओळखपत्र देखील मिळवलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांचा यशस्वी दौरा आटोपून प्रधानमंत्री मायदेशी परतले. पुण्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्याहून मार्गस्थ. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत लिंडा नॉस्कोवा अजिंक्य. पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झ्वेरेव यांच्यात लढत. आणि राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम. येत्या काही दिवसात पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहील असा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ही परभणी आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे.

0: हाय गाइज, गुड इव्हिनिंग. युवकांच्या मनाचा ठाव घेणारी वाणी अर्थातच युववाणी या आजच्या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. फ्रेंड्स, आठवणी ह्या नेहमीच अविस्मरणीय असतात. काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खूप हसत असतो, तर काही वेळा आपण आनंद साजरा केलेले क्षण आठवून खूप रडतो. हीच आपल्या आयुष्याची गंमत असते. या विचारासह वळूया आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाकडे. फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण चर्मवाद्य अर्थातच तालवाद्याचं शास्त्रोक्त शिक्षण घेणाऱ्या युवा मित्राशी संवाद साधणार आहोत. तेव्हा आता आपला फारसा वेळ न घेता आजच्या युववाणी या कार्यक्रमामध्ये आता आपण ऐकूया पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. फ्रेंड्स, आपण बघतो की युववाणी आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करतो. मग त्यामध्ये कधी आपण कलाक्षेत्राविषयी माहिती जाणून घेतो, कधी आपण ज्ञानात्मक विविध शाखांविषयी माहिती जाणून घेतो, विद्यार्थ्यांनी करिअर क्षेत्रामध्ये स्वतःची प्रगती करत असताना काय करायला हवं याविषयी आपण तज्ज्ञांकडनं माहिती जाणून घेत असतो. आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण संगीत क्षेत्राविषयी आणि संगीत क्षेत्रातील पखवाज या वाद्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. मित्रमैत्रिणींनो, गायनाच्या माध्यमातून आपण आपलं करिअर घडवतो, अगदी तसंच विविध वाद्य वादनातूनही करिअर घडवणारे अनेक युवा मित्रमैत्रिणी आहेत. त्यातीलच एक तालवाद्य म्हणजेच पखवाज हे तालवाद्य. मग पखवाज वादनामध्ये यश संपादित केलेल्या आणि अगदी बालपणापासून पखवाज वादनाचं शास्त्रोक्त शिक्षण घेऊन पखवाज वादनामध्ये यश संपादित केलेल्या युवा मित्राशी आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण संवाद साधणार आहोत. आणि या युवा मित्राचा आजपर्यंतचा पखवाज वादनातील संपूर्ण प्रवास जाणून घेणार आहोत. आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण आमंत्रित केलेला आहे ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राला. हा युवा मित्र सध्या श्री शिवाजी महाविद्यालय परभणी येथे बीए द्वितीय वर्षामध्ये शिक्षण घेत आहे. त्यासोबतच शास्त्रीय पखवाज वादनाच्या मध्यमापूर्णपर्यंतच्या परीक्षा या युवा मित्राने दिलेल्या आहेत आणि सध्या पखवाज वादनाच्या शास्त्रोक्त शिक्षणातील उपांत्य विशारद या परीक्षेचा अभ्यास या युवा मित्राचा सुरू आहे. तो त्या मित्राशी प्रत्यक्ष संवाद साधून आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा सर्वप्रथम ऋषिकेश, तुझं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. पखवाज या वादनाचं शास्त्रोक्त शिक्षण आपण घेतलेलं आहे. सुरुवातीला पखवाज या वाद्याविषयी आणि पखवाज वादनाविषयी आपण काय सांगाल?
1: नमस्कार. पखवाज हे वाद्य अतिशय प्राचीन काळापासून प्रचलित आहे. त्याला एक शास्त्रीय तालवाद्य असं म्हणतात, त्याला चर्मवाद्य असे देखील म्हणतात, कारण जनावराचं जे कातड असतं त्या कातडीपासून पखवाजाची निर्मिती केली जाते. पखवाजाचे मुख्यतः दोन बाजू असतात, उजव्या बाजूला धूमपान असे म्हणतात आणि डाव्या बाजूला जे असतं त्याला शाईपुडा असं म्हणतात. तर उजव्या बाजूला जे धूमपान असतं त्याला एक असा नाद निर्माण होतो, तर तो नाद निर्माण होण्यासाठी त्याला गव्हाच्या पिठाची कणिक लावली जाते. तर तो कमी जास्त प्रमाणात आपण लावू शकतो, जसा आपल्याला नाद येईल तसा तो लावला जातो. आणि पखवाजा जर अतिशय मुख्य अशा बाजूचा विचार करायला गेला तर तो म्हणजे शाईपूड.

0: तर शाईपुडी ही अत्यंत एक पखवाजाचं मुख्य अंगच म्हणा की असं आहे. तर त्यामध्ये पखवाजाच्या मुख्य अंगामध्ये त्याला वेगवेगळ्या स्वरामध्ये लावलं जातं. त्यामध्ये काळी दोन आहे, पांढरी दोन आहे, पांढरी चार आहे, काळी एक आहे. आता हे जे स्वर मी तुम्हाला सांगत आहे ते स्वर एक वेगवेगळ्या मंचावर असे उपयोगात आणले जाते. त्यामध्ये आपण मग पखवाजाचा जर उपयोग पाहायला गेलं तर त्यामध्ये तालवाद्य म्हणजेच आपण पाहिलं सोलो वादनामध्ये आहे, स्वतंत्र सोलो वादन. त्यानंतर कीर्तन भजनाच्या सातसंगतीसाठी, त्यानंतर शास्त्रीय जे गायन आहे धुपद धमार, यामध्ये या पखवाजाचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. त्यामध्ये स्वतंत्र सोलो वादन जे आहे ते काळी एक किंवा काळी दोन या स्वरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर केलं जातं. त्यानंतर कीर्तन आणि भजनासाठी काळी दोन, काळी एक, पांढरी दोन, पांढरी चार हे जे वेगवेगळे स्वर आहेत, म्हणजेच गायक ज्या स्वराच्या पट्टीमध्ये गायन करत आहे त्यामध्येच आपला पखवाज वाजवणारे सर्व स्वरात लावतात. त्यानंतर मग ध्रुपद धमार आहे, यामध्ये खास करून पखवाजाचा जो मुख्य ताल आहे म्हणजे चौताल, तो बारा मात्रेचा ताल आहे. तर या चौतालामध्ये देखील स्वतंत्र सोलो वादन करतात, परंतु याचा वापर ध्रुपद धमार तुम्ही गायन प्रकार ऐकले असतील कधी,
1: होय होय,
0: तर या दोन गायन प्रकारासाठी याचा चौतालाचा उपयोग केला जातो. तर पखवाजाचा एक विशेष ताल किंवा मुख्य तालच म्हणा की मुख्य ताल म्हणून चौतालाची ओळख आहे. त्यामध्ये स्वतंत्र सोलो वादन तर करतातच, पण ध्रुपद धमार देखील त्याच्यामध्ये गायन करतात. पखवाज हे वाद्य आहे, माझी खूप याच्यावर श्रद्धा आहे आणि अगदी मी याला माझा प्राण समजतो.
1: खरोखर संगीत क्षेत्रामध्ये वाद्यांचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्यावेळी कोणतंही वाद्य असो ते आपलं दैवत असतं. आता साधारणतः तुम्ही म्हणालात की तुम्ही अगदी बालपणापासून पखवाज वादनाला सुरुवात केलेली आहे, तर साधारणतः वयाच्या कितव्या वर्षापासून तुम्ही पखवाज वादन करता? आणि आपल्या झालेल्या चर्चेप्रमाणे आपण जसं शास्त्रीय गायनाच्या अलंकारपर्यंतच्या परीक्षा दिल्या जातात अगदी तसंच वादनामध्ये पखवाज वादनाच्याही प्रारंभिकपासून अलंकारपर्यंत शास्त्रीय परीक्षा दिल्या जातात आणि तुम्हीही शास्त्रोक्त शिक्षण पखवाज वादनाचं घेतलेलं आहे, तर आजपर्यंत शास्त्रीय पखवाज वादनाच्या तुमच्या किती परीक्षा झालेल्या आहेत?
0: अगोदर तुम्ही विचारलं तसं मी अगदी लहान वयापासून पखवाजच म्हणजे मला आवड निर्माण झालेली आहे. त्यामध्ये मी सातव्या वर्षापासून मी पखवाज वाजवत आहे.
1: बरं,
0: त्यामध्ये सातव्या वर्षापासून म्हणायला गेलं तर आपण तेव्हा दुसरी या वर्गात असतो, तर तेव्हापासून मला पखवाजाची आवड निर्माण झाली. आमच्या घरी जे असं एक सांप्रदायिक वातावरण आहे त्यामध्ये आमच्या घरी नित्यनेमाचं रोज भजन होतं. त्यामध्ये असंच शाळेतून घरी आल्यानंतर मी भजनात बसायचो, छंदच लागला म्हणजे मी भजनाला बसायचो. म्हणजे ते कानाला ऐकायला छान वाटायचं. माझे आजोबाजी आहेत आसारामजी पांचाळ, ते पूर्वीच्या काळातील एक जुने पखवाज वादक होते. म्हणजे ते असे काही शास्त्रीयरित्या असे काय वगैरे शिकलेले नव्हते, पण ते अतिशय तालात पक्के होते. तर त्यांचं मी पखवाज वादन ऐकायचो. तर मी म्हणायचो हे कसं वाजवत असतील, आपल्याला येईल का भजन झाल्यानंतर? मी उगच ते पखवाज वाजवून बघायचा. मग असंच मी वाजवत राहिलो तर आजोबाला वाटलं की याला शिकायचंय वाटतंय पखवाज. तर आजोबांच्या मनात विचार आला की आपण याला शिकूया शाळेसोबतच. आणि माझे जे काका आहेत भगवानजी महाराज पांचाळ, तर ते आळंदीला स्थायिक आहेत. तर आजोबांनी म्हणजे माझ्या काकाला विचारलं की हा चांगला वाजवत आहे, याला तू आळंदीला घेऊन जाय. मी तेव्हा सातवी या वर्गात होतो तेव्हा मला माझ्या काकांनी आळंदीला, पंडित युवराज महाराज देशमुख गुरुजी काकांनी मला त्यांच्याकडे घेऊन गेले. मग युवराज महाराज देशमुख गुरुजी यांनी माझा हात पाहिला कसा वाजवतो, मग त्यांना पण माझं वाजवणं आवडलं. त्यानंतर त्यांनी मला आणखीन त्याच्या पुढचे बोल जे असतात म्हणजे जे सोलो वादनामध्ये किंवा सांप्रदायिक कीर्तन भजनामध्ये जे बोल उपयोगास येतात ते त्यांनी मला शिकवले. आणि मी जेव्हा आळंदीत होतो तेव्हा मला आणखी एका गुरुकडे शिकण्याची संधी मिळाली, ते म्हणजे प्रसाद महाराज जाधव गुरुजी पुण्याचे. प्रसाद महाराज जाधव यांनी माझ्या हाताची ठेवण जी आहे तर याचं त्यांनी मला शास्त्रीयरित्या मार्गदर्शन केलं. पुन्हा मग मी असे खुल्याची स्पर्धा असतात पखवाज वादनाच्या, खुल्या स्पर्धांमध्ये मी भाग घेत राहिला. खूप व्यक्तींचं श्रवण करण्यासाठी आळंदीमध्ये मला मिळालं. त्यामध्ये पंडित कृष्णादादा साळुंखे गुरुजी आहेत, सुरेशदादा तळवळकर गुरुजी आहेत, असे जे नामांकित पखवाज वादक आहेत शास्त्रीय, तर त्यांचं मी खूप ऐकत राहिलो. तर कृष्णादादा साळुंखे गुरुजी यांचं मी श्रवण करीत राहिलो आणि माझ्या आयुष्यामध्ये आणि माझ्या पखवाज वादनाच्या कलेमध्ये मी त्यांनाच एक माझं प्रेरणास्थान मानलेलं आहे. तर माझ्या काकाजींनी त्यांच्याकडे मला घेऊन गेले, याची खूप इच्छा आहे की तुमच्याकडे सोलो वादन शिकण्याची. गुरुजी म्हणले काय हरकत नाही, गुरुजी म्हणले काय येतं तुला वाजवून दाखव. मग मी आदिताल जो आहे तो माझा आवडता ताल आहे सोळा मात्रेचा, तर आदिताल हा ताल मी त्या गुरुजींना त्यांना वाजवून दाखवला आणि तेव्हा

0: पासून क्लास मी त्यांच्याकडे सुरू केले. त्यांनी रियाजाचं देखील महत्व सांगितलं. आम्ही पण आता मी तुम्हाला सांगतो, कॉलेज करत करत जेव्हा वेळ भेटतो तेव्हा मी घरी रोज कमीत कमी 4 तास रियाज करतो.
1: आता एवढा रियाज करता आणि एवढं बालपणापासून तुम्ही आजपर्यंत पखवाज वादनाचं अगदी शास्त्रोक्त शिक्षण घेतलेलं आहे. आता आपला हा संवाद असाच चालू राहील, पण सोलो वादन आहे पखवाजचं, तर ते आता आम्हाला ऐकण्याची खूप इच्छा आहे. सोलो वादनामधील कुठला जंग घ्याल?
0: सोलो वादनामध्ये आता बंदिश वगैरे तर आहेतच, पण सर्वात सोपा आणि असा एक भाग म्हणजे परण आहे. तर त्यामध्ये भगवान शंकरजीचं परण आहे, हनुमान परण आहे, सरस्वती मातेचं परण आहे, दुर्गादेवीचं परण आहे, गणेशजी तर यांचं देखील परण आहे. तर मी तुम्हाला शंकरजीचं परण पखवाजावर वाजून दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर सर्वप्रथम मी तुम्हाला पहिल्यांदा पडंत करून दाखवतो. म्हणजेच पडंत म्हणजेच तोंडाने जे काय तुम्ही खाली पखवाजावर वाजवणार आहेत तर ते अगोदर म्हणून दाखवणे. तर मी तुम्हाला शिवजीचं परण शंकर परण आहे ते म्हणून दाखवतो. धा धिकिटता धिकिटता का धिकिटता गे तेट धिकिटता धाकिट धाकिट धाकिट टकड धाकिट टकड धाकिट दिन दिन दिन धिटत तगेन गंगाधर नीलकंठ विश्वना तकिट धिकिट डिमि डिमि डिमि डमरु भजता धिकट तक धिकिट हर हर महादेव शिव शंकर त्रिकट तक त्रिकट गद गिरधा शिव शंकर त्रिकट तक त्रिकट गद गिरधा शिव शंकर त्रिकट तक त्रिकट गद गिरधा. तर आता हे मी तुम्हाला पखवाजावर वाजून दाखवेन. धाकिट धाकिट धाकिट टकड धाकिट टकड धाकिट दिन दिन दिन धटत तगेन गंगाधर नीलकंठ विश्वनाथ ताकिट धेकिट डिमि डिमि डमरु भजत त्रिकट त्रिकट हर हर महादेव शिव शंकर त्रिकट त्रिकट गिंद शिव शंकर त्रिकट त्रिकट गिंद शिव शंकर त्रिकट त्रिकट गिंद.
1: क्या बात है, संगीतामध्ये गायनासोबतच वादनाचं जे महत्व आहे
0: अगदी अगदी
1: ते अनन्य साधारण असं महत्व आहे. आणि खरंच वादन ऐकल्यानंतर आपण त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेतो. तुमचा आजपर्यंतचा जो सांगीतिक प्रवास आहे, तुमचे जे गुरु आहेत, सांगीतिक गुरु आहेत पखवाज वादनातील, त्याविषयी अतिशय सविस्तर तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे. निश्चितच एवढा सराव तुम्ही दररोज करता, वेगवेगळ्या गुरूंकडनं तुम्ही पखवाज वादनाचं शास्त्रोक्त शिक्षण घेतलेलं आहे, तर निश्चितच आजपर्यंत वेगवेगळे सोलो वादनाचे पखवाज वादनाचे कार्यक्रम तुम्ही केले असतील, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? सांघिक कार्यक्रमांमध्येही सहभागी झाला असाल, त्याविषयी काय सांगाल बरं?
0: तर सर्वप्रथम मी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, तर ह्या विद्यापीठाने आयोजित एक दरवर्षी युवक महोत्सव आयोजित करतात. तर त्या युवक महोत्सवामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा त्यामध्ये आयोजित असतात. तर तालवाद्याच्या स्पर्धा आयोजित करतात, तर त्यामध्ये मी सर्वप्रथम सहभाग घेतला होता. माझा आवडता जो पखवाजाचा ताल आहे आदिताल 16 मात्रेचा, तर तो मी बसवला होता. तर त्या आदितालामध्ये मी वेगवेगळ्या बंदिश वाजवल्या, रचना वाजवल्या, रेल्ले आणि सुरुवातीला गणेश पुरण वाजवलं आणि शेवट त्याचा मी शंकरजीच्या परणाने केला. आता मला ह्याच्या अगोदर काही स्पर्धेचा अनुभव नव्हता, हा एकदम सुरुवातीचा माझा अनुभव होता स्पर्धेचा. 9:45 माझं वादन झालं होतं. मग त्यानंतर मला जसं अपेक्षित होतं त्यापेक्षा कितीतरी पटीने अतिशय चांगल्या प्रकारे माझं सादरीकरण झालं. युवक महोत्सवाचा समारोपाकडे आलं शास्त्रीय तालवाद्याच्या. या स्पर्धेचे जे पारितोषिक मिळणार होते तर त्याची त्यांनी अनाउन्स सुरू केली. मग त्यांनी प्रथम क्रमांक ते पारितोषिक त्यांनी पुकारलं. मग त्यानंतर आमच्या शिवाजी महाविद्यालयाचा त्यांनी क्रमांक पुकारला. मग ते ऐकून माझा आनंद गगनात मावेना असं झालं ना, कारण मला वाटलं नव्हतं की माझा प्रथम क्रमांकच येईल. इथे काय झालं, मग माझा पहिला नंबर आल्यानंतर माझी इंद्रधनुष्य युवक महोत्सवासाठी निवड झाली. त्यामध्ये माझी 2 कलाप्रकारासाठी निवड झाली. एक म्हणजे हे शास्त्रीय तालवाद्य पखवाज सोलोवादन आणि त्यानंतर लोकवाद्य. तर लोकवाद्य हे एक असा कला प्रकार आहे जे महाराष्ट्रातील ज्या प्राचीन अशा काळापासून चालत आलेल्या परंपरा आहेत त्यामध्ये जे जे वाद्य वापरले जातात त्यामध्ये पखवाज आहे, ढोलकी आहे, संबळ आहे, दिमडी आहे, ढोल, झांज, ताशा, या सर्वांचा लोकवाद्य या कला प्रकारात उपयोग केला जातो. मग आमचं इंद्रधनुष्यामध्ये दोन्ही कला प्रकारामध्ये अतिशय उत्तमरित्या सादरीकरण पार पडलं. मग इंद्रधनुष्याचा निकालाचा दिवस आला, तर त्यामध्ये शास्त्रीय सोलो वादनामध्ये माझा 2 क्रमांक आला. मग तिथून मग जे असाच स्पर्धेचा जो प्रवास आहे माझा चालत राहिला. दुसरी जी पुढची स्पर्धा होती ती म्हणजे सेंट्रल झोन युवक महोत्सव, तर ती संभाजीनगर इथे होती. सेंट्रल झोन युवक महोत्सवामध्ये लोकवाद्य आणि सोलोवादन या दोन्ही स्पर्धेमध्ये माझा सहभाग होता. लोकवाद्य हे सांघिक कला प्रकारात आणि हे वैयक्तिक म्हणजे

0: शास्त्रीय तालवाद्य सेंट्रल झोनचं एक विशेषतः काय आहे, त्या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला पारितोषिक मिळालं तर तुम्ही नॅशनल स्पर्धेला जाऊ शकता, म्हणजेच राष्ट्रीय युवक महोत्सवात तुम्ही भाग घेऊ शकता. तर त्यामध्ये एक खंत वाटते मला की तालवाद्याचं जे पारितोषिक होतं ते काही कारणास्तव मिळालं नाही, कारण माझी जी सोलोवादनामध्ये तालवाद्याचं. दुसऱ्या एका गोष्टीचा आनंद वाटतो की जो सांघिक कला प्रकारात माझा सहभाग होता पखवाजाची साथ करण्यासाठी लोकवाद्याच्या, तर त्या सांघिक कला प्रकारामध्ये आमचा दुसरा क्रमांक आला, म्हणजे आम्हाला द्वितीय पारितोषिक मिळालं. त्यानंतर मग नॅशनल जे आमचं हे युवक महोत्सव होतं, तर हे सत्यभामा विद्यापीठ चेन्नई तमिळनाडू येथे होतं. तर मग तिथे आम्ही गेलो, तिथे आमचं पहिल्या क्रमांकाला सादरीकरण होतं. आम्ही आमचं सादरीकरण अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडलं. समारोपाचा दिवस आला, निकालाचा दिवस उजळल्यानंतर जेव्हा दुसऱ्या क्रमांकाचं आम्हाला पारितोषिक मिळालं, तर तो एक आनंद खूप वेगळा होता की आतापर्यंत ज्या स्पर्धेमध्ये आम्हाला पारितोषिक मिळाले त्यापेक्षा हा आनंद खूप खूप वेगळा होता.
1: खरंच म्हणजे विद्यापीठ स्तरावर तुम्ही पहिल्याच वर्षात पदार्पण केलेलं होतं युवक महोत्सवामध्ये, त्यातही राष्ट्रीय स्तरापर्यंत तुम्ही पोहोचलात आणि तिथेही तुम्हाला बक्षीस प्राप्त झालं, तिथेही तुमचा क्रमांक आला. अतिशय आनंदाचीच ही बाब आहे आणि एका वर्षात एवढ्या स्पर्धांना सामोरं जाणं आणि त्यात यश संपादन करणं खरंच खूप कौतुकास्पद आहे. आणि अशा प्रकारे मग तुम्ही पहिल्याच वर्षामध्ये विद्यापीठीय विविध स्पर्धांचा अनुभव घेतलात, त्या अनुभवातून तुम्ही खूप काही शिकलात. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे अनेक स्पर्धा अशा झाल्या की ज्याविषयी तुम्हाला माहितीही नव्हती आणि हेच आपण अनुभवातून शिकत जात असतो. निश्चितच तुमचा हा संपूर्ण प्रवास खूप छान, आनंददायी आणि कौतुकास्पद असाच आहे. तुम्ही शास्त्रोक्त पखवाज वादनाचं शिक्षण घेतात, तर त्यात प्रात्यक्षिक आणि लेखी अशा दोन्ही स्वरूपाच्या परीक्षा घेतल्या जातात. तर तुम्ही ज्या शास्त्रोक्त परीक्षा पखवाज वादनाच्या देतात त्या परीक्षेचा, प्रात्यक्षिकचा आणि थेरी परीक्षेचा, असं दोन्हीचाही अभ्यासक्रम साधारणतः कशा स्वरूपाचा आहे? बरं,
0: साधारणतः लेखी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये अभ्यासक्रम एक जवळपास त्यांचा सारखाच असतो. परंतु जे लेखी परीक्षा असतात, आता जशा गायनाच्या जशा परीक्षा असतात, त्यामध्ये तुम्हाला रागाची माहिती विचारतात, अलंकार विचारतात, त्यामध्ये वेगवेगळ्या गीत प्रकारची माहिती विचारतात. तसंच पखवाजाच्या ज्या विशारदच्या परीक्षा असतात त्यामध्ये लेखी परीक्षेमध्ये पखवाजाविषयीच विचारलं जातं. त्यामध्ये कसं असतं, तबला आणि पखवाज दोन्हीची जी प्रश्नपत्रिका असते तर ती एक कंबाईन असते. तर या लेखी परीक्षेमध्ये पखवाजाचा इतिहास विचारला जातो, पखवाजाची निर्मिती कशा प्रकारे झाली आणि पखवाजाचा प्राचीन काळापासून ते आताच्या ह्या आधुनिक काळापर्यंत कशा कशा प्रकारे त्याचा विकास होत गेला, तर याविषयी माहिती विचारतात. किंवा पखवाज हे वाद्य कोणकोणत्या गायन प्रकारासाठी वापरलं जातं किंवा त्याचा काय उपयोग होतो, तर ह्या अशा प्रकारची संपूर्ण माहिती ही लेखी परीक्षेमध्ये विचारली जाते. प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये जे तुम्ही सोलो वादन करता किंवा जे वेगवेगळ्या गायन प्रकाराच्या साथीसाठी जे तुम्ही पखवाज वाजवता, तर ते पखवाज वादन कशा प्रकारे वाजवावं किंवा एक पुरेपूर माहिती जी असते ती प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये आपल्याला विचारली जाते.
1: हा आपला असा संवाद सुरू असतानाच पुन्हा एकदा आपण तुमच्या पखवाज वादनाकडे येऊया. आता काय ऐकवाल तुम्ही आम्हाला?
0: आता मी तुम्हाला एक रचना वाजवून दाखवतो. तर ती 81 मात्रेची रचना आहे.
1: बर,
0: तर त्या रचनेमध्ये एक भारदस्त काही अक्षरांचा उपयोग केलेला आहे.
1: बरं.

0: छान.
1: यासोबतच मी एक गणेशपुराण वाजवून दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी ते तुम्हाला सर्वप्रथम अगोदर म्हणून दाखवतो. धागे तिट तागे तिट जय जय गणपती, धुमकिट तागे तिट मंगल मूर्ती, देन देन तागे तिट महागणपती, सिद्धी विनायक धिट धिटता, एक दंत गण नायक गणपती प्रणाम, धा प्रणाम धा प्रणाम धा तिट धा तिकट तिकता, एक दंत गण.

0: நாயக கணபதி பிரணாமதா பிரணாமதா பிரணாமதா தீட்ட தாத்திரி கெடுத்துக்கதா ஏகதந்த கண நாயக கணபதி பிரணாமதா பிரணாமதா பிரணாமதா தரி மீ துமாலா பக்குவாசாவர் வாஜுன் தாக்குது தகை திட்ட தகை திட்ட ஜெய ஜெய கணபதி துமக்கிட்ட தகை திட்ட மங்கள முருத்தி தின் தின் தகை திட்ட மகா கணபதி சித்தி விநாயக திட்ட திட்டதா ஏகதந்த கண நாயக கணபதி பிரணாமதா பிரணாமதா பிரணாமதா திட்ட தாத்திரி கெடுத்துக்கதா ஏகதந்த கண நாயக கணபதி பிரணாமதா பிரணாமதா பிரணாமதா திட்ட தாத்திரி கெடுத்துக்கதா ஏகதந்த கண நாயக கணபதி பிரணாமதா பிரணாமதா பிரணாமதா
1: क्या बात है मस्त बालपणापासून सुरू झालेला तुमचा हा पखवाज वादनाचा प्रवास अव्याहतपणे सुरू आहे आणि बीए द्वितीय वर्षात तुम्ही सध्या श्री शिवाजी महाविद्यालय परभणी येथे शिक्षण घेत आहात इथेही बीए म्युझिक हा तुमचा सब्जेक्ट आहे निश्चितच वेगवेगळ्या गुरूंकडनं तुम्ही पखवाज वादनाचं आजपर्यंत भरघोस असं शिक्षण घेतलेलं आहे आणि ते आणखीही पुढे सुरूच आहे आता हे सगळं होत असताना ना आपण जेव्हा महाविद्यालयीन शिक्षणाकडे वळतो त्यावेळी निश्चितच करिअर क्षेत्राकडे आपली धाव असते आपण आपलं करिअर निश्चित करतो की आपल्याला नेमकं कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर करायचंय आपले काही ध्येय असतात आपल्या काही महत्वाकांक्षा असतात त्याविषयी तुम्ही काय सांगाल बरं तुमच्या महत्वाकांक्षेविषयी तुम्ही काय सांगाल
0: मला जी पखवाजामध्ये आवड निर्माण झाली तर मी आतापर्यंत पखवाजच करत आहे आणि शालेय जे शिक्षण जे माझं चालू आहे मी आता सध्या पदवी बीएच्या द्वितीय वर्षाला आहे तर त्यामध्ये देखील माझं संगीत या विषयामध्ये शिक्षण चालू आहे माझं मग त्यानंतर मी बीए माझी पदवी प्राप्त झाल्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन मी संगीत या विषयातच करणार आहे मग त्यानंतर मला माझं एक करिअर पखवाजातच घडवायचं आहे म्हणजे संगीत क्षेत्राशी मला जोडलेलंच राहायचं असं म्हणायचं मला
1: म्हणजे अव्याहत
0: अव्याहतपणे अगदी अगदी
1: पखवाज वादक म्हणून तुम्हाला
0: हा एक पखवाज वादक म्हणूनच मला एक ओळख निर्माण करायची आहे
1: छान तुम्ही सोलो वादन केलंय सांघिक लोकवाद्य वादनामध्येही तुम्ही तुमचा सहभाग नोंदवलेला आहे छान जाता जाता आजच्या युवकांना तुम्ही काय हितगुज त्यांच्याशी साधाल की अभ्यासासोबतच आणि इतर करिअर क्षेत्राप्रमाणेच कला क्षेत्रातही उत्तम करिअर आपण आपलं घडवू शकतो याविषयी तुम्ही काय सांगाल
0: अगदी फार छान असं तुम्ही प्रश्न विचारला ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आवड आहे त्यामध्ये जर तुम्ही सातत्य ठेवून जर कार्य करत राहिलात अविरतपणे तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल युवक हे आता तुम्ही म्हणलात तसं डॉक्टर वकील सीए वगैरे यांकडे लक्ष देत आहेत पण प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याच प्रमाणात स्पर्धा झालेली आहे परंतु कला क्षेत्र जे असं क्षेत्र आहे नोकरी तुमची पोट भरू शकते पण कला जी ही आहे ती तुमची एक ओळख निर्माण करते
1: खरोखर
0: तर तुम्हाला जर एक तुमची स्वतःची नवीन ओळख निर्माण करायची असेल तर तुम्हाला कला क्षेत्र निवडावं लागेल पण कला क्षेत्र हे असे क्षेत्र आहे की ज्यामध्ये तुम्हाला कलेला वेळच द्यावा लागतो
1: खरोखर प्रचंड मेहनत आहे
0: प्रचंड मेहनत आहे रियाज आहे श्रवण आहे मनन चिंतन आहे त्या सर्व गोष्टी आहेत कला क्षेत्राकडे तुम्ही वळलं पाहिजे कारण बऱ्याच युवकांना असं वाटतं की कलेमध्ये काय आहे तर असं नाही त्यामध्ये देखील करिअर आहे भवितव्य आहे तर मी जाता जाता एक तरुणांना विनंती करतो की तुम्ही कला क्षेत्र निवडा आणि त्यामध्ये सातत्य टिकून ठेवा प्रयत्न करा प्रामाणिकपणाने प्रयत्न करा यश हे तुम्हाला हमखास मिळतो
1: खूप छान आज कला क्षेत्राकडे खरंच युवकांनी वळणं आणि त्यात आपलं करिअर शोधणं खूप गरजेचं आहे स्थिरता संयम आणि अथक परिश्रमातून तुम्ही याही क्षेत्रामध्ये उच्चतम असं यश प्राप्त करू शकता आणि तुमच्या जीवनातील सारी स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून आजपर्यंतचा तुमचा पखवाज वादनातील संपूर्ण जो प्रवास आहे तो अत्यंत उत्तम असा तुम्ही कथन केलात अतिशय छान असा संवाद आम्हा सर्वांशी साधलात आता जाता जाता तुमच्या पखवाज वादनाची आणखी एक झलक आम्हाला ऐकायची आहे आता काय बरं तुम्ही जाता जाता आजच्या या कार्यक्रमामध्ये सादर कराल
0: तर जाता जाता तुम्हाला मी एक रेला वाजून दाखवतो नागे तेट गदी गण नागे तेट गदी गण नागे तेट गदी गण नागे गदी गण नागे तेट गदी गण नागे तेट गदी गण नागे तेट गदी गण नागे तेट गदी गण नागे तेट गदी गण नारे गदी गण नागे तेट गदी गण नागे तेट गदी गण नागे तेट गदी गण नागे तेट गदी गण नागे तेट गदी गण नागे तेट गदी गण नागे तेट गदी गण नागे तेट गदी गण नागे तेट गदी गण नागे तेट गदी गण नागे गदिगण नागे तेरे गदिगण नागे तेरे गदिगण नागे तेरे गदिगण नागे तेरे गदिगण नागे तेरे गदिगण नागे तेरे गदिगण नागे तेरे गदिगण नागे तेरे गदिगण नागे तेरे गदिगण नागे तेरे गदिगण नागे तेरे गदिगण नागे तेरे गदिगण नागे तेरे गदिगण नागे तेरे गदिगण नागे तेरे गदिगण नागे तेरे गदिगण नागे तेरे गदिगण नागे तेरे गदिगण नागे तेरे गदिगण नागे तेरे गदिगण नागे तेरे गदिगण नागे तेरे गदिगण नागे तेरे गदिगण नागे तेरे गदिगण नागे तेरे गदिगण नागे तेरे गदिगण नागे तेरे गदिगण नागे तेरे गदिगण नागे तेरे गदिगण नागे तेरे गदिगण नागे तेरे गदिगण नागे तेरे गदिगण नागे तेरे गदिगण नागे तेरे गदिगण नागे तेरे गदिगण नागे तेरे गदिगण नागे तेरे गदिगण नागे तेरे गदिगण नागे तेरे

0: तर शेवटी तुम्हाला एक मी यामध्ये तिहाई वाजून दाखवतो. तिहाई म्हणजेच असा बोल समूह आहे की जो तीन वेळेस वाजवला जातो आणि तिसरं जे शेवटचं आवर्तन आहे ते समयवर येतं.
1: क्या बात है, खूप छान.
0: तर रेल्ला हा वादन प्रकार आपण ऐकला. यासोबतच एक मी तुम्हाला एक बंदिश वाजवून दाखवतो. ती बंदिशीची जी सुरुवात आहे ती पाचव्या मात्रेपासून होते. तर ही जी बंदिश मी वाजवतो ती सोळा मात्रेमध्ये वाजवून दाखवतो. तर त्याची सुरुवात पाचव्या मात्रेपासून आहे. तर मी तुम्हाला अगोदर म्हणून दाखवतो. कत्ता धत्ता तक धत्ता धत्ता कद्धा.

बंदिश वाजवून दाखवतो. ती बंदिशीची जी सुरुवात आहे ती पाचव्या मात्रेपासून होते. तर ही जी बंदिश मी वाजवतो ती सोळा मात्रेमध्ये वाजवून दाखवतो. तर त्याची सुरुवात पाचव्या मात्रेपासून आहे. तर मी तुम्हाला अगोदर म्हणून दाखवतो. कत्ता धत्ता तक धत्ता धत्ता कद्धा धत्ता त्रक धत्ता धद्धा त्रिकट कदिगिन धा त्रिकट कदिगिन धा त्रिकट कदिगिन धा त्रिकट कदिगिन धा त्रिकट कदिगिन धा त्रिकट कदिगिन धा त्रिकट कदिगिन धा त्रिकट कदिगिन धा त्रिकट कदिगिन धा. एक दोन. कत्ता धत्ता तक धत्ता धत्ता कद्धा धत्ता त्रक धत्ता धद्धा त्रिकट कदिगिन धा त्रिकट कदिगिन धा त्रिकट कदिगिन धा त्रिकट कदिगिन धा त्रिकट कदिगिन धा त्रिकट कदिगिन धा त्रिकट कदिगिन धा त्रिकट कदिगिन धा त्रिकट कदिगिन धा. एक दोन. कत्ता धत्ता तक धत्ता धत्ता कद्धा धत्ता त्रक धत्ता धद्धा त्रिकट कदिगिन धा त्रिकट कदिगिन धा त्रिकट कदिगिन धा त्रिकट कदिगिन धा त्रिकट कदिगिन धा त्रिकट कदिगिन धा त्रिकट कदिगिन धा त्रिकट कदिगिन धा. मी तुम्हाला वाजवून दाखवतो.

0: खूप छान ऋषिकेश, तुमच्याकडनं पखवाज वादनाचा जेवढा आम्ही आनंद घेऊ तेवढा आम्हाला कमी वाटतंय. आजच्या युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि पखवाज वादनाविषयी आणि आजपर्यंतच्या तुमच्या या क्षेत्रातील प्रवासाविषयी खूप छान असा संवाद आम्हा सर्वांशी साधलात. त्यासोबतच उत्तम असं तुमचं पखवाज वादन सादरीकरण आपण आज इथे केलं त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि आयुष्यातील यापुढील वाटचालीसाठी आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
1: धन्यवाद.
0: फ्रेंड्स, आत्ताच आपण युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ऐकलीत. आजचा हा कार्यक्रम आपणास कसा वाटला हे आमच्यापर्यंत जरूर कळवा. फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे मित्रांनो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकत होतात. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मितवाहिनीवर. यानंतर ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार आणि 6:05 इंग्रजी समाचार प्रसारित केले जातील. आम्ही सहक्षेपित करू.

बंध प्रेमाचे या चित्रपटातलं शंकर महादेवन आणि प्रीती कामत यांनी गायलेलं प्रवीण डवणे यांचं गीत ऐकूया. संगीतकार अजय अतुल.

बंद प्रेमाचे या चित्रपटातील गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून संस्कृत समाचार प्रसारित केले जातील. आम्ही सहक्षेपित करू.

नमस्ते छोट्या बालमित्र मैत्रिणींनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची ताईचा नमस्कार. आषाढ महिना सुरू होतो तेव्हा अवघ्या महाराष्ट्राला वेध लागतात ते पंढरीच्या वारीचे. पंढरीची वारी, तुकोबा ज्ञानोबांच्या पालख्या, दिंड्या हळूहळू आळंदी, देहू आणि संपूर्ण महाराष्ट्रातून निघून पंढरपूरला पोचतात. या संपूर्ण वारीमध्ये भजन कीर्तनाला फार मोठी परंपरा आहे. अवघा महाराष्ट्र पंढरीमय झालाय, पांडुरंगाच्या नामस्मरणात विलीन झालाय. वारीमध्ये आपापल्या परीनं प्रत्येक दिंडी पुढे पुढे सरकतीये. मग या सगळ्यामध्ये आपण छोटे दोस्त मंडळी मागे राहू असं वाटतंय. छे छे, आपल्याही मित्रमैत्रिणींमध्ये बालकीर्तनकार आहेत म्हटलं. हो, आज अशाच एका बालकीर्तनकाराशी मी तुमची ओळख करून देणार आहे. बालकीर्तनकार आहे स्पृहा साठे, तिला तबला साथ आहे ओंकार जोशी याची आणि हार्मोनियम साथ आहे निनाद गोखले याची. आणि

0: कीर्तनाचा विषय आहे गोकर्ण आख्यान. कीर्तन तर आपण ऐकणार आहोतच, पण स्पृहाशी काही गप्पा मारूयात का? चला तर मग. मित्रमैत्रिणींनो, आपण स्पृहाला विचारूया की ती कीर्तन केव्हापासून करतेय आणि कोणाकडे शिकली आणि कीर्तनाबद्दल तिचे विचार काय आहेत.
1: माझ्या गुरु अंजलीबाई कराडकर, त्यांनीच मला कीर्तन शिकवायला सुरुवात केली होती. मागच्याच वर्षी पहिलं कीर्तन एका मंदिरात केलं होतं. दोनच कीर्तनं केली आणि हे तिसरं. एक जे होतं ते कृष्ण आणि सख्यभक्ती असं विषयावर होतं. कृष्णाचं आख्यान आणि सख्यभक्तीचा पूर्वरंग असं त्यात घेतलं होतं. आणि दुसरं वेणास्वामींचं केलं होतं गुरुभक्तीवर. आज गोकर्ण लिंगाचं आख्यान घेतलंय गणपती या विषयावर. आपण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर गाणी ऐकतो वेगवेगळ्या प्रकारची, त्यातनं पण आनंद मिळतोच. पण आपण स्वतः जेव्हा कशात तरी कुठल्या तरी रोलमध्ये घुसून प्रेक्षकांबरोबर इंटरॅक्ट करून जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा जास्त मजा येते, कारण ते लाईव्ह असतं, म्हणजे छान वाटतं. आणि पेटी तबल्याची साथ असते त्यामुळे एक वेगळा माहोल क्रिएट होतो. त्या माहोलामुळे आपण जे सगळं असं दगून जातो आणि सगळं विसरून छान होतं. म्हणजे असं स्पॉन्टेनियसली जरी करायचं गेलं तरी ते छान होतं. एवढंच नाही पण काय, आपल्या आधी ज्या गोष्टी चांगल्या घडून गेलेल्या आहेत किंवा ज्या कोणी थोर पुरुषांनी किंवा माणसांनी कामं केलेली आहेत आपल्यासाठी, त्यांच्याबद्दलही थोडंसं जाणून घेता येतं. ओव्हरऑल जनरल नॉलेज खूप वाढतं आणि एखाद्या विषयाच्या सगळ्या दृष्टिकोनातून विचार करायला चांगलं शिकता येतं.
2: मी जे कीर्तन सादर करणार आहे त्यासाठी श्री वामन कोल्हटकर यांचे मला मार्गदर्शन लाभले आहे.
0: चला तर छोट्या मित्रमैत्रिणींनो, आता आपण ऐकणार आहोत बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन गोकर्ण आख्यान. तिला तबला साथ आहे ओंकार जोशी याची, हार्मोनियम साथ आहे निनाद गोखले याची.

मंडळी, शाळेत जाणारा एक मुलगा होता. शाळेत जाण्यापूर्वी आजोबा त्याला अक्षरे शिकवत. शिकवणी सुरू करण्यापूर्वी ते पाठीवर ओम गं गणपतये नमहा असं लिहायचे. एक दिवस मुलाने विचारलं, आजोबा तुम्ही रोज पाठीवर हे असं का लिहिता? तेव्हा ते म्हणाले, बाळा गणपती ही बुद्धीची देवता आहे, कलेची विद्येची देवता आहे. तसंच गणपती विघ्नहर्ता आहे. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणेश वंदनाने केली तर त्याचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतो. मंडळी, याच गणेशाचं वर्णन करताना समर्थ रामदास स्वामी म्हणतात,

ते म्हणतात की गणपती हा केवळ विघ्नहर्ता नसून बुद्धीचा दाता, ज्ञानाचा अधिपती आणि अनाथांचा नाथ आहे. इथे अनाथ म्हणजे आधाराची गरज असलेले सर्व लोक. त्यांच्या सर्वांच्या मदतीला तो धावून येतो, त्यांचा आधारस्तंभ होतो. गणपती या शब्दाची फोड करायची झाली तर त्याचा अर्थ होतो गणांचा पती. सर्व गणांचे तो प्रतिनिधित्व करतो. त्याचं वर्णन करताना ज्ञान

या अक्षराच्या रचनेतून गणेशाची मूर्ती कशी तयार होते याचं रूप मांडलं आहे. या अक्षरात अ, उ आणि म या तीन अक्षरांचा समावेश आहे. यातील अकार हे गणेशाचे दोन पाय, उकार हे त्याचे उदर आणि मकार हे त्याचे तेजस्वी मस्तक आहे.

अशा सर्व विश्वाचा आधार असलेल्या गणनाथाची आपण एक छोटीशी कथा आख्यानात ऐकूया. मंडळी, आपणा सर्वांना रावण माहितीच आहे. रावणाची आई कैकसी आपल्या मुलाबाळांना आनंदाचे आयुष्य मिळावे म्हणून कैकसी पंचधान्यांच्या पीठापासून बनवलेल्या शिवलिंगाची रोज पूजा करीत असे. पण त्यामुळे रावणासारखा दुष्ट बलशाली होत असे. हे पाहून इंद्राने एकदा कपटाने ते शिवलिंग पळवून नेलं आणि सागरात नेऊन सोडलं. कैकसीने अन्नपाणी टाकलं. रावण तिला म्हणाला, आई तू मुळीच काळजी करू नकोस. माझ्या तपाच्या बळावर मी साक्षात शंकरांनाच तुझ्या पूजेसाठी आणून बसवेन. रावण तडक कैलासाकडे निघाला आणि कैलासच उपटू लागला. पार्वतीला कळेना ही भूमी का हलतीये. शंकरांनी डाव्या पायाचा अंगठा दाबला आणि रावणाचे 20 च्या 20 हात पर्वताखाली अडकले. काही वेळांनी कसबस रावणाने हात सोडवून घेतले. मग शंकराला प्रसन्न करण्यासाठी त्याने आपले एक एक मस्तक तोडून त्यापासून वाद्य तयार करून संगीत आराधना सुरू केली. शंकर म्हणजे खुद्द नटराजच. रावणाने आपले शेवटचे मस्तक तोडले तेवढ्यात शंकर भगवान प्रसन्न झाले आणि रावणाच्या भक्तीची स्तुती करून तुला हवा तो वर माग असं म्हणाले. त्याचबरोबर रावण म्हणाला,

भगवंतांनी आत्मलिंग काढून रावणाला दिलं आणि म्हणाले की हे मी तुला देतोय, पण एक ध्यानात ठेव, हे लिंग तू सगळ्यात आधी जिथे कुठे खाली ठेवशील तिथंच ते पक्क बसेल, त्यामुळे वाटेत कुठेही ते ठेवू नकोस. रावण खुश झाला. आत्मलिंग घेऊन तो परतीचे अंतर भराभर कापू लागला. पश्चिम समुद्राकडून सोमनाथ, कच्छ, परशुराम भूमी, गोमांतक असा रस्ता काटत संध्यासमयी गोकर्णाच्या परिसरात आला. सूर्य झपाट्याने समुद्राकडे सरकत होता. तशी रावणाला संध्येची आठवण झाली. तो संध्येची वेळ कधीही चुकवत नसे, पण लिंग खाली ठेवून तर चालणार नव्हतं. रावण कावरा बावरा होऊन इकडे तिकडे बघू लागला. त्याच गायीगुरत घेऊन चालणारी एक बटूमूर्ती दिसली. गुबगुबीत पोट, आखूड मांड्या, गोंड्याची टोपी, खांद्यावर कांबळं, हातात खुळखुळ्याची काठी आणि चमकदार डोळे. अखेर रावणाने त्याला गाठलं आणि विनंती करू लागला.

रावण थोडा वेळ आत्मलिंग धरायला त्याला विनवणी करू लागला, पण बटू विविध कारण सांगून पळ काढू लागला. शेवटी तो म्हणाला, पहा लवकर परत ये, मी 3 हाका मारीन, पण तोपर्यंत जर का तू आला नाहीस तर हे काय आहे ते मी चक्क इथे खाली ठेवून निघून जाईन, मग रागवायचं काम नाही. ठरल्याप्रमाणे बटूने थोड्या थोड्या वेळाने 3 हाका मारल्या आणि अखेर तो म्हणाला,

इतक्यात रावण तिथे धावत आला आणि ते आत्मलिंग उपटू लागला. रावणाच्या शक्तीने काही ते आत्मलिंग हले ना, फक्त त्याचा आकार गोकर्णाकृती झाला. रावणाला चांगलाच धडा मिळाला आणि गणेशाने चतुराईने शंकराचे आत्मलिंग त्याच्याकडे जाण्यापासून वाचवले.

आताच आपण बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं गोकर्ण आख्यान हे कीर्तन ऐकलं. तबला साथ ओंकार जोशी आणि हार्मोनियम साथ होती निनाद गोखले याची.

याबरोबरच आजचा गंमत जम्मत हा कार्यक्रम संपला. आज हा कार्यक्रम तुम्हाला आवडला का, कसा वाटला ते आमच्यापर्यंत जरूर पोचवा. फोन करा, मेसेज करा, पत्र पाठवा किंवा prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर लगेचच मेल लिहा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. अच्छा, बाय, टाटा.

0: गंमत जम्मत हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. दरम्यान काही संदेश.
1: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
2: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
1: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका आवश्यकता मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर. वनिता मंडळ.
3: अभ्यासाचे गभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते.
4: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम.

0: तिरकस माळावा वेणीवर.
1: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता झिरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीवाद.
0: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकी तपावले चाले रम्य दुपार, टाकी तपावले चाले रम्य दुपार.
1: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
2: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: बाबा आणा 3000.
1: ते कशाला?
0: माझा पॉकेट मनी.
1: अरे आता फक्त 2000 कॅश आहेत.
0: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात. डिजिटल पेमेंट वापरा.
1: है
0: नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा. सोपं आहे.
1: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1000 घेऊन जा.
0: तुमचा मोबाईल द्या.
1: घे घे. भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
2: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
3: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
4: नाही रे, राहिलंच बघ.
3: मग ऐकायचंय?
4: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
3: अगं युट्यूबवर.
4: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आली?
3: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झाले. नभोनाट्य, भाषणं, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
4: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
3: तेव्हा श्रोतेहो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.

आकाशवाणी मुंबई, मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षांमध्ये 145 रेल्वे उड्डाणपूल बांधायची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 वर, बचाव कार्य थांबलं. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश. आणि राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम. येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षांमध्ये 145 रेल्वे उड्डाणपुलांचं बांधकाम केलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं केली. वर्धमान नगर इथं रेल्वे क्रॉसिंगवर 4 पदरी रोड ओव्हरब्रिज तसंच 484 कोटी रुपयांच्या 9 महत्वपूर्ण पायाभूत सुविधांचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. रेल्वे फाटकाअभावी दरवर्षी 21,000 लोकांचा मृत्यू होतो, त्यामुळे या कामाला प्राधान्य दिलं आहे असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. महारेलच्या स्थापनेमुळे रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळाली आहे आणि मेट्रो प्रकल्पामुळे नागपूरचा गौरव वाढला आहे असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.

नागपूर महापालिकेच्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास शहरी योजना 2 अंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्पांचं भूमिपूजनही आज गडकरी आणि फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं. सफाई कर्मचाऱ्यांसह समाजातल्या प्रत्येक घटकाच्या आर्थिक सामाजिक उन्नतीसाठी राज्य सरकार महापालिका कटिबद्ध आहे. महानगराच्या वाढत्या गरजा आणि आव्हानं लक्षात घेता लवकरच लाडपागे समितीच्या शिफारसींनुसार सुमारे 500 जणांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केले जात असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यावेळी उपस्थित होते. या समाजानं आता आधुनिक काळाच्या गरजा लक्षात घेऊन आदरातिथ्याच्या क्षेत्रात पदार्पण करावं, छोट्या छोट्या कंपन्या सुरू करून सेवा पुरवाव्यात आणि रोजगारांची निर्मिती करावी असं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं. पिंपरी चिंचवडमध्ये मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेत चौथ्या दिवशीच्या शोधमोहिमेत रात्री आढळून आलेल्या एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 झाली आहे. या दुर्घटनेतल्या सर्व नागरिकांचा शोध पूर्ण झाल्यानं बचाव कार्य थांबवलं आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना 40 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेकडून 10 लाख, राज्य शासनाकडून 5 लाख आणि ठेकेदार कंपनीकडून 25 लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचं महापौर रवी लांडगे यांनी सांगितलं. केंद्र आणि राज्य शासनाच्या नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनासाठी विविध योजनांच्या माध्यमातून काम करत आहेत. त्याचा लाभ नागरिकांना होत आहे, मात्र निरोगी जीवनासाठी योग पर्यावरणपूरक जीवनशैलीही आवश्यक आहे असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले. नाशिकच्या अशोका हेल्थ सिटी आणि अशोका महिला आणि बाल रुग्णालयाचं लोकार्पण आज सायंकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. करोना काळात महाराष्ट्रात विकसित केलेली लस उपयोगात आली, नवसंशोधन नवं तंत्रज्ञान याच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण केंद्र उभारली गेली पाहिजेत असंही बिर्ला म्हणाले. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राजस्थानचे ऊर्जा राज्यमंत्री हिरालाल नागर, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार शोभा बच्चाव यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठीच्या शासनाच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्कांविषयीची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं महिला उन्नती वारी उपक्रमाचं आयोजन केलं आहे. अधिकाधिक महिलांनी त्याचा लाभ घ्यावा तसंच महिला वारकऱ्यांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलं आहे. महिला उन्नतीवारी 2026 या विशेष उपक्रमाचा प्रारंभ उरळी कांचन इथं झाला, त्यावेळी तटकरे बोलत होत्या. महिला आणि बालविकास विभाग तसंच महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांनी संयुक्तपणे या उपक्रमाला सुरुवात केली आहे. दरम्यान पुण्याहून आज वारी पंढरपूरकडे रवाना झाली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोलंबियामध्ये बुकारामांगा इथं 5 ते 12 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 भारताच्या 5 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष जैन, मध्य प्रदेशमध्ये इंदूर इथला रिद्धेश भेंडाळे, नवी दिल्लीतल्या द्वारका इथला ऋषित गर्ग आणि गुजरातमधल्या अहमदाबादचा स्वरित जोशी या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. स्पर्धेच्या देशनिहाय पदतालिकेत भारत, चीन, कझाकिस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान हे देश संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होते. मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे प्राध्यापक अन्वेष मुजुमदार आणि मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या डॉ लीना जोशी यांनी भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. या स्पर्धेत 85 देशांचे एकूण 381 विद्यार्थी सहभागी झाले होते.

इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताची एकूण आघाडी 400 धावांच्या पलीकडे गेली आहे. आज तिसऱ्या दिवशी भारतानं आपला दुसरा डाव कालच्या 1 बाद 154 धावांवरून पुढे सुरू केला. मात्र स्मृती मंधना आणि तिच्या

0: नंतर आलेल्या जेमिमा तसंच हरमनप्रीत लवकर बाद झाल्या. यानंतर यास्तिका हिनं वैयक्तिक शतकासह दीप्ती शर्मासोबत अर्धशतकी भागीदारी करत भारताच्या डावाला आकार दिला. यास्तिका 113 धावा करून बाद झाली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात 7 बाद 303 धावा झाल्या होत्या. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचा अंतिम सामना आज यानिक सिनर आणि अलेक्झांडर झ्वेरेव यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. महिला एकेरीत काल झालेल्या अंतिम सामन्यात 21 वर्षाच्या लिंडा नोस्कोवा हिनं कॅरोलायना मुकोवावर 6-2, 5-7, 6-3 अशी मात करत अजिंक्यपद पटकावलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं आज तिसरी कुडाळ मान्सून मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत 21 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत पुरुष गटात बेळगाव इथल्या प्रथमेश करमरकर यानं तर महिला गटात बेळगावच्याच आरती शहा यांनी विजेतेपद पटकावलं. 16 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत पुरुषांच्या गटात मुंबईच्या निलेश आर्डेकर यानं तर महिला गटात गडहिंग्लजच्या ममता पाटील यांनी पहिला क्रमांक पटकावला. 10 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत पुरुषांच्या गटात कोल्हापूरचा तेजस सोनवणे तर महिला गटात धारवाडच्या विजयलक्ष्मी हे पहिले आलेत. या स्पर्धेतल्या सहभागींना प्रोत्साहन देण्यासाठी केनियाचा आंतरराष्ट्रीय धावपटू विल्सन केप्रॉप आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे उपस्थित होते. येमेनमध्ये जाणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी 2017 लागू केलेल्या अटींबाबतची अधिसूचना परराष्ट्र मंत्रालयानं मागे घेतली आहे. येमेनमधलं युद्ध आणि सशस्त्र संघर्षामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली होती. कर्नाटकमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 2 पाकिस्तानी नागरिकांना पोलिसांनी आज चिक्कबलापूर इथून अटक केली. या दोघांनी आपलं खरं नागरिकत्व लपवून अवैधरित्या शिधापत्रिका आणि मतदार ओळखपत्र मिळवलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली. हवामान. राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. राज्यात येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण गोवा आणि घाटमाथ्यावरही काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडतील. मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल आणि जोरदार वारे वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षांमध्ये 145 रेल्वे उड्डाणपूल बांधायची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मोची कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 बचाव कार्य थांबलं. 56व्या भौतिक शास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया पुण्याचा कनिक जैन यांचा समावेश. आणि राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम. येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: अरे वा, खूप दिवसांनी.
2: हो यार. अच्छा ऐक, दाढी करण्याचे किती होतील?
1: अहो तेच, 60 रुपये.
2: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
1: हे बघा, 2 पद्धती आहे. पहिली, अर्धी दाढी करून घ्या.
2: आणि दुसरी?
1: अहो, डिजिटल पेमेंट करा UPI ने.
2: अरे वा यार, UPI ने तर वाचवलं.
1: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
5: ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
6: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
7: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
6: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका आवश्यकता मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर. वनिता मंडळ.

0: श्रोते हो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
1: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला ही अपेक्षा थोडीशी वेगळी ताण घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारले.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. वनिता मंडळ. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026. कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
2: नाही रे, राहिलंच बघ.
0: मग ऐकायचंय?
2: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर.
2: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आली.
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषणं, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
2: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: सव्वा 7 वाजतायत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्त विशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 3 देशांचा दौरा आटोपून मायदेशी परतले आहेत. या दौऱ्यात इंडोनेशिया, ऑस्ट्रेलियाला भेट देऊन ते न्यूझीलंडला गेले होते. कोणत्याही भारतीय प्रधानमंत्र्यांचा गेल्या 40 वर्षातला हा पहिलाच न्यूझीलंड दौरा होता. पंतप्रधानांचा हा दौरा इंडो पॅसिफिक अर्थात हिंद प्रशांत क्षेत्रातली राजनीती, सागरी सुरक्षा, क्षेत्रीय स्थैर्य आणि आर्थिक सहकार्य या दृष्टीनं महत्वाचा मानला जात आहे. सध्याच्या जागतिक राजकारणामध्ये भूराजकीय परिस्थितीला फार महत्व आहे. या पार्श्वभूमीवर भारतासाठी इंडोनेशियाचं महत्व काय आहे हे सांगत आहेत आंतरराष्ट्रीय परिस्थितीचे अभ्यासक प्राध्यापक अविनाश कोल्हे.
1: आंतरराष्ट्रीय राजकारणात एक महासत्ता म्हणून चीनचा उदय झाल्यापासून आशियातील राजकारणावर चीनची पकड अधिकाधिक घट होत आहे. याचा आणखी एक आयाम म्हणजे 90 साली सोव्हिएत युनियन या महासत्तेचा झालेले विघटन. त्यामुळे आता अमेरिका आणि चीन अशी जागतिक राजकारणाची स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेचा एक भाग म्हणून अमेरिका आशिया आणि पॅसिफिक भागामध्ये जपान, भारत, दक्षिण कोरिया वगैरे देशांच्या मदतीने चीनला शह देण्याचा प्रयत्नात होता. पण अलीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राजकारणात मूलभूत बदल करत चीनशी मैत्री करण्याचे ठरविले आहे. यामुळं आशियातील भारत, जपान, दक्षिण कोरिया वगैरे देशांना आपापल्या संरक्षण गरजांविषयी पुनर्विचार करणे

0: पडले. त्याचा आधी अंदाज माजी पंतप्रधान डॉक्टर नरसिंह राव यांना आला होता, म्हणून त्यांनी पूर्वेकडे चला अशी हाक देत ईस्ट पॉलिसी सुरू केली होती. आज मोदीजी त्याच धोरणाचा पुढचा भाग राबवत आहेत, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. इंडोनेशिया दौऱ्यात त्यांनी केलेले 14 करार त्याच्या धावती जरी टाकली तरी याचं महत्व आपल्याला जाणवतं. आज जगामध्ये दुसरी महासत्ता म्हणून चीन जरी प्रस्थापित झालेला असला तरी या महासत्तेला सगळ्यात कमकुवत नाजूक बाब म्हणजे मलक्का ही समुद्रधुनी, ज्याच्यातून आजच्या चीनचा सुमारे 70% व्यापार समुद्र मार्गे वाहत असतो. त्याच्या पलीकडे भारत आता इंडोनेशियाच्या मदतीने सबंग या समुद्रधुनीवरती काम करत आहे, जी आपल्या अंदमान निकोबारच्या जवळ आहे. यामुळं चीनला शह देण्यात या समुद्रधुनीचा फार मोठा उपयोग होणार आहे. ही अतिशय महत्वाची बाब आहे, जी सामरिक दृष्ट्या आपल्याला त्याचं महत्व अधोरेखित केलं पाहिजे.
1: प्रधानमंत्री मोदी यांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात इंडोनेशिया बरोबर व्यापारी करार, व्यवस्थापकीय संस्थात्मक सहकार्य आणि भावनिक संबंध वृद्धी या 3 स्तरांवर प्रगती झाल्याचं दिसून येत आहे. इंडोनेशिया बरोबर झालेल्या व्यापारी करारामध्ये क्षेपणास्त्र करार, सागरी सुरक्षा, औषधं, शिक्षण, बाह्य अवकाश, संशोधन आणि नवोन्मेष, टेलिकम्युनिकेशन तसंच अन्न सुरक्षा यांचा समावेश आहे. या करारांचं महत्व जाणून घेऊया प्राध्यापक अविनाश कोल्हे यांच्याकडून.
0: आजच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारात जिओपॉलिटिक्स पेक्षा थोडस जास्त महत्व जिओ इकॉनॉमिक्सला आहे. हा मुद्दा लक्षात घेतला म्हणजे मोदीजींनी केलेले 14 करार यांचं महत्व आपल्याला पटेल. या करारात खनिज, पोलाद, पुरवठा साखळ्या, अन्न सुरक्षा याच्या बरोबरच इंडोनेशिया मॅनेजमेंट बंगलोर यांची इंडोनेशियात शाखा काढण्याचे सुद्धा करार झालेला आहे. या कराराच्या बरोबरीने आणि माझ्या मते किंचित जास्त महत्वाचं म्हणजे भारताने इंडोनेशियाला ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र पुरवठा करण्याचे मान्य केले आहे. हे अतिशय महत्वाचं पाऊल आहे. 2018 साली जेव्हा मोदीजी पंतप्रधान होते तेव्हा भारत आणि इंडोनेशिया यांच्यात स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप बदल करार झाला होता. आताच्या करारांमुळे 18 साली केलेल्या कराराचा पुढचा टप्पा गाठला आहे असं आपल्याला सहज म्हणता येतं. कारण आज भारत इंडोनेशियाला संरक्षण विषयक सामग्री पुरवठा करण्यास कटिबद्ध झालेला आहे. त्याला इंडो पॅसिफिक भागातील राजकारणाचा अतिशय महत्वाचा आयाम आहे, तो आधी समजून घेतला पाहिजे. म्हणजे मग या सहकार्याचं आणि ब्राह्मोस सारखे संरक्षण सामग्री पुरवठ्याचं सामरिक महत्व आपल्या लक्षात येईल.
1: देशाला संरक्षण क्षमतेत आत्मनिर्भर करण्याच्या योजनेला आता व्यावसायिक यश मिळत असल्याचं स्पष्ट झालं आहे. याआधी व्हिएतनाम आणि फिलिपिन्स नंतर आता इंडोनेशियाबरोबरही ब्रह्मोस आणि अस्त्र ही भारतीय क्षेपणास्त्र पुरवण्याचा करार होत आहे. भारतासारख्या मोठ्या लोकशाही राष्ट्रामधलं निवडणूक व्यवस्थापन आणि मतदान यंत्रांचा वापर याबाबत जगात औत्सुक्य आहे. भारतीय निवडणूक आयोगानं ऑस्ट्रेलिया, ब्राझील, चिली, फिजी, मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेसह 28 देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्था आणि 3 आंतरराष्ट्रीय संघटनांसोबत सहकार्य केलं आहे. याविषयी अधिक माहिती सांगत आहेत प्राध्यापक अविनाश कोल्हे.
0: या करारातील आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे ईव्हीएम आणि निवडणुकांच्या संदर्भातील संस्थात्मक देवाणघेवाणीचा करार. 52 साली पहिली निवडणूक झाली आणि 2024 साली नंतरची लोकसभा निवडणूक झाली. गेली अनेक वर्ष भारतात सातत्याने सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. हे अशा खंडाचा इतिहास बघितला तर किती महत्वाचे लक्षात येईल. एवढंच नव्हे तर निवडणुका घेण्याच्या संदर्भात भारतीय निवडणूक आयोगाने कालोचित बदल करत आणलेले आहेत. आणि गेली काही वर्ष आपण इलेक्ट्रॉनिक वेंडिंग मशीन वापरतो. हे सर्व ज्ञान, अनुभव, काम करण्याची पद्धत आता आपण इंडोनेशियाशी शेअर करणार आहोत. निवडणुका कशा घ्यायच्या, निवडणूक चिन्हाचा वाद कसा असतो, आचारसंहिता कधी लागू होते, हा सगळा जो ज्ञान आणि अनुभव निवडणूक आयोगाने गोळा केलेला आहे तो आता आपण इंडोनेशियन बरोबर वाटून घेणार आहोत. ही अतिशय दिलासा देणारी बाब आहे. त्याचं महत्व समजून घेतलं पाहिजे. जगातली सर्वात मोठी लोकशाही देश म्हणून भारताची ओळख आहे. ती विनाकारण नाही. ज्या वस्तुनिष्ठपणे आपल्याकडच्या निवडणुका होत असतात त्याचं जगातील 5 राष्ट्रांना अतिशय कौतुक असतं. हा सर्व गोळा झालेला अनुभव, आपण मिळवलेलं कौशल्य आता आपण इंडोनेशियाशी कराराद्वारे वाटून घेणार आहोत. हा करार फक्त ईव्हीएम बद्दल नसून संस्थात्मक देवाणघेवाण या पातळीवर गेलेला आहे, याची सुद्धा आपण योग्य ती नोंद घेतली पाहिजे.
1: भारत आणि इंडोनेशिया यांच्यात अनेक समान सांस्कृतिक बंध आहेत. त्याला बळकटी देण्यासाठी इंडोनेशिया इथल्या प्रंबानन मंदिराच्या जीर्णोद्धाराचा करार झाला आहे. या कराराचं महत्व विशद करत आहेत प्राध्यापक कोल्हे.
0: आधुनिक काळातील आंतरराष्ट्रीय राजकारणात ट्रॅक टू पॉलिसी नावाचा प्रकार प्रस्थापित झाले आहे.

0: यात सांस्कृतिक देवाणघेवाण, नृत्य, कला, क्रीडा वगैरेच्या मार्फत इतर देशांचे संबंध प्रस्थापित करणे, ते वाढवणे असं विपरीत असतं. या अट्रॅक्टिव्ह पॉलिसीमध्ये धार्मिक भावना यात सुद्धा महत्वाचा स्थान बळगून आहे. इंडोनेशियामध्ये आज 9व्या शतकात बांधलेलं प्रंबनन मंदिर आता मोदींच्या दौऱ्यानंतर त्याचा जीर्णोद्धार इंडोनेशिया आणि भारत संयुक्तपणे करणार आहेत. इंडोनेशिया मुस्लिम बहुल देश आहे. 28 कोटींपैकी 24 कोटी मुस्लिम लोकसंख्या आहे, म्हणजे जवळजवळ 90% लोकसंख्या मुस्लिम आहे. भारत हिंदू बहुल देश आहे, इथे सुमारे 85% हिंदू आहेत. असं असून सुद्धा दोन देश सांस्कृतिक पातळीवर एकत्र येऊन एका हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार करण्यास कटिबद्ध झाले आहेत. ही अतिशय आश्वासक गोष्ट आहे. त्याच्यातून आपल्याला हे लक्षात येईल की मोदी सरकार उपलब्ध मार्गाने इंडोनेशियाशी वेगवेगळ्या प्रकारे संबंध वृद्धिंगत करण्याच्या प्रयत्नात आहेत. आणखी एका वेगळ्या पातळीवर या संबंधांकडे बघितलं पाहिजे. अमेरिका आणि चीन यांची जर मैत्री घट्ट होत असेल तर या दोघांना वगळून आशिया इंडो पॅसिफिक भागातील देशांनी एकत्र येऊन आपल्या संबंधांची फेररचना केली पाहिजे असा हा नवीन मांडणी समोर येत आहे. यासाठी दक्षिण कोरिया, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, भारत, इंडोनेशिया एकत्र येऊ बघतायत. म्हणूनच मोदीजी इंडोनेशियाच्या दौऱ्यानंतर ऑस्ट्रेलिया, त्यानंतर न्यूझीलंडला जाणार आहेत. या मागचं सामरिक महत्व समजून घेतलं पाहिजे, ते म्हणजे नवीन काळामध्ये नवीन जुळणी आणि त्यानुसार स्वतःचे हितसंबंध जपणे आणि वाढवणे.
1: इंडोनेशिया पाठोपाठ झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये देखील भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये नागरी अणुऊर्जा, ऊर्जा सुरक्षा, सागरी सुरक्षा आणि दुर्मिळ खनिज यासह विविध क्षेत्रात महत्वाचे करार झाले. या करारांविषयी माहिती देत आहेत ऑस्ट्रेलियामधल्या कर्जे मराठी या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रीतम घोगळे.
2: पंतप्रधान मोदी यांचा दौरा हा केवळ औपचारिक भेट किंवा भारतीय समुदायाला संबोधित करण्यापुरता मर्यादित नव्हता. या दौऱ्याचा मुख्य उद्देश होता भारत आणि ऑस्ट्रेलिया यातली तिसरी वार्षिक शिखर परिषद. पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिझी यांनी मेलबर्नमध्ये दोन देशातील कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणजेच व्यापक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर चर्चा केली. संरक्षण, व्यापार, ऊर्जा, शिक्षण, तंत्रज्ञान, सागरी सुरक्षा, क्रिटिकल मिनरल्स आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील स्थैर्य ही या चर्चेची प्रमुख क्षेत्रे होती. भारत आणि ऑस्ट्रेलिया आता केवळ क्रिकेट आणि शिक्षणामुळे जोडलेले देश राहिलेले नाहीत, ते व्यापार, ऊर्जा, सुरक्षा, तंत्रज्ञान आणि प्रादेशिक स्थैर्य यामध्ये दीर्घकालीन धोरणात्मक भागीदार बनत आहेत. या दौऱ्याच्या संदर्भात 18 महत्वपूर्ण करार, घोषणा, सामंजस्य करार, प्रशासकीय व्यवस्था आणि सहकार्य उपक्रमांचा उल्लेख आहे. मात्र या गोष्टीमध्ये एक गोष्ट स्पष्ट करणे अतिशय आवश्यक आहे. या सर्व 18 बाबी म्हणजे समान स्वरूपाचे कायदेशीर करार नव्हते. त्यामध्ये काही औपचारिक करार होते, काही मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग होते, म्हणजेच काय तर सामंजस्य करार, काही संयुक्त निवेदने, रोडमॅप्स आणि भविष्यातील सहकार्याच्या घोषणा होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने नागरी अणुऊर्जा आणि युरेनियम पुरवठा, संरक्षण आणि सागरी सुरक्षा, ऊर्जा सुरक्षा, क्रिटिकल मिनरल्स, सायबर सुरक्षा, क्रिटिकल टेक्नॉलॉजीज, अवकाश संशोधन, शिक्षण आणि कौशल्य विकास, व्यापार आणि गुंतवणूक, संस्कृती आणि क्रीडा सहकार्य या क्षेत्रांचा समावेश होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अणुऊर्जा सहकार्य करार पूर्वीपासून अस्तित्वात होता. या दौऱ्यात त्या अंतर्गत आवश्यक असलेली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अरेंजमेंट म्हणजेच प्रशासकीय व्यवस्था ही अंतिम करून त्यावर स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे ऑस्ट्रेलियातून भारताला दीर्घकालीन स्वरूपात युरेनियम निर्यात करण्याचा मार्ग खुला झाला आहे आणि हे युरेनियम केवळ शांततापूर्ण नागरी अणुऊर्जा करारासाठी किंवा वापरासाठी आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या सुरक्षा व्यवस्थांखाली वापरले जाणार आहे. यामुळे भारताची ऊर्जा मागणी अतिशय वेगाने वाढत असलेली असली तरी त्यावर आपण कंट्रोल ठेवू शकतो. कोळसा, तेल आणि मग वायूवर संपूर्णपणे अवलंबून राहणे हे पर्यावरणीय आणि आर्थिकदृष्ट्या दीर्घकालीन उपाय नसणार आहे. त्यामुळेच अणुऊर्जा भारताला मोठ्या प्रमाणात स्थिर, कमी कार्बन आणि विश्वासार्ह वीज उपलब्ध करून देऊ शकते. त्यामुळे ऑस्ट्रेलियन युरेनियम भारताच्या स्वच्छ ऊर्जा ध्येयांना आणि ऊर्जा सुरक्षेला महत्वाचा आधार देऊ शकते. तर ऑस्ट्रेलियासाठी हा निर्णय फायदेशीर आहे कारण त्यांच्या संसाधन क्षेत्राला भारतासारखी मोठी आणि दीर्घकालीन बाजारपेठ उपलब्ध होते. आता यातला पुढचा महत्वाचा करार म्हणजे ECTA. ECTA म्हणजे इंडिया ऑस्ट्रेलिया इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड ट्रेड अग्रीमेंट. हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार आहे. तो साधारणतः 19 डिसेंबर 2022 पासून लागू झाला आणि या करारामुळे ऑस्ट्रेलियात येणाऱ्या भारतीय आयातीवरील बहुतांश शुल्क रद्द झाले. तसेच ऑस्ट्रेलियातनं भारतात जाणाऱ्या मोठ्या प्रमाणातील वस्तूंना शुल्कमुक्त

0: किंवा कमी शुल्काचा प्रवेश मिळाला. आता ह्या दौऱ्यातला पुढचा करार म्हणजे सीईसीए आणि तो अंतिम झाला आहे का? तर त्याचं उत्तर आहे नाही. त्यावर अजूनही वाटाघाटी चालू आहेत. आता सीईसीए म्हणजे काय? तर कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक कोऑपरेशन अग्रीमेंट, म्हणजेच व्यापक आर्थिक सहकार्य. हा ईसीटीए पेक्षा थोडा व्यापक करार असेल, पण त्यावर अजूनही वाटाघाटी चालू आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही हिंदी आणि प्रशांत महासागराशी जोडलेले महत्वाचे लोकशाही देश आहेत. दोन्ही देशांना मुक्त जलवाहतूक, सुरक्षित व्यापार मार्ग, आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन आणि शांततापूर्ण प्रादेशिक व्यवस्था महत्वाची आहे. या दौऱ्यात सागरी माहितीची देवाणघेवाण, क्षमता विकास, संयुक्त प्रशिक्षण आणि समन्वय वाढवण्यावर भर देण्यात आला.
1: आपल्या प्रत्येक दौऱ्यात नरेंद्र मोदी तिथल्या भारतीयांशी संवाद साधतात. त्यांनी काय साध्य होतं आणि या दौऱ्याची फलश्रुती काय, यावरही डॉक्टर प्रीतम घोगळे यांनी मत व्यक्त केलं.
0: मेलबर्न मीट्स मोदी हा ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायासाठी अत्यंत अभिमानाचा आणि भावनिक क्षण होता. विविध भाषा, प्रांत आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेला भारतीय समुदाय एका मंचावर एकत्र आला. गर्जे मराठी ऑस्ट्रेलियाला या कार्यक्रमाचा वेलकमिंग पार्टनर म्हणून सहभागी होण्याचा सन्मान मिळाला. की हा केवळ एका राजकीय नेत्याचे स्वागत करण्याचा कार्यक्रम नव्हता, तर तो ऑस्ट्रेलियातील भारतीय समाजाची वाढती ताकद, एकजूट आणि योगदान यांचं प्रतीक होता. दौऱ्याचा संस्मरणीय समारोप मेलबर्न क्रिकेट ग्राउंड अर्थातच एमसीजी इथे झाला. भारत आणि ऑस्ट्रेलियाने स्पोर्ट्स कोलॅबोरेशन रोडमॅपचे स्वागत केले. एमसीजी हा केवळ क्रिकेटचं मैदान नाही, तर तो भारत आणि ऑस्ट्रेलियातला भावनिक दृष्ट्या जोडणाऱ्या नात्याचे प्रतीक आहे. या दोन्ही ताकदी जर एकत्र आल्या तर भारतासाठी आणि ऑस्ट्रेलियासाठी ती अतिशय खऱ्या अर्थाने विन विन सिच्युएशन ठरू शकते. क्रिटिकल मिनरल्समध्ये किती प्रकल्प उभे राहतात, सीईसीएच्या वाटाघाटी कधी पूर्ण होतात, व्यापार किती वाढतो, विद्यार्थी आणि उद्योगांना प्रत्यक्ष किती संधी मिळतात, यावर या दौऱ्याचे दीर्घकालीन यश अवलंबून राहील. म्हणूनच मी या दौऱ्याचे वर्णन असे करेन, हा शेवट नव्हता तर ही सुरुवात होती. व्यापाराने समृद्धीचे नवे मार्ग खुले केले आहेत, ऊर्जा सहकार्याने भविष्य अधिक सुरक्षित केले आहे, शिक्षण आणि तंत्रज्ञानाने नवीन पिढीला जोडले आहे आणि एमसीजी वरील क्रिकेटच्या भावनेने भारत आणि ऑस्ट्रेलियाची मुले पुन्हा एकदा एकत्र आणली आहेत.
1: श्रोते हो, व्यापारी संबंधांबरोबरच प्रत्येक देशाशी एक भावनिक नातं जोडण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न असतो. ही प्रधानमंत्र्यांची जिव्हाळ्याची राजनीती वेगळी आहे हे निश्चित. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आपण आम्हाला जरूर कळवा. वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR वरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवरही या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय नरेंद्र बेडेकर, निवेदन भक्ती सोनटक्के.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकत होता. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. 7:30 वाजलेले आहेत. प्रसारित करत आहोत आमच्या शेतकरी बंधू.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ॲपवर. मंडळी, आता वेळ झालीये माझं शेत माझं शिवार अंतर्गत शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमाची. चला तर मग ऐकूया शेतकऱ्यांची आवड.
2: माझं शेत माझं शिवार.
1: शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि रश्मी कुंभारचा नमस्कार. मंडळी, गेल्या आठवड्यात आपण सगळ्यांनी मिळून पावसाची छान छान गाणी आम्हाला पाठवली होती, तर या आठवड्यातही आपल्याकडे पत्रांचा पाऊस आणि पावसावरच्या गाण्यांचा पाऊस सुद्धा खूप पडलेला आहे बरं का. चला तर मग या आठवड्यातही ऐकूया तुमच्या आवडीची ही काही मस्त गाणी. कार्यक्रमातल्या पहिल्या गीतासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत रामदास लोले, दगडू बेडगे, सागर कांबळे, दिलीप कांबळे, श्याम

सुंदर जत्राटकर, दिलीप निगवे, अरुण कांबळे मुक्काम पोस्ट येळगुड, तुषार प्रसिंग कांबळे अरुण येळगुडकर चंदूर, रेवा ईश्वरी ऋतुराज समर्थ संजय रतन सुलेंद्र आवटे येळगुड, अतुल गौतमी धम्मदिना अरुण काळे एडी कांबळे येळगुड, रेवण अनिता राहुल भांबिष्टे कबनूर, विलास पाटील बाळू बोडके काका पाटील चंदूर, सुप्रिया बोलकेवाडीकर एकता कांबळे उत्कर्ष चिव कांबळे मेघना कुरणे वनिता जत्राटकर रेखाता येळगुडकर संघमित्रा महिला श्रोता संघ चंदूर महेश्वर रेडिओ श्रोता संघ सारिका आणि लहुराज नवाळे मुक्काम पोस्ट महे संगीता आणि सुधाकर पाटील मुक्काम पोस्ट सुळे सानिका रांगोळे राजश्री हिराबाई राजेंद्र बंडा रांगोळे पोपट मोरे गणेश मोरे पट्टण कोडोली शुभांगी अमर गोरे प्रियांश गोरे कृष्णाघाट मिरज अर्श अली सनदी सदीन अली सनदी कबनूर दक्ष मुर्गी मुतनाळ शहबाज नायकवडे सादिया जरीना शब्बीर नायकोडे रुई श्री रोकडेश्वर नगर पांगारा शिंदे इथून टेलर रामचंद्र धोंडीबा इंगोले सिद्धांत टिकू रमाबाई सुरेंद्र मयुरी सुरभी मंजुषा गौतम इंगोले नामदेवराव शिंदे पाटील मास्टर विलास शिंदे पाटील सुनील जबडे अशोकनगर इथून दीपाली राजू ठोके पार्वती सखाराम ठोके रोहित सोनू मोनू ठोके आणि झुमरी तलैयासे छकुली इंगोले देव छोटूदादा इंगोले पेंटर रामचंद्र इंगोले और महेंदर चौरसिया श्रीनिवास कांबळे नंदूभाऊ काजवे दत्ता लाड पी रामजी मौजे ठिकपुरले इथले श्रोते श्रीधर धेंडे मंगल प्रसन्नजीत धेंडे मयंक प्राजक्ता धनसरे अमिता लोटे रिया अमृता कांबळे रितिशा आशिष धेंडे अतुल अभिदीप स्वराज अथर्व पल्लवी धेंडे अभियंता श्रद्धा कांबळे जयवर्धन सुनंदा कांबळे अर्जय कांबळे दादासाहेब धेंडे शुभांगी आणि समस्त धेंडे परिवार मुक्काम पोस्ट सावळज इथले श्रोते आणि वारणा शहापूरहून विजय चव्हाण तेजस्विनी माई करिश्मा अंकिता अनिकेत चव्हाण तर कल्याणहून डॉक्टर सूरज सुर्वे आणि नमिता प्रकाश सुर्वे कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं अरे संसार संसार या चित्रपटातलं हे गीत

0: मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमात आता वेळ झालीये पुढच्या गीताची, आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत धूमधडका ग्रुपचे रसिक श्रोते रमेश डावकरे, अनिल कुंभार, सुधीर, समीक्षा, अथर्व, अवीरा, आरव, सुहास लोले, शानू, विश्वास, निर्मला आणि गजानन लोले, संग्राम चौक इचलकरंजी, शांताबाई, नामदेव, जयदीप, संचिता, सोनू आणि सचिन पाटील, अमित मिलचौक, गडमुडशिंगी, डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक, गणेश, कार्तिक, अश्विनी भुतेकर, जळगाव, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी, औरंगाबाद, वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपुरा, औरंगाबाद, मेघराज युवराज कोलते, रिधोरादेवी, रुद्र कोळकर, वाकुणी तालुका, बदनापूर, जांभरुण तालुका अर्धापूरहून दुर्गादास जोशी, गंगाधर, गजानन, संजय, आशिष, पृथ्वीराज, साध्वी जोशी, परभणीहून गणेश हारगावकर, चंद्रशेखर पाटील, विमल, पूजा, सागर पाटील, राजू मिठारी, कृष्णा हुक्केरे निप्पाणी, तेजस, प्रतीक्षा, वैशाली आणि दत्ता चौगले दोनवडे, अंजू, शनिराज, रवी, छाया, तानाजी चौगले, उजळेवाडी, कोल्हापूर, आणि सेनापती कापशीहून ऋषिकेश, पौर्णिमा, तेज, विद्या, सुवर्णा, बाजीराव तेलवेकर, सूर्यकांत चव्हाण आणि ज्योती काळेबेरे. कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं चंगू मंगू या चित्रपटातलं हे मस्त गीत.
1: राग नको धरू मेरी जान, तुझी माझी जोडी किती छान, अगं राग नको.

मंडळी, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या पुढच्या गीताकडे. आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत शिवानी कांबळे अलाहाबाद, शीला, स्वप्नील, कुंडीराम परीट, दीपाली, अमोल सुला, एकनाथ डी कांबळे, मौजे सांगाव, वंदे मातरम श्रोता संघ, अक्षय, पूनम, अभि, प्रथमेश, मयुरेश, सुनीता, अरुण शिंदे, नवरत्न चौक, पट्टण कोडोली, दिव्या, आकाश, नीता मांडवकर, सरनोबतवाडी, सुशांत, कविता लोहार, कागल, प्रणिता, मनीषा, अभिषेक, अमोल आणि शशिकांत मुसळे, वसंत कॉलनी, इचलकरंजी, राजाराम गायकवाड, श्रेयस, सुयोग, संस्कृती, शिवज्ञा, शिवशंभो, शिया, पिया, सोनम, प्रशांत, राजपेंटर, आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ, तेरवाड, अभि, आदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्ण बिरणगे, कसबा बावडा, कोल्हापूर, सुशिला, विलास दावणे, कागल, सुभाष मिणचे, शिरडोन, श्रीनिवास कांबळे, यड्राव, सचिन किल्लेदार, भडगाव, शशिकांत पाटील, कुरुंदवाड, विद्यानगर कवठे महांकाळ इथून संजीवनी, सुयोग, सुजाता, सुरेश कुलकर्णी, एसपी म्हैसाळकर, सुप्रिया, ओंकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार, बनाचीवाडी, हीमॅन, धर्मेंद्र ग्रुप, रेडिओ श्रोता संघ, मुक्काम पोस्ट, बस्तवाड इथून, वीरभद्र जंगम, शिवप्रसाद, अभिलाषा, प्रीती, महादेवी, श्रुती, स्नेहा, मियारा, अनिकेत जंगम, याचबरोबर अण्णा सुखोद, दत्तवाड, गजबर अत्तार, फरीद मोमीन, वैभव जाधव, कुरुंदवाड आणि सचिन राजमाने, तेरवाड, रिअल लिस्नर्स ग्रुप, जत, जिल्हा सांगली इथून अल्ताफ हुजरे, सैफुल्लाह, सबाहत, किरत हुजरे आणि रिहान शेख. कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं 1942 लव्ह स्टोरी या चित्रपटातलं हे मस्त गीत.

मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण ऐकत आहात शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरून. मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे पुढच्या गीताची आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत मैत्री श्रोता संघ सुरेश रामू साबळे, रेखा सागर साबळे, आशा अंकुश गोरे, किशोरी दत्ता गोरे, लता तानाजी निकम, अलका दयानंद साळवी, छाया शामराव शिवडकर, आर्या अथर्व, दीपाली सुनील शिवडकर, बजरंग आणि नंदाताई श्रीपती कुंभार, मुक्काम पोस्ट तमनकवाडा, निसर्गप्रेमी रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट महे इथून एकनाथ इंगवले, ओंकार इंगवले, उदय माने, अर्चना सावंता मगदूम, मुक्काम पोस्ट बस्तवाड इथून विजयकुमार स्वामी, आयशा रमजान डफेदार, विलास शेळके, देवांश खांडेकर, कृष्णदेव तोडकर, निवास नारायणी, तुकाराम पाटील, सोन्याची शिरोली, संगीता बाजीराव ढेरे, शाहूनगर परिते, श्रेया सोनाली, रणजित बारड, दीपक तोडकर, बारडवाडी, त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ श्रुतिका प्रथमेश ज्ञानदेव, भक्ती भूषण नामदेव, आकाशकुमार अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, गीतांजली सयाजी वरुटे, हसूर दुमाला,

कार्तिक अर्पित अनुराधा आकाश शिंदे कंदलगाव राजू शिंडगे सुप्रिया कल्याणी राजू शिंडगे सुप्रिया शिंडगे कल्याणी गोरे आकाश शिंडगे विनोद गोरे कविश आणि चिनू मुक्काम पोस्ट देवरष्टे इथून स्नेहजिवाळा रेडिओ श्रोता संघ भक्ती प्रसाद शोभा संजय डिगवळे गणेशनगर बांबवडे स्वरा आदिराज कीर्ती अहिल्या सीमा उमा उत्तम पाटील वारणा कापशी आणि महादेवराव डोंगळे राहणार घोटवडे तालुका राधानगरी इथून कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं तुझ्या वाचून कर्मेना या चित्रपटातलं हे मस्त गीत

मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमात आता वेळ झाली आहे शेवटच्या गीताची. आणि यासाठी आवड कळवणारे आमचे श्रोते आहेत ओंकार माधुरी आणि सतीश कोथमिरे राधानगरी, संपत्ती खेमलापुरे, राणी अंकिता, तानाजी

अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरे मुक्काम पोस्ट दत्तवाड, बंडोपंत शहागुरुजी गावभाग सांगली, वरुड चौका इथून महेंद्र सरकटे, विजया मिलिंद सरकटे, स्वराज वानखडे, संगीता काशीनाथ रेशमा, अंकुश विराज अर्जुन चेतना वनिता भिकाजी गायकवाड वरणगे आणि दे दणादन ग्रुप सुवर्णा कांबळे ताराबाई पार्क कोल्हापूर, विठ्ठल डळेकर रुक्मिणी विशाल पूजा बापू डळेकर सुलाताई जाधव, सर्व पोस्ट अधिकारी छत्रपती शिवाजी महाराज चौक पट्टणकोडोले इथून. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया.

सुलाताई जाधव, सर्व पोस्ट अधिकारी छत्रपती शिवाजी महाराज चौक पट्टणकोडोले इथून। कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं सोंगाड्या या चित्रपटातलं हे गीत।

0: तर मंडळी, या छानशा गीताबरोबरच आपल्या कार्यक्रमाची वेळ मात्र आता संपत आली आहे, पण पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या रविवारी शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमामध्ये तुमच्याच आवडीच्या काही नवनवीन गाण्यांसोबत. तोपर्यंत रश्मी कुंभारला निरोप द्या. नमस्कार.
1: माझं शेत माझं शिवार.
0: माझं शेत माझं शिवार अंतर्गत शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं.

0: सृजनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: अभ्यासाचे गभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते.
2: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या झरोक्यातून.
1: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भारतीच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
2: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता झेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीबाद.
1: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकी तपावले चाले रम्य दुपार, टाकी तपावले चाले रम्य दुपार.
2: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
3: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
4: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
3: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ.
5: ठीक 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल.

0: FM बँड 102.0 7 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून

आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. निरोगी जीवनासाठी योग पर्यावरणपूरक जीवनशैली आवश्यक असल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं प्रतिपादन. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरेया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झ्वेरेव यांच्यात लढत. आणि महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड आणि भारत यांच्यातल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताची एकूण आघाडी 450 धावांच्या वर. केंद्र आणि राज्य शासन नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनासाठी विविध योजनांच्या माध्यमातून काम करत आहे. त्याचा लाभ नागरिकांना होत आहे. मात्र निरोगी जीवनासाठी योग पर्यावरणपूरक जीवनशैली आवश्यक आहे असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिकच्या अशोका हेल्थ सिटी आणि अशोका महिला आणि बाल रुग्णालयाचं लोकार्पण करताना बोलत होते. कोरोना काळात महाराष्ट्रात विकसित केलेली लस उपयोगात आली असं सांगत नवसंशोधन नवतंत्रज्ञान यांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण केंद्र उभारली गेली पाहिजेत असं ते म्हणाले. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राजस्थानचे ऊर्जा राज्यमंत्री हिरालाल नागर, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार डॉ शोभा बच्छाव यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. कोलंबियामध्ये बुकारामांगा इथं 5 ते 12 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 भारताच्या 5 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. मुंबईचा श्रेष्ठ सुरेया, पुण्या

चा कनिष्क जैन, मध्य प्रदेशमधील इंदूर इथल्या रिद्धेश बेंडाळे, नवी दिल्लीतल्या द्वारका इथला रुषित गर्ग आणि गुजरातमधल्या अहमदाबाद इथला स्वरित जोशी या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. स्पर्धेच्या देशनिहाय पदतालिकेत भारत, चीन, कझाकस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान हे देश संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होते. मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे प्राध्यापक अन्वेष मुजुमदार आणि मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या डॉ लीना जोशी यांनी भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. या स्पर्धेत 85 देशांचे एकूण 381 विद्यार्थी सहभागी झाले होते. महाराष्ट्रात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. राज्यात येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण, गोवा आणि घाट माथ्यावर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडतील. मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल आणि जोरदार वारे वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाण पुलांचं बांधकाम केलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं केली. वर्धमान नगर इथं रेल्वे क्रॉसिंगवर 4 पदरी रोड, ओव्हरब्रिज तसंच 484 कोटी रुपयांच्या 9 महत्वपूर्ण पायाभूत सुविधांचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. रेल्वे फाटकाअभावी दरवर्षी 21,000 लोकांचा मृत्यू होतो त्यामुळे या कामाला प्राधान्य दिलं आहे असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. महारेलच्या स्थापनेमुळे रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळाली आहे आणि मेट्रो प्रकल्पामुळे नागपूरचा गौरव वाढला आहे असं नितीन गडकरी यावेळी म्हणाले. नागपूर महापालिकेच्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास शहरी योजना 2 अंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्पांचं भूमिपूजनही आज गडकरी आणि फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं. महानगराच्या वाढत्या गरजा आणि आव्हानं लक्षात घेता लवकरच लाड पागे समितीच्या शिफारसीनुसार सुमारे 500 जणांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केले जात असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. पिंपरी चिंचवडमध्ये मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेत 4थ्या दिवशीच्या शोध मोहिमेत रात्री आढळून आलेल्या एका नागरिकाचाही मृत्यू झाला त्यामुळे या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 झाली आहे. या दुर्घटनेतल्या सर्व नागरिकांचा शोध पूर्ण झाल्यानं बचाव कार्य थांबवण्यात आलं आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना 40 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड पालिकेकडून 10 लाख, राज्य शासनाकडून 5 लाख आणि ठेकेदार कंपनीकडून 25 लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचं महापौर रवी लांडगे यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या 26 तारखेला आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाद्वारे देश विदेशातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग असेल. नागरिकांना या कार्यक्रमासाठी त्यांच्या संकल्पना आणि सूचना पाठवायच्या असल्या तर त्यांना 1800 11 7800 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून अथवा नरेंद्र मोदी ॲपवर किंवा माय गव्ह या संकेतस्थळावर 24 जुलैपर्यंत त्या नोंदवता येतील. 1922 या क्रमांकावर कॉल केल्यानंतर नागरिकांना त्यांच्या मोबाईल वर SMS द्वारे आलेल्या लिंकवरही थेट प्रधानमंत्र्यांना त्यांच्या संकल्पना आणि सूचना पाठवता येणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News Mumbai या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांच्या पार्थिवावर आज म्हैसूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. काल रात्री त्यांचं वार्धक्यानं निधन झालं. त्या 88 वर्षांच्या होत्या. दक्षिणेची कोकिळा अशी ओळख असलेल्या एस जानकी यांनी आपल्या 6 दशकांपेक्षा मोठ्या कारकिर्दीत बंगाली, पंजाबी, कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी यासह विविध भारतीय भाषांमध्ये जवळजवळ 48,000 गाणी गायली. त्यांनी अनेक पिढ्यांमधल्या चित्रपट अभिनेत्रींसाठी पार्श्वगायन केलं. एलई राजा, MS विश्वनाथन आणि AR रहमान यांच्यासारख्या दिग्गज संगीत दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलं. एस जानकी यांना 4 राष्ट्रीय पुरस्कार, 33 राज्य पुरस्कार आणि भारत सरकारच्या पद्मभूषण

0: भूषण या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एस जानकी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. देशानं संगीत क्षेत्रातलं एक दिग्गज व्यक्तिमत्व गमावल्याची त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एस जानकी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनानं संगीत विश्वाची अपरिमित हानी झाली असून त्यांचा स्वर येणाऱ्या अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध करत राहील असं त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. अमेरिकेचे सिनेट सदस्य आणि रिपब्लिकन पार्टीचे नेते लिंडसे ग्रॅहम यांचं अल्पशा आजारानं आज निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. ग्रॅहम हे 4 वेळा सिनेटवर निवडून गेले होते. ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खंदे समर्थक मानले जात. ट्रम्प यांच्या प्रशासनात ते परराष्ट्र धोरणातले एक प्रभावशाली व्यक्तिमत्व होते. अमेरिकेनं 2003 इराकवर केलेल्या हल्ल्याचे ते समर्थक होते. तर माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात झालेल्या इराणसोबत झालेल्या अणुकराराचा त्यांनी विरोध केला होता. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचा अंतिम सामना आज यानिक सिन्हर आणि अलेक्झांडर झ्वेरेव यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 8:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. महिला एकेरीत काल झालेल्या अंतिम सामन्यात 21 वर्षाच्या लिंडा नॉस्कोव हिनं कॅरोलाइना मुकोवावर 6-2 5-7 6-3 अशी मात करत अजिंक्यपद पटकावलं. हे तिच्या कारकिर्दीतलं पहिलं ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. महिला क्रिकेटमध्ये लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंड पुढं विजयासाठी 456 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आज तिसऱ्या दिवशी भारतानं आपला दुसरा डाव कालच्या 1-154 धावांवरून पुढे सुरू केला. मात्र स्मृती मंधाना आणि तिच्यानंतर आलेल्या जेमिमा तसंच हरमनप्रीत लवकर बाद झाल्या. त्यानंतर यास्तिका हिनं वैयक्तिक शतकासह दीप्ती शर्मासोबत अर्धशतकी भागीदारी करत भारताच्या डावाला आकार दिला. यास्तिका 113 धावा करून बाद झाली. भारतानं 7-341 धावांवर डाव घोषित केला. त्यामुळे भारताची दुसऱ्या एकूण आघाडी 455 झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. निरोगी जीवनासाठी योग पर्यावरणपूरक जीवनशैली आवश्यक असल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं प्रतिपादन. 56 भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झ्वेरेव यांच्यात लढत. आणि महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड आणि भारत यांच्यातल्या कसोटी सामन्यात भारताचं इंग्लंडपुढे विजयासाठी 456 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम लोकसंगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया शाहीर सुरेश जाधव आणि सहकारी यांनी गायलेली भिल्लारी.
2: भल्लरी म्हणार धरा सुरात ठेका शिवार राखाया असे

आपण ऐकत होतात नारायण नाईक आणि सहकारी यांच्या स्वरात लोकगीत. लोकसंगीत कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया वामनराव घोरपडे आणि सहकारी यांनी गायलेली गवळण.

या गवळणीबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8:30 वाजतात. ऐकूया हिंदी सुगम संगीत. यात आपण ऐकणार आहोत अजय तिवारी यांच्या स्वरात बशीर बद्र यांनी गायलेली गझल. यांची गझल. यांना तबला साथ आहे लोकेश गंधर्व यांची. हार्मोनियम साथ वरद सोहनी. गिटार बालकृष्ण कामत आणि कीबोर्ड कृष्णा. तर ऐकूया अजय तिवारी यांच्या स्वरात बशीर बद्र यांची गझल.

हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया अजय तिवारी यांनी गायलेलं आणि स्वरबद्ध केलेली मुकेश आलम यांची गजल.

यानंतर 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज एट 9, 9:15 स्पॉटलाइट, 9:30 नॅशनल प्रोग्रॅम ऑफ फीचर्स, 10 अखिल भारतीय संगीताच्या रविवासरीय कार्यक्रमात कलाकार कुमार मार्टूर यांचं गायन, 11 हिंदी समाचार आणि 11:05 इंग्रजी समाचार. हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित केले जातील, ते आम्ही सहक्षेपित करू.